सुप्रभात श्रोते हो, मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलो हर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आज रविवार, भारतीय सौर, 31 ज्येष्ठ शके 1948 म्हणजेच दिनांक 21 जून 2026. सकाळचे 5:53:46 झाली आहेत. आमच्या प्रातकालीन सभेची सुरुवात मंगलवाद्यानं करीत आहोत.

मध्यम लहरी 512.8 मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. सकाळचे 5:55 झाली आहेत. आता ऐकूया हवामानाचा अंदाज. गेल्या 24 तासात नागपूर शहराचं कमाल तापमान 42.4 डिग्री सेल्सिअस नोंदवलं गेलं, जे सरासरीपेक्षा 7.3 डिग्री सेल्सिअस

इतकं होतं तर किमान तापमान 28.4 डिग्री सेल्सिअस नोंदवल्या गेलं, जे सरासरीपेक्षा 3.1 डिग्री इतकं होतं. अंदाज असा आहे दुपारच्या वेळेला किंवा संध्याकाळच्या वेळेला मेघगर्जनेसह पाऊस येण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. येत्या 24 तासात नागपूर शहराचं कमाल तापमान 42 डिग्री सेल्सिअस इतकं राहील तर किमान तापमान 28 डिग्री सेल्सिअस इतकं राहील. हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आत्ताच आपण ऐकलात.

रेल्वे गाड्यांसंबंधीच्या सूचना आता ऐका. 12139 सेवाग्राम एक्सप्रेस ही सकाळी 5:45 येणारी गाडी आपल्या नियोजित वेळी नागपूर रेल्वे स्थानकावर येते आहे. 12724 तेलंगणा एक्सप्रेस ही सकाळी 7:10 गाडी आपल्या नियोजित वेळी नागपूर रेल्वे स्थानकावर येईल. 12289 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स नागपूर दुरांतो ही सकाळी 8:25 गाडी आपल्या निर्धारित वेळी येते आहे. 12410 गोंडवाना एक्सप्रेस ही सकाळी 8:20 गाडी आपल्या नियोजित वेळी येते आहे. 12295 संघमित्रा एक्सप्रेस ही सकाळी 8:35 गाडी आपल्या नियोजित वेळी नागपूर रेल्वे स्थानकावर येईल. 61120 आमला नागपूर मेमो ही सकाळी 8:45 गाडी आपल्या निर्धारित वेळी रेल्वे स्थानकावर येते आहे. 12860 गीतांजली एक्सप्रेस ही सकाळी 7:40 गाडी 1:02 उशिराने धावते आहे. 12105 विदर्भ एक्सप्रेस ही सकाळी 8:55 गाडी आपल्या निर्धारित वेळी नागपूर रेल्वे स्थानकावर येईल. 16032 अंदमान एक्सप्रेस ही सकाळी 9:00 गाडी आपल्या निर्धारित वेळी नागपूर रेल्वे स्थानकावर येते आहे. 12113 नागपूर गरीब रथ ही 9:20 गाडी आपल्या निर्धारित वेळी नागपूर रेल्वे स्थानकावर येईल. 12721 दक्षिण एक्सप्रेस ही सकाळी 9:20 गाडी आपल्या नियोजित वेळी नागपूर रेल्वे स्थानकावर येते आहे. 22692 बँगलोर राजधानी ही सकाळी 9:25 गाडी आपल्या निर्धारित वेळी नागपूर रेल्वे स्थानकावर येते आहे. 12101 ज्ञानेश्वरी डिलक्स ही सकाळी 9:35 गाडी आपल्या निर्धारित वेळी नागपूर रेल्वे स्थानकावर येईल. 12129 आझाद हिंद एक्सप्रेस ही सकाळी 9:50 गाडी आपल्या निर्धारित वेळी नागपूर रेल्वे स्थानकावर येईल. 12616 ग्रँड ट्रंक एक्सप्रेस ही सकाळी 10:15 गाडी आपल्या निर्धारित वेळी नागपूर रेल्वे स्थानकावर येते आहे. 12669 गंगा कावेरी एक्सप्रेस ही सकाळी 10:25 गाडी आपल्या निर्धारित वेळी नागपूर रेल्वे स्थानकावर येईल. 11040 ही सकाळी महाराष्ट्र एक्सप्रेस ही सकाळी 10:40 गाडी आपल्या निर्धारित वेळी नागपूर रेल्वे स्थानकावर येईल. 12844 पुरी सुपरफास्ट एक्सप्रेस ही सकाळी 10:50 गाडी आपल्या निर्धारित वेळी येते आहे. 12792 सिकंदराबाद एक्सप्रेस ही 11:00 गाडी आपल्या निर्धारित वेळी येते आहे. 12975 जयपूर एक्सप्रेस ही 11:05 गाडी आपल्या नियोजित वेळी येते आहे. तर 12809 हावडा मेल ही सकाळी 11:15 गाडी आपल्या ठराविक वेळी नागपूर रेल्वे स्थानकावर येते आहे. रेल्वे गाड्यांसंबंधीच्या सूचना इथे संपन्न करीत आहोत. मध्यम लहरी 512.8 मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. सकाळचे 6:00 वाजणार आहेत. आता थोड्याच वेळात हिंदी बातम्या दिल्ली केंद्रावरून आपण ऐकू शकाल.

मध्यम लहरी 512.8 मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्स वर आकाशवाणीचे हे नागपूर केंद्र आहे. सकाळचे 6:05 वाजले आहेत. आता ऐकूया भक्तीसंगीताचा कार्यक्रम अर्चना. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया अष्टविनायक या चित्रपटातलं पंडित वसंतराव देशपांडे आणि राणी वर्मा यांच्या युगलस्वरात मधुसूदन कालेलकर यांचं गीत.

अर्चना या भक्ती संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात संत तुकारामांनी रचलेलं हे भक्तिगीत, संगीत कमलाकर भागवत यांचं.

साधी माणसं या चित्रपटातलं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या स्वरात. आता हे भक्तिगीत ऐकूया. संगीत आनंद घन यांचं आणि रचना आहे संत कान्हो पात्रा यांची.

0: कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात गजानन दिगंबर माडगुळकर यांनी रचलेलं हे देशभक्तीपर गीत. संगीत दत्ता डावजेकर यांचं आणि चित्रपट आहे पाहुरे किती वाट.
1: नागरिकाचा

आणि इथेच अर्चना हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम संपन्न करीत आहोत. मध्यम लहरी 512.8 मीटर्स म्हणजेच 585 किलो हर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आता थोड्याच वेळात म्हणजे सकाळी ठीक 6:30 माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत कलकत्ता येथे आयोजित 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे हिंदी आणि इंग्रजीतून ऑफट्यूब वर्णन आपण ऐकू शकाल.

0: आकाशवाणी पुणे 8:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र. आकाशवाणी प्राची गावस्कर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. योग मानवाच्या जीवनातील चेतना ऊर्जेसोबत एक प्रकाश देखील असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. 12 आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त देश विदेशात योगाभ्यासाचं आयोजन. वैद्यकीय पदवी प्रवेशासाठीच्या नीट यूजी फेरपरीक्षेसाठी यंत्रणा सज्ज. महाराष्ट्रातल्या सहकार क्षेत्रासाठी 3,000 कोटी रुपयांच्या 2 महत्वाकांक्षी प्रकल्पांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची घोषणा. आणि FIH महिला हॉकी स्पर्धेत आज भारत आणि न्यूझीलंड दरम्यान अजिंक्यपदाची लढत. आता सविस्तर बातम्या. संपूर्ण देश योगाच्या चैतन्यानं ऊर्जेनं भरलेला असून ही योगाची शक्ती असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आजचा दिवस जगभरात उत्सवाचा दिवस असल्याचं त्यांनी सांगितलं. कोलकात्याच्या ऐतिहासिक रेड रोडवर झालेल्या योग दिनाच्या मुख्य कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर ते बोलत होते. पश्चिम बंगालमध्ये लाखो लोकांनी या कार्यक्रमात प्रत्यक्ष आणि दूरस्थ पद्धतीनं सहभागी होऊन मोदी यांच्यासोबत योगाभ्यास केला. योग स्वभावामध्ये येतो तेव्हा मानवीय एकतेचा आधार बनतो. केवळ शारीरिक श्रमाचं साधन नव्हे तर योग मानवाच्या जीवनातील चेतना ऊर्जेसोबत एक प्रकाश देखील आहे. म्हणूनच यावर्षीची संकल्पना वयोवृद्ध होत असताना आपण निरोगी ऊर्जावान सक्रिय राहू शकतो. योग यासाठी आपल्याला मार्ग दाखवू शकतो असंही मोदी यांनी सांगितलं. ते पुढे म्हणाले,
1: योग इसी एक आयु वर्ग के लिए सीमित भी नहीं है. भारत में हम जानते हैं और देखते आए हैं योग मानव के जीवन का चेतना के साथ ऊर्जा के साथ एक प्रकाश भी है. इसलिए इस वर्ष अंतर्राष्ट्रीय योग दिवस की थीम रखी गई है योगा फॉर हेल्दी एजिंग. उम्र बढ़ने पर भी हम स्वस्थ रह सकते हैं, हम ऊर्जावान और सक्रिय रह सकते हैं. योग हमें इसके लिए मार्ग दिखाता है.
0: निरामय वार्धक्यासाठी योग या संकल्पनेसह 12 आंतरराष्ट्रीय योग दिवस आज जगभरात साजरा होत आहे. जगभरात 210 अधिक भारतीय दूतावासांसह सुमारे 2,500 ठिकाणी योग प्रात्यक्षिकांचं आयोजन करण्यात आलं आहे. यानिमित्त नवी दिल्ली मुंबईसह देशातल्या प्रमुख 100 ठिकाणी सांस्कृतिक मंत्रालयाद्वारे विशेष योग कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मध्य प्रदेशात जबलपूर इथं आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज कोलकाता इथं भारतीय नौदलाच्या 3 स्वदेशी बनावटीच्या नौका आयएनएस दुनागिरी, आयएनएस

संशोधक आणि INS अग्रय यांचं लोकार्पण होणार आहे. नौदलाच्या वॉरशिप डिझाईन ब्युरोनं तयार केलेल्या आणि गार्डन रिच शिप बिल्डर्स अँड इंजिनियर्सनं बांधलेल्या नौका लढाऊ कारवाया जलसर्वेक्षण आणि पाणबुडी विरोधित युद्धतंत्र मजबूत करण्याच्या उद्देशानं बांधण्यात आल्या आहेत. या नौकांमध्ये 75% अधिक स्वदेशी सामग्री असून यात 200 अधिक सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांचा सहभाग आहे असं नौदलानं म्हटलं आहे. देशातल्या 551 आणि परदेशातल्या 14 शहरांमध्ये आज दुपारी 2 ते 5:15 या वेळेत होणारी नीट यूजी फेर परीक्षा पारदर्शक सुरक्षित आणि सुरळीतपणे पार पडावी यासाठी NTA अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं जय्यत तयारी केली आहे. याची पूर्वतयारी म्हणून काल देशभरातील परीक्षा केंद्रांवर सराव प्रात्यक्षिकही करण्यात आलं. ही परीक्षा 22,79,000 पेक्षा जास्त विद्यार्थी देत आहेत. देशभरातल्या परीक्षा केंद्रांवर पोलीस प्रशासकीय कर्मचारी निरीक्षक आदी 2,00,000 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. तसंच प्रत्येक केंद्रावर CCTV कॅमेरे बसवले आहेत. विद्यार्थ्यांची ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड आधारित बायोमेट्रिक बसवण्यात आले आहेत. प्रश्नपत्रिका तसंच परीक्षेच्या इतर साहित्याची ने आण करण्यासाठी GPS बसवलेल्या पोलिसांच्या वाहनांची सोय करण्यात आली आहे. परीक्षा केंद्र असलेल्या जिल्ह्यांमध्ये कठोर उपाययोजना करण्यात आल्या असून देखरेख करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात दंडाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे अशी माहिती NTA दिली आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पश्चिम महाराष्ट्रातल्या सहकार आणि साखर उद्योगाला बळ देण्यासाठी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी 3,000 कोटी रुपयांच्या 2 महत्वाकांक्षी प्रकल्पांची घोषणा केली. कोल्हापूर जिल्ह्यातल्या इचलकरंजी इथं कल्लाप्पण्णा अवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेच्या प्रशासकीय इमारतीचं उद्घाटन काल शहा यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे 1,500 कोटी रुपयांचा सहकारी प्रक्रिया सामूहिक प्रकल्प तर पुण्यातलं बंद पडलेलं नॅशनल हेवी इंजिनिअरिंग कोऑपरेटिव्ह पुनरुज्जीवित करण्यासाठी आणखी 1,500 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर देशासह जगभरातल्या साखर कारखान्यांना आवश्यक असलेली यंत्रसामग्री तयार करण्याचं काम या ठिकाणी केलं जाणार आहे. दरम्यान दक्षिण काशी म्हणून ओळखलं जाणारं करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर आणि परिसर शासन 1,500 कोटी रुपयांचा खर्च करून विकास कॉरिडॉर म्हणून विकसित करत आहे ही बाब सर्व भाविकांसाठी अत्यंत अभिमानास्पद असल्याची भावना शहा यांनी कोल्हापूर इथं व्यक्त केली. लेबनॉनमधील इस्रायलच्या हल्ल्यामुळे होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद करण्यात आल्याचं इराणच्या संयुक्त लष्करी कमांडनं काल जाहीर केलं. ही आक्रमक कारवाई सुरू राहिल्यास पुढील उपाययोजनांचीही तयारी करण्यात आल्याचा इशाराही इराणनं दिला आहे. दक्षिण लेबनॉनमध्ये इस्रायलच्या हवाई हल्ल्यांमध्ये किमान 16 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान इराणच्या इशाऱ्यानंतर काही तासातच अमेरिका आणि इराणचे प्रतिनिधी चर्चेसाठी स्वित्झर्लंडला रवाना झाले. इराण आणि अमेरिकेतल्या चर्चेत अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष JD Vance तर इराणचे मोहम्मद बागेर कालिबाफ सहभागी होत आहेत. दरम्यान इराणच्या इशाऱ्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 60 दिवसांच्या आत इराणसोबत अंतिम करार झाला नाही तर होर्मुझ सामुद्रधुनी या महत्वपूर्ण जलमार्गावरून जाणाऱ्या जहाजांवर अमेरिकेकडून शुल्क आकारलं जाईल असा इशारा दिला आहे. होर्मुझ सामुद्रधुनीतून 3 कच्चे तेल वाहून नेणारे टँकर काल भारताच्या दिशेनं यशस्वीरित्या मार्गस्थ झाल्याचं केंद्रीय जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी म्हटलं आहे. हे 3 टँकर 8,06,000 मेट्रिक टनांहून अधिक कच्चं तेल आणत असून त्यावर 94 भारतीय कर्मचारी आहेत असं त्यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. राजस्थानमधील अनेक महत्वाच्या रेल्वे पायाभूत सुविधा प्रकल्पांचं उद्घाटन आणि लोकार्पण आज रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते होणार आहे. बिकानेर रेल्वे स्थानकावरून ते लालगड साबरमती एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून रवाना करतील. त्यानंतर ते जयपूर इथं खातीपुरा रेल्वे स्थानकावर जयपूर दरभंगा अमृत भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवतील. यावेळी मेगा कोच टर्मिनलचं उद्घाटनही ते करणार आहेत. उत्तर पश्चिम रेल्वेनं विकसित केलेल्या प्रवाशांसाठीच्या अनेक पायाभूत सुविधा प्रकल्पांचं लोकार्पणही ते करणार आहेत. यामध्ये 41 लहान आणि मध्यम स्थानकांवरील नवे प्लॅटफॉर्मचा विस्तार आणि सुधारणांची कामं तसंच 16 स्थानकांवरील एकात्मिक प्रवासी माहिती प्रणालीचा समावेश आहे.

मेघालयातील शिलाँग इथं असलेल्या हवाई दलाच्या पूर्व मुख्यालयात केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल सैनिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी तांत्रिक तत्परता, धोरणात्मक दूरदृष्टी आणि संस्थात्मक नाविन्यपूर्णतेच्या आवश्यकतेवर भर दिला. सध्याच्या जागतिक व्यवस्थेतील अनिश्चिततेच्या काळातही भक्कम सज्जता राखणं किती महत्वाचं आहे याकडे त्यांनी लक्ष वेधलं. युद्धाचं स्वरूप सतत बदलत आहे. यात हायब्रीड धोके, सायबर आव्हानं, पुरवठा साखळीची सुरक्षा आणि ड्रोन हे घटक अत्यंत महत्वाचे ठरत आहेत. अशा परिस्थितीत संरक्षण दलांसाठी केवळ पारंपरिक सज्जता पुरेशी नाही तर आपल्या स्वतःच्या अटींवर राष्ट्रीय सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आत्मनिर्भरता साध्य करणं गरजेचं आहे असंही राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. न्यूझीलंडमध्ये ऑकलंड इथं सुरू असलेल्या FIH महिला हॉकी स्पर्धेत काल भारतानं चिलीचा 6-0 गोलनं एकतर्फी पराभव करत या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. आज होणाऱ्या अंतिम सामन्यात भारताची लढत यजमान न्यूझीलंडच्या संघाबरोबर होणार आहे. न्यूझीलंडनं अमेरिकेचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. योग मानवाच्या जीवनातील चेतना ऊर्जेसोबत एक प्रकाश देखील असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त देश विदेशात योगाभ्यासाचं आयोजन. वैद्यकीय पदवी प्रवेशासाठीच्या नीट UG परीक्षेसाठी यंत्रणा सज्ज. महाराष्ट्रातल्या सहकार क्षेत्रासाठी 3,000 कोटी रुपयांच्या 2 महत्वाकांक्षी प्रकल्पांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची घोषणा. आणि FIH महिला हॉकी स्पर्धेत आज भारत आणि न्यूझीलंड दरम्यान अजिंक्यपदाची लढत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

मध्यम लहरी 512.8 मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचे नागपूर केंद्र आहे. सकाळचे 8:40 वाजले आहेत. आता ऐकूया मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमातलं पहिलं गीत आहे कधी करीसी लग्न माझे डोळे असुनी या चित्रपटातलं.

सुधीर फडके यांच्या आवाजात जावई विकत घेणे आहे या चित्रपटातलं गाणं आता ऐकूया. गीत आहे जगदीश खेबुडकरांचं आणि या गीताला संगीतबद्ध केलं आहे सुधीर फडके यांनी.

सुधीर मोघे यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. त्यांनीच हे गीत संगीतबद्ध केलं होतं. श्रीकांत पारगावकर आणि रंजना जोगळेकर यांच्या युगलस्वरात कशासाठी प्रेमासाठी या चित्रपटातलं गाणं आत्ताच आपण ऐकलं. आता ऐकूया माझं घर माझी माणसं या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं गजानन दिगंबर माडगुळकर यांचं गीत. संगीत सुधीर फडके यांनी.

पी सवळाराम यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. माय बहिणी या चित्रपटातलं हे गीत गायलं होतं ललिता फडके यांनी आणि संगीतबद्ध केलं होतं सुधीर फडके यांनी. आणि श्रोतेहो इथेच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम संपन्न करीत आहोत.

0: कमी वेळात जास्त नफा, बस एका क्लिक वर कमाल आहे.
1: हसला अनोळखी लिंक्स वर क्लिक.

आकाशवाणी पुणे माधुरी कुलकर्णी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. योग मानवाच्या जीवनाचा चेतना आणि ऊर्जेसोबत एक प्रकाश देखील असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त देशविदेशात योगाभ्यासाचं आयोजन. राज्यातल्या सहकार क्षेत्रासाठी 3000 कोटी रुपयांच्या 2 महत्वाकांक्षी प्रकल्पांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची घोषणा. 1500 कोटी रुपयांच्या निधीतून सुरू होणाऱ्या अंबाबाई मंदिर कॉरिडॉरचा शुभारंभ. वैद्यकीय पदवी प्रवेशासाठीच्या नीट यूजी फेर परीक्षेसाठी यंत्रणा सज्ज. आषाढी एकादशी यात्रेसाठी एसटीच्या 5500 विशेष गाड्यांचं नियोजन. आणि परभणीत मंदिर उभारणीच्या कामात झालेल्या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू तर गणपतीपुळे इथं समुद्रात 5 तरुण बुडाले. आता सविस्तर बातम्या. संपूर्ण देश योगाच्या चैतन्यानं ऊर्जेनं भरलेला असून ही योगाची शक्ती असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आजचा दिवस जगभरात उत्सवाचा दिवस असल्याचं त्यांनी सांगितलं. कोलकात्याच्या ऐतिहासिक रेड रोडवर झालेल्या योग दिनाच्या मुख्य कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर ते बोलत होते. पश्चिम बंगालमध्ये लाखो लोकांनी या कार्यक्रमात प्रत्यक्ष आणि दूरस्थ पद्धतीनं सहभागी होऊन मोदी यांच्यासोबत योगाभ्यास केला. योग स्वभावामध्ये येतो तेव्हा मानवीय एकतेचा आधार बनतो. केवळ शारीरिक श्रमांचं साधन नव्हे तर योग मानवाच्या जीवनाचा चेतना आणि ऊर्जेसोबत एक प्रकाश देखील आहे. म्हणूनच यावर्षीची संकल्पना वयोवृद्ध होत असताना आपण निरोगी ऊर्जावान आणि सक्रिय राहू शकतो. योग यासाठी आपल्याला मार्ग दाखवू शकतो असंही मोदी यांनी सांगितलं. दरम्यान देशभरात आज 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा होत आहे. निरोगी वृद्धत्वासाठी योग अशी यंदाच्या योग दिनाची संकल्पना असून जगभरात सुमारे 2500 ठिकाणी विविध संस्था संघटनांतर्फे योगविषयक कार्यक्रम होणार आहेत. देशातील 100 ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्वाच्या ठिकाणी योग दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मध्य प्रदेशातल्या जबलपूर इथं आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. राज्याच्या अनेक भागांमध्ये योग दिन साजरा होत आहे. योग दिनाच्या पूर्वसंध्येला पुण्यात भारतीय जनता पक्ष पुणे शहराच्या वतीनं 21000 सूर्यनमस्कार घालण्याचा विक्रम करण्यात आला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरातल्या विद्यापीठ हायस्कूलमध्येही काल आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. हिंगोली शहरात जनजागृती रॅली काढण्यात आली. धुळे जिल्ह्यातही कालच योग दिवसाचा कार्यक्रम साजरा झाला. केंद्रीय संचार ब्युरो अहिल्यानगर यांच्या वतीनं योग प्रशिक्षण कार्यक्रम आणि चित्रकार

0: अशी प्रकल्पांची काल घोषणा केली. कोल्हापूर जिल्ह्यातल्या इचलकरंजी इथं कलापण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेच्या प्रशासकीय इमारतीचं उद्घाटन काल त्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे 1500 कोटी रुपयांचा सहकारी प्रक्रिया सामूहिक प्रकल्प, तर पुण्यातील बंद पडलेलं नॅशनल हेवी इंजिनिअरिंग को ऑपरेटिव्ह पुनरुज्जीवित करण्यासाठी आणखी 1500 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर देशासह जगभरातल्या साखर कारखान्यांना आवश्यक असलेली यंत्रसामग्री तयार करण्याचं काम या ठिकाणी केलं जाणार आहे. शहा यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत यावेळी कलापण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा नामविस्तार करण्यात आला. दक्षिण काशी म्हणून ओळखलं जाणारं करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर आणि परिसर शासन 150 कोटी रुपयांचा निधी खर्चून विकास कॉरिडॉर म्हणून विकसित करत आहे, ही बाब सर्व भाविकांसाठी अत्यंत अभिमानास्पद असल्याची भावना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कोल्हापूर इथं व्यक्त केली. पश्चिम महाराष्ट्र विकास आराखड्याअंतर्गत श्री महालक्ष्मी मंदिर परिसरातील नूतन प्रदक्षिणा मार्ग आणि परिवार देवता मंदिर संवर्धन कामकाजाचा प्रारंभ शहा यांच्या हस्ते काल झाला. यावेळी शहा यांनी सपत्नीक श्री अंबाबाई महालक्ष्मीचं दर्शन घेतलं. त्यानंतर पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर आयोजित कृतज्ञता सोहळा सभेत ते बोलत होते. गृहमंत्र्यांनी आपल्या भाषणात उपस्थितांना या उपक्रमाबद्दल विस्तृत माहिती दिली.
1: करवीर नगर में माँ अंबाबाई के मंदिर का आज महाराष्ट्र सरकार जीर्णोद्धार और कॉरिडोर निर्माण का काम कर रही है. संपूर्ण मंदिर परिसर का आधुनिक AI सज्ज कैमरों से सुरक्षा सुनिश्चित हो रही है. हेरिटेज वॉल, लाइट एंड साउंड शो, मल्टीपर्पज हॉल, अन्न छत्र, पुलिस चौकी और हेरिटेज कोर्टयार्ड समेत ये मंदिर एक पूर्ण यात्रा धाम के रूप में 6 माह के अंदर ही परिवर्तित हो जाएगा.
0: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहोत. वैद्यकीय पदवी प्रवेशासाठी घेण्यात येणारी नीट UG 2026 फेरपरीक्षा आज होत असून याची पूर्वतयारी म्हणून NTA ने काल देशभरात सरावाचं आयोजन केलं होतं. परीक्षा पारदर्शक, सुरक्षित आणि सुरळीत व्हावी यासाठीच्या तयारीचा हा भाग होता. देशभरातल्या 551 आणि परदेशातल्या 14 शहरांमध्ये आज नीट UG फेरपरीक्षा होत आहे. यासाठी 22 लाखांहून अधिक उमेदवारांनी नाव नोंदणी केली आहे. या फेरपरीक्षेसाठी नागपूरमधल्या एका विद्यार्थ्याला अबुधाबी इथं परीक्षा केंद्र देण्यात आल्याची बातमी प्रसारमाध्यमांमध्ये प्रकाशित झाली होती. NTA ने तातडीनं दखल घेत हा प्रश्न सोडवला. या विद्यार्थ्याला नागपूरमध्येच परीक्षा केंद्र दिल्याचं NTA चे महासंचालक अभिषेक सिंह यांनी सांगितलं. राज्य परिवहन महामंडळानं आषाढी एकादशी यात्रेसाठी यंदा 5,500 विशेष SD गाड्यांचं नियोजन केलं असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. राज्यातील कोणत्याही गावातून 40 किंवा त्यापेक्षा अधिक भाविकांनी मागणी केल्यास थेट पंढरपूरसाठी विशेष बस उपलब्ध करून दिली जाणार आहे. या बससेवेत शासनाच्या सर्व प्रवासी सवलती असणार आहेत. भाविकांच्या सुविधेसाठी पंढरपूर इथं 4 तात्पुरती बसस्थानकं उभारण्यात येणार असून पिण्याचं पाणी, शौचालय, आरक्षण केंद्र आणि चौकशी कक्षांसह विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. परभणी जिल्ह्यातल्या यशवाडी इथं हनुमान मंदिराचं बांधकाम सुरू असताना काल मंदिरातला घुमट कोसळून 5 जणांचा मृत्यू झाला असून 16 भाविक जखमी झाले आहेत. यापैकी एकाची प्रकृती गंभीर असून जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या मंदिराच्या गाभाऱ्याचं काम सुरू असून मंदिरात धार्मिक कार्यक्रमादरम्यान भाविकांची गर्दी झाली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं असून राज्य सरकारतर्फे मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपये आर्थिक मदत जाहीर केली आहे. गणपतीपुळ्याजवळ समुद्रात काल बुडालेल्या 4 व्यक्तींचा शोध अद्याप सुरू असून एक मृतदेह हाती लागला आहे. तटरक्षक दल, मासेमारी नौका आणि पोलिसांची पथकं इतरांना शोधण्याचं काम करत आहेत. छत्रपती संभाजीनगरमधल्या पैठण तालुक्यातल्या बिडकीनमधले 19 तरुण या समुद्रात काल सकाळी पोहण्यासाठी उतरले असताना त्यापैकी 5 जण वाहून गेल्याची घटना घडली. हवामान. येत्या 2 दिवसात दक्षिण कोकण आणि राज्याच्या काही भागात मान्सून सक्रिय होण्याची शक्यता असून 24 ते 26 जूनपर्यंत मुंबईसह राज्याच्या अंतर्गत भागात

0: पर्यंत पावसाचा जोर वाढेल असं हवामान विभागाचे निवृत्त अधिकारी कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितलं. सध्या राज्यात केवळ 8 ते 9% पाणीसाठा आहे. एल निनोच्या प्रभावामुळे मान्सून लांबला असून नागरिकांनी पाण्याचं योग्य नियोजन करून अपव्यय टाळावा असं आवाहन त्यांनी केलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. योग मानवाच्या जीवनाचा चेतना आणि ऊर्जेसोबत एक प्रकाश देखील असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त देशविदेशात योगाभ्यासाचं आयोजन. राज्यातल्या सहकार क्षेत्रासाठी 3,000 कोटी रुपयांच्या 2 महत्वाकांक्षी प्रकल्पांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची घोषणा. 1,500 कोटी रुपयांच्या निधीतून सुरू होणाऱ्या अंबाबाई मंदिर कॉरिडॉरचा शुभारंभ. वैद्यकीय पदवी प्रवेशासाठीच्या नीट यूजी फेरपरीक्षेसाठी यंत्रणा सज्ज. आषाढी एकादशी यात्रेसाठी एसटीच्या 5,500 विशेष गाड्यांचं नियोजन. आणि परभणीत मंदिर उभारणीच्या कामात झालेल्या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू तर गणपतीपुळे इथं समुद्रात 5 तरुण बुडाले. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यम लहरी 512.8 मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचंही नागपूर केंद्र आहे. सकाळचे 9:10 झाली आहेत. आता ऐकूया वृत्तविशेष हा कार्यक्रम.
2: वृत्तविशेषच्या आजच्या भागात आपण केंद्र सरकारच्या 12 वर्षातील विकास आणि वारसा याविषयीचा आढावा घेणार आहोत. गेल्या 12 वर्षात भारताच्या सांस्कृतिक वारशाचं कशाप्रकारे पुनरुज्जीवन झालं त्याविषयी थोडक्यात हा आढावा. गेल्या 12 वर्षात विकासही वारसाही या दृष्टिकोनातून भारताच्या सांस्कृतिक वारसा क्षेत्रात लक्षणीय प्रगती झाली आहे. राष्ट्रीय स्मारक आणि पुरावशेष अभियान, ज्ञान भारतम आणि वैदिक वारसा पोर्टल यासारख्या उपक्रमांमुळे सांस्कृतिक संपत्तीचं दस्तऐवजीकरण आणि डिजिटलीकरणाला मोठी चालना मिळाली आहे. प्रसाद आणि हृदय यासारख्या योजनांमुळे प्रमुख धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळांवरील पायाभूत सुविधा सुधारल्या असून पर्यटकांचा अनुभव अधिक समृद्ध झालाय. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत भारतातील स्थळांची संख्या 31 वरून 44 वर पोहोचली आहे. योग, कुंभमेळा, दुर्गापूजा आणि गरबा यासारख्या अमूर्त सांस्कृतिक वारशालाही जागतिक स्तरावर मान्यता मिळाली आहे. भारताचा सांस्कृतिक वारसा हा 1,000 वर्षांच्या इतिहास, परंपरा आणि संस्कृतीचा अमूल्य ठेवा आहे. गेल्या 12 वर्षात सरकारनं या वारशाच्या जतन, संवर्धन आणि प्रसारावर विशेष भर दिलाय. प्राचीन मंदिरं, स्मारकं, वारसा शहरं आणि तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी विविध योजना राबवण्यात आल्या. या माध्यमातून पर्यटनाला चालना मिळाली, स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी मिळाली आणि रोजगार निर्मितीला गती मिळाली. सप्टेंबर 2017 सुरू झालेल्या आणि सप्टेंबर 2023 पुनर्रचित करण्यात आलेल्या अॅडॅप्ट अ हेरिटेज 2.0 या कार्यक्रमाअंतर्गत मार्च 2026 एकूण 30 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. आर्थिक वर्ष 2024-25 या अंतर्गत दत्तक घेतलेल्या स्मारकांना 13.59 दशलक्ष पर्यटकांनी भेट दिली. जानेवारी 2015 सुरू करण्यात आलेल्या तीर्थक्षेत्र पुनरुज्जीवन आणि आध्यात्मिक वारसा संवर्धन अभियान अर्थात प्रसाद योजनेअंतर्गत फेब्रुवारी 2026 28 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 54 प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. या प्रकल्पांची एकूण किंमत 1,726.74 कोटी रुपये असून त्यापैकी 32 प्रकल्प पूर्ण झाले आहे. 47.12 कोटी रुपयांच्या खर्चातून विकसित करण्यात आलेल्या सोमनाथ प्रॉमनेट प्रकल्पामुळे सोमनाथ हे प्रमुख आध्यात्मिक पर्यटन केंद्र म्हणून अधिक बळकट झालंय. केदारनाथ प्रसाद प्रकल्पामुळे यात्रेकरूंसाठी सुविधा, स्वच्छता आणि पर्यटन पायाभूत सुविधा सुधारल्या असून चालू हंगामात 5 लाखांहून अधिक भाविकांनी भेट दिली आहे. 2014-15 सुरू झालेल्या स्वदेश दर्शन योजनेअंतर्गत 5,290.33 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह 76 पर्यटन प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली होती. मार्च 2026 त्यापैकी 75 प्रकल्प पूर्ण झाले आहे. स्वदेश दर्शन 2.0 अंतर्गत 2,208.31 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह 53 प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. मार्च 2024 सुरू करण्यात आलेल्या चॅलेंज बेस्ड डेस्टिनेशन डेव्हलपमेंट अंतर्गत 697

0: 94.94 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह 38 प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. एप्रिल 2026 मध्ये भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या अखत्यारीत 3,686 संरक्षित स्मारक आहे. वर्ष 2024-25 मध्ये या स्मारकांच्या जतन आणि देखभालीसाठी सुमारे 374 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. राष्ट्रीय स्मारक आणि पुरावशेष अभियानाअंतर्गत मार्च 2026 पर्यंत 1.84 लाख स्मारकांचं आणि 17.20 लाख पुरावशेषांचं दस्तऐवजीकरण झालं आहे. जानेवारी 2015 मध्ये सुरू झालेल्या राष्ट्रीय वारसा शहर विकास आणि संवर्धन योजनेची अंमलबजावणी देशातील 12 शहरांमध्ये करण्यात आली. या योजनेमुळे स्वच्छता, पर्यटन, सार्वजनिक सुविधा आणि आर्थिक विकासाला चालना मिळाली. या योजनेचा कालावधी 31 मार्च 2019 रोजी संपला. 13 डिसेंबर 2021 रोजी उद्घाटन झालेला काशी विश्वनाथ कॉरिडॉर 355 कोटी रुपयांच्या खर्चातून 5.5 एकर क्षेत्रात विकसित करण्यात आला. केवळ 3.5 वर्षात या ठिकाणी 25.28 कोटींहून अधिक भाविकांनी भेट दिली असून सुमारे 1.25 लाख कोटी रुपयांचा आर्थिक परिणाम निर्माण झालाय. सोमनाथ इथं दरवर्षी 92 ते 97 लाख भाविक भेट देतात. 2020 मध्ये हा आकडा जवळपास 98 लाख होता. महाशिवरात्री 2025 मध्ये 3.56 लाख भाविकांनी दर्शन घेतलं तर गेल्या 3 वर्षात लाईट अँड साऊंड शोला 10 लाखांहून अधिक पर्यटकांनी उपस्थिती लावली. केदारनाथ इथं 4,081.28 कोटी रुपयांच्या खर्चातून 12.9 किलोमीटर लांबीच्या सोनप्रयाग केदारनाथ रोपवे प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे 8 ते 9 तासांचा प्रवास केवळ 36 मिनिटात पूर्ण होणार आहे. या ठिकाणी दरवर्षी सुमारे 20 लाख भाविक येतात. अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेनंतर शहराचा झपाट्यानं विकास झालाय. 2023 मध्ये 57.5 दशलक्ष पर्यटक आले होते तर 2024 मध्ये हा आकडा 160 दशलक्षांपेक्षा अधिक झाला. 2025च्या पहिल्या 6 महिन्यातच 230 दशलक्षांहून अधिक भाविकांनी अयोध्येला भेट दिली. 2028 पर्यंत अयोध्येतून दरवर्षी 18,000 कोटी रुपयांचा महसूल निर्माण होण्याचा अंदाज आहे. उज्जैनमधील महाकाल लोक प्रकल्प 850 कोटी रुपयांच्या खर्चातून उभारण्यात आलाय तर आसाममधील कामाख्या दिव्य लोक प्रकल्पामुळे यात्रेकरूंना अधिक सुविधा उपलब्ध होती आहे. गेल्या 12 वर्षात सरकारनं परदेशातील गेलेल्या मौल्यवान वस्तू आणि पवित्र अवशेष भारतात परत आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले. भगवान बुद्धांचे पिपरवा अवशेष 127 वर्षांनंतर 2025 मध्ये भारतात परत आणण्यात आले. माता अन्नपूर्णेची मूर्ती 108 वर्षांनंतर 2021 मध्ये कॅनडामधून परत आणण्यात आली. 2020 मध्ये राम, सीता आणि लक्ष्मण यांच्या कांस्य मूर्ती ब्रिटनमधून भारतात आणण्यात आल्या. मे 2026 पर्यंत 2014 नंतर 1,653 पुरातत्व वस्तू भारतात परत आणण्यात आल्या असून त्यापैकी 613 वस्तू गेल्या 5 वर्षात परत मिळाल्या आहे. जानेवारी 2025 मध्ये गुजरातमधील वडनगर इथं 298 कोटी रुपयांच्या खर्चातून भारतातील पहिले पुरातत्व अनुभवात्मक संग्रहालय उभारण्यात आले. 12,500 चौरस मीटर क्षेत्रात पसरलेल्या या संग्रहालयात 5,000 हून अधिक पुरातत्व वस्तू प्रदर्शित करण्यात आलाय. नवी दिल्लीमध्ये युगे युगेन भारत राष्ट्रीय संग्रहालय 1,54,000 चौरस मीटर क्षेत्रात विकसित करण्यात येत आहे.
1: याशिवाय पुरातन कला जपण्यासाठी देखील केंद्र सरकारतर्फे विशेष अनुदान देण्यात येत आहे. मणिपूर डान्स युनियन तर्फे अशाच प्रकारे पूर्वोत्तर भागातील कला जपण्यात येत आहे.
2: इस संगठन की स्थापना के बाद से हमें संस्कृति मंत्रालय से विभिन्न प्रकार के अनुदान प्राप्त हुए हैं. सांस्कृतिक अनुदान के अंतर्गत हमें इस वर्ष 1,25,000 रुपए प्राप्त हुए हैं. हमें स्वीकृत राशि का 75% प्राप्त हुआ है. मैं भारत सरकार और संस्कृति मंत्रालय का आभार व्यक्त करता हूँ.
0: 2014 ते 2026 या कालावधीत भारतानं युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत 12 नवीन स्थळांची भर घातली. त्यामुळे भारतातील जागतिक वारसा स्थळांची संख्या 44 झाली. तसंच भारताच्या 15 अमूर्त सांस्कृतिक परंपरांना युनेस्कोची मान्यता मिळाली. 2025 मध्ये सुरू करण्यात आलेल्या ज्ञान भारतम मिशन अंतर्गत 8 लाखांहून अधिक हस्तलिखितांचं डिजिटलीकरण करण्यात आलं. त्यापैकी 1.29 लाख हस्तलिखित राष्ट्रीय डिजिटल रिपॉझिटरीवर उपलब्ध करून देण्यात आली. ज्ञान भारतम अंतर्गत 44 लाखांहून अधिक हस्तलिखितांचं दस्तऐवजीकरण करण्यात आलं असून 2024 ते 2031 या कालावधीसाठी 882.85 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 2015 मध्ये सुरू

0: करण्यात आलेल्या राष्ट्रीय चित्रपट वारसा अभियानाअंतर्गत 2025 पर्यंत 1,469 चित्रपटांचं म्हणजेच 4.3 लाख मिनिटांच्या चित्रफितींचं डिजिटलीकरण करण्यात आलं. मुंबईतील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाची स्थापना 2019 मध्ये 140.61 कोटी रुपयांच्या खर्चातून करण्यात आली. मे 2026 मध्ये या संग्रहालयाला 17,000 अधिक पर्यटकांनी भेट दिली. विकासही वारसाही या संकल्पनेच्या माध्यमातून भारतानं सांस्कृतिक वारसा जतन पुनरुज्जीवन जागतिक स्तरावर त्याची ओळख मजबूत करण्यासाठी मोठी झेप घेतली आहे. श्रोतेहो, वृत्तविशेषचा आजचा भाग ही आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्त विभागाची निर्मिती होता. नमस्कार.
1: वृत्तविशेष हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात.

0: सुन बाई।
1: काय सासूबाई?
0: ह्या घराचे काही नियम आहेत।
1: जसे?
0: जसे इथे कॅश ची परंपरा नाही आहे।
1: मग देवाण घेवाण?
0: ते आम्ही डिजिटल पेमेंट करतो।
1: ओह,
0: जसे UPI ने?
1: अच्छा।
0: हो, आणि ऐक, अजून एक नियम आहे।
1: तो काय सासूबाई?
0: सोनमुख पाहून पैसे सुद्धा UPI ने मिळतील।
1: तुम्ही पण ना सासूबाई।
2: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे।
3: प्रत्येक देवाण घेवाण आता सुलभ आहे।
4: मध्यम लहरी 512.8 मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचे हे नागपूर केंद्र आहे। सकाळचे 9:20 झालेली आहेत। आता ऐकूया मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम। कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया प्रवीण दवणे यांनी रचलेलं हे गीत, ज्याला संगीतबद्ध केलं आहे जितेंद्र कुलकर्णी यांनी। स्वरसाज आहे शंकर महादेवन आणि निहिरा जोशी यांचा आणि चित्रपट आहे आम्ही सातपुते।

भामटा या चित्रपटातलं गीत आत्ताचं पण ऐकलं, सुरेश वाडकर आणि उषा मंगेशकर यांच्या युगलस्वरात. गीत होतं जगदीश खेबुडकर यांचं, तर या गीताला संगीत दिलं होतं विश्वनाथ मोरे यांनी. कार्यक्रमात शेवटी ऐकूया बंधन या चित्रपटातलं गीत, जे गायलं आहे सुदेश भोसले आणि अनुपमा देशपांडे यांनी. गीत आहे जगदीश खेबुडकरांचं आणि या गीताला संगीत दिलं आहे अनिल मोहिले यांनी.

0: श्रोते हो, इथेच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम संपन्न करीत आहोत. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 9:30 झाली आहेत. आता ऐकूया ध्वनिमुद्रित कार्यक्रम हॅलो डॉक्टर. आजच्या हॅलो डॉक्टर या ध्वनिमुद्रित कार्यक्रमाचा विषय आहे किमोथेरपी समज आणि गैरसमज. तज्ज्ञ आहेत डॉक्टर अमोल डोंगरे, यांची मुलाखत घेतली आहे वैदेही चौरे यांनी. सादरकर्त्या आहेत संगीता अरजपुरे. ऐकूया तर कार्यक्रम हॅलो डॉक्टर.
1: सादर करीत आहोत कार्यक्रम मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हॅलो डॉक्टर. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मानकापूर चौक, कोराडी रोड, नागपूर.
2: श्रोतेहो नमस्कार. मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मानकापूर चौक कोराडी रोड नागपूर प्रस्तुत हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपण सर्वांचं स्वागत करते. श्रोतेहो, आज आपण किमोथेरपी समज गैरसमज याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे सुप्रसिद्ध कर्करोगतज्ञ डॉक्टर अमोल डोंगरे. नमस्कार डॉक्टर.
3: नमस्कार मॅडम.
2: डॉक्टर, किमोथेरपी समज गैरसमज जेव्हा आपण म्हणतो तेव्हा पहिला शब्द येतो किमो, तर किमोथेरपी म्हणजे काय आमच्या सर्व श्रोत्यांना सांगाल.
3: बघा, किमोथेरपी जसं की तुम्ही सांगितलं की खरंच लोकांना असं भीती वाटते किमोथेरपी ऐकून. पण किमोथेरपी म्हणजे जे आपण कॅन्सरच्या पेशंट्सला जे मेडिसिन देतो, आपण जे औषधं देतो, गोळ्या असो की इंजेक्शन, त्याला आपण किमोथेरपी असं म्हणतो.
2: आता आपण म्हणाला गोळ्या किंवा इंजेक्शन, तर या गोळ्या आणि इंजेक्शन नेमकं काय असतं, कसली असतात?
3: हो, तर बघा कसं असतं की आता जर मी इंजेक्शन म्हटलं तर किमोथेरपी हे देतो आपण कॅन्सरशी लढा देण्यासाठी. तर ते जसे आपण अँटीबायोटिक देतो तसेच औषधं असतात. पण ते काय असतात ना, ते औषधं जे आपल्या शरीरात जातात तर ते कॅन्सर सेल्सला तर मारतातच, पण त्याशिवाय जे नॉर्मल सेल्स आहेत त्यांना पण इजा पोहोचवतात. आणि म्हणून जे काही त्रास होतं ते त्याच्यामुळे होतं काही दिवस. पण काय असतं, कॅन्सर सेल्स परत जिवंत नाही होत आणि नॉर्मल सेल्स परत रिकवर होतात. आणि म्हणून आम्ही किमोथेरपी जे म्हणतो त्याला आम्ही असं इंटरवलवर देतो की कोणाला आठवड्याचं, 2 आठवड्याचं, 3 आठवड्याचं. तर हे किमोथेरपी यासाठी म्हणतो की कारण ते सेल्सला मारतात आणि सोबत नॉर्मल सेल्सला इजा पोहोचतात आणि नंतर ते नॉर्मल होऊन जातं काही दिवसांनी. कॅन्सर सेल्स परत जिवंत नाही होत.
2: डॉक्टर, आपण म्हणालात की गोळ्या देण्यात येतात आणि इंजेक्शन देण्यात येतात, पण बरेचदा आपण बघतो की किमोला एखादा पेशंट जातोय म्हणजे त्याला सलाईन लागलेली आपल्याला दिसते, तर मग इंजेक्शन आणि गोळ्यांचा काय रोल आहे आणि सलाईनचा काय रोल असतो?
3: अगदी, जसं की किमोथेरपी जे असते, जे आमचे इंजेक्शन असतात जे कॅन्सरचे लढा देण्यासाठी आम्ही जे देतो, ते बऱ्याचदा खूप इरिटंट्स असतात, वसायकंट्स असतात, असे वेगवेगळे केमिकल. तर ते आपण डायरेक्ट असं इंजेक्ट नाही करू शकत, त्याला आपल्या नसेद्वारे द्यावं लागतं आणि ते खूप कॉन्सन्ट्रेटेड नाही हवं म्हणून आम्ही त्याला सलाईनमध्ये डिझॉल्व करून देतो. म्हणून ते सलाईन, जसं आपण अँटीबायोटिक पण कोणालाच डायरेक्ट आपण अँटीबायोटिक देत नाही, त्याला पण आपण 100-200 ml म्हणजे नॉर्मल सेलमध्ये डिझॉल्व करून त्याला स्लोली देतो. तसंच आपलं किमोथेरपीचं, आपण एकासोबत किमोथेरपी कधीच नाही देत असं की एकदम लावून टाकलं इंजेक्शन किंवा कमरेत दिलं, असं नसते किमोथेरपीचं. तर म्हणून त्याला आम्ही सलाईनमध्ये डिझॉल्व करून देतो, थोडं 1 तास, 1.5 तास, 1/2 तास असे वेगवेगळे प्रोटोकॉल्स असतात. त्याशिवाय जे गोळ्या असतात ते पण तसे असतात, काही खाणारे गोळ्या आहेत किमोथेरपीचे गोळ्या आहेत, ज्याला आम्ही सकाळ संध्याकाळ असं देतो, 14 दिवस देऊन 7 दिवसाचं गॅप, असे वेगवेगळे प्रोटोकॉल्सच्या हिशोबाने आम्ही किमोथेरपीचे औषधं किंवा इंजेक्शन्स, टॅबलेट्स किंवा इंजेक्शन असे आम्ही देतो.
2: डॉक्टर,

0: पण मग कोणामध्ये टॅबलेट्स देण्यात येतात आणि कोणाला इंजेक्शन देण्यात येतं?
1: डेफिनेटली. आता जसं की दर कॅन्सरचं ना प्रोटोकॉल आमचं वेगळं असतं, किमोथेरपीचं. जसं की आता मी रक्ताचं कॅन्सरचं, त्यात फक्त किमोथेरपीच हे काम करतं. तर आधी आम्ही इनिशियल इंजेक्शन किमोथेरपी देतो. एकदा त्यांचा पूर्ण प्रोटोकॉल कम्प्लीट झाला, जे काही सायकल्स आम्ही देतो 6-8 नंतर आम्ही त्यांना टॅबलेट्सवर घालतो, ज्याला मी मेंटेनन्स टॅबलेट्स म्हणतो. कसं असतं ना, जे ब्लड कॅन्सर असतात ते बोन मॅरोशी होणारे कॅन्सर आहे, त्या बोन मॅरोला कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी आम्हाला एक कंटिन्युअस थेरपी असं द्यावं लागतं, ओरल टॅबलेट्स. म्हणून आम्ही अशा पेशंटला ओरल टॅबलेट्स देतो, जे की 2 वर्षापर्यंत देतो आम्ही, तर त्याला ते मेंटेन करायला बोन मॅरो. तसंच जर मी ब्रेस्ट कॅन्सरचं एक्झाम्पल घेतलं, तर बऱ्याचशा पेशंटला जेव्हा इनिशियल आम्ही इंजेक्शन देतो, जे प्रोटोकॉलच्या हिशोबाने जे इंजेक्शन आम्ही देतो किमोथेरपीचे, ते सर्व संपून जातं एकदा ते प्रोटोकॉल संपलं. त्यानंतर आम्हाला त्यांनाही मेंटेन करावं लागलं, किंवा एखाद्याला परत आली बिमारी, तर नंतर आपण ते सेम इंजेक्शन परत वापरू नाही शकत. तर अशा वेळेला काही टॅबलेट्स आहेत जे आम्ही यूज करतो. तसं स्पेसिफिक जसं ब्रेन ट्युमरमध्ये पण टॅबलेट्सचा खूप इम्पॉर्टंट रोल आहे, रेडिएशन सोबत येतो. ब्रेस्ट कॅन्सरमध्ये टॅबलेट्स आहेत, आतड्यांचं कॅन्सर जे होते त्याच्यात टॅबलेट्स आहेत, असे वेगवेगळे टॅबलेट्स आणि ब्लड कॅन्सरमध्ये. तर हे काही टॅबलेट्स पण आहेत किमोथेरपी जे आम्ही यूज करतो.
0: डॉक्टर, लहान मुलांमध्ये बरेचदा कॅन्सर आढळून येतो, मग लहान मुलांमध्ये लाईन ऑफ ट्रीटमेंट काय असते?
1: हे बघा, जे कॅन्सर आहे त्यांचं लाईन ऑफ ट्रीटमेंट अडल्ट म्हणजे लहान मुलं सर्वांचं सेमच असतं. जसं लहान मुलांमध्ये बहुतांश ब्लड कॅन्सर होतात, ल्युकेमिया ज्याला आम्ही म्हणतो, ल्युकेमियामध्ये पण असंच असतं. इंडक्शन किमोथेरपी आम्ही ज्याला म्हणतो, की कारण त्यांच्या बोन मॅरो जे कॅन्सर पसरलं असतं त्याला आपल्याला नाहीसं करायचं असतं. तर आधी 1 महिन्याचं इंजेक्शनचं किमोथेरपी, जेव्हा आम्ही ते किमोथेरपी देतो त्याच्याने त्यांना बऱ्यापैकी त्रास होतो, रक्त कमी होतं, प्लेटलेट्स कमी होतं. कारण मी सांगितलं ना, किमोथेरपी दिल्यावर ते स्पेसिफिक जाऊन फक्त कॅन्सर सेलला नाही मारत, नॉर्मल सेल्सला पण मारत, ते रिकव्हर होण्यात वेळ लागतो. आणि एकदा जर का बोन मॅरोमधनं ते कॅन्सर क्लिअर झालं, मग ते नॉर्मल सेल्स आपोआप डेव्हलप होतात, प्लेटलेट्स वाढतात, हिमोग्लोबिन वाढतं. तर असं हे मुलांमध्ये पण असंच इंडक्शन किमोथेरपी, त्यानंतर ते परत येऊ नये म्हणून काही कन्सॉलिडेट करतो आम्ही त्याला, आणि नंतर आम्ही मेंटेनन्सचं ओरल टॅबलेट्स देतो. कारण लहान मुलांमध्ये ब्लड कॅन्सरचं ऑलमोस्ट सर्व्हायवल 95% आहे, 100 मध्ये 95 मुलं पूर्णपणे बरं होतं.
0: डॉक्टर, आपण बघतो की किमो देत असताना काही कालावधी ठरलेला असतो, की पहिला किमो झाला की दुसरा किमो इतक्या दिवसानंतर, मग तिसरा इतक्या दिवसानंतर. हा कालावधी कशावरनं ठरवण्यात येतो?
1: जसं की सांगितलं की किमोथेरपी जेव्हा आपण, जसं मी आज 1 तारखेला एक किमोथेरपी दिलं, इंजेक्शन दिलं, आता जे काही प्रोटोकॉल आहे, मी ब्रेस्ट कॅन्सरचं एक्झाम्पल देतो, त्याचे इंजेक्शन दिल्यानंतर सेल्स कमी होतात, WBC जे पांढरे पेशी आहेत, प्लेटलेट्स सर्व कमी होतात, तर त्याला परत यायला जो कालावधी लागतो ते आमचं इंटरव्हल असतं. तर बरेचसे लोकांना म्हणजे 2 आठवड्यानंतर नॉर्मल ते बरे होऊन जातात, म्हणजे सेल्स परत येतात नॉर्मल सेल्स. कारण जर का मी किमोथेरपी रोज देईल, 6 दिवसात 6 किमोथेरपी देईल, तर बॉडी रिकव्हरच नाही करेल त्याच्यातनं. म्हणून आम्हाला तो कालावधी ठरवायचा असतो, की हे 2 वीकली द्यायचं आहे की 3 वीकली. कारण आम्हाला माहिती असते की हे किमोथेरपी दिल्यावर याचं WBC जे पांढरे पेशी आहे ते कमी कधी होणार, कुठल्या दिवशी कमी होणार, आणि कधीपासून ते वाढणं सुरू करेल, त्या हिशोबाने आम्ही आमचं डिसाइड करतो. मग तसं जर एखाद्याला आठवड्याचं किमोथेरपी द्यायचं असलं, तर आम्हाला माहिती की हा डोस कमी दिल्यावर ते आठवड्यात त्यांचं रिकव्हर होतील, तर आम्ही तसं प्लॅन करतो. एखाद्याला 2 आठवड्यात, तर आम्हाला माहिती आहे की याला डोस डेन्स किमोथेरपी म्हणतो त्याला, की दर 2-2 आठवड्यात द्यायचं आहे, तर त्या प्रतिसाद चांगला आहे. तर मग आम्ही अशा वेळेला त्यांना काही ग्रोथ फॅक्टरचे इंजेक्शन देऊन त्यांचं WBC लवकर वाढवतो. कारण आम्हाला जेव्हा आपण किमोथेरपी द्यायचं असतं ना, आमचं एक फिक्स असते की हिमोग्लोबिन 8 वर हवेत, पांढरे पेशी ज्याला मग TLC किंवा WBC म्हणतो ते मोर दॅन 3,500 आणि प्लेटलेट्स 1 लाखाच्या वर असायला हवं. जोपर्यंत हे 3 आमचं होत आहे तोपर्यंत आम्ही नेक्स्ट सायकल देऊ नाही शकत, आणि म्हणून आम्हाला तो डिसाइड करायचं असतं की कालावधी तुम्ही किती कालावधीत देणार आहे. असे प्रोटोकॉल फिक्स असतात. नॉर्मली 3 वीक्सच्या इंटरव्हलवर आम्ही किमोथेरपी देतो.
0: डॉक्टर, पण मग हे टॅबलेटच्या बाबतीत देखील लागू असतं का?
1: टॅबलेटच्या बाबत देखील लागू असतं, कारण ब्रेस्ट कॅन्सरमध्ये 14 दिवस देतो आणि मग 7 दिवसाचं गॅप देतो. तसंच जे ब्लड कॅन्सर आहे तिथे कसं असतं ना, तिथे आम्हाला माहिती असतं की ह्या टॅबलेट्सनी जास्त त्यांचं WBC कमी नाही होणार, तर आम्हाला असा एक डोस मेंटेन करून ठेवावं लागतं की त्यांचं WBC अराउंड 3,000 राहील, प्लेटलेट मोर दॅन 75 to 1 लाख राहील असं. तर त्यात आम्ही नॉर्मली ब्रेक नाही देत ब्लड कॅन्सरमध्ये, पण ब्रेस्ट कॅन्सरचे टॅबलेट्स आहेत त्याच्यात आम्ही ब्रेक देतो. तसंच कोलॉन कॅन्सरमध्ये पण 7 दिवस देऊन 7 दिवस बंद, किंवा 14 दिवस देऊन 7 दिवस बंद, असं वेगवेगळे प्रोटोकॉल्स आहेत, त्या हिशोबाने आम्ही ओरल टॅबलेट्स पण देतो.
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हॅलो डॉक्टर हा कार्यक्रम.
0: डॉक्टर, कॅन्सर जर म्हटलं तर किमो सोबत आणखी एक शब्द येतो, तो म्हणजे लाईट. तर लाईट आणि किमो मध्ये काही वेगळेपण आहे?
1: कसं नाही, जे आपण कॅन्सरचं ट्रीटमेंट हे नक्कीच 3 इम्पॉर्टंट मोडॅलिटीज ऑफ ट्रीटमेंट आहेत कॅन्सरचे. एक आहे किमोथेरपी, एक आहे सर्जरी, आणि

0: एक आहे रेडिओथेरपी. त्यालाच आपण लाईट म्हणतो, नॉर्मल पीपल त्यांना लाईट थेरपी असं म्हणतात. दॅट इज रेडिएशन थेरपी. तर ते संपूर्ण वेगळं आहे रेडिएशन थेरपी. सर्जरी, जेव्हा पण शरीरातल्या कुठल्याही अंगात कॅन्सर झाला, सर्जरी हे सर्वात इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर किमोथेरपी, एखाद्याला यंग एजमध्ये झालं किंवा एखाद्याचं ट्युमर जास्त मोठं असलं तेव्हा आम्ही किमोथेरपी एकतर त्याला लहान करायला देतो ऑपरेशनच्या आधी किंवा ऑपरेशननंतर परत नको यायला देतो. तसंच रेडिएशनचा रोल, रेडिएशनचा सर्वात महत्वाचा रोल म्हणजे एकतर ब्रेन ट्युमरमध्ये, कारण ब्रेन ट्युमरमध्ये बऱ्याचदा आपण संपूर्ण ट्युमर काढू नाही शकत, आपण नेहमी 95% काढतो, तर तेव्हा रेडिएशन देतो कारण तिथे किमोथेरपी जात नाही. त्यानंतर गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर जर स्टेज 1 समोर झालं, त्यात बऱ्याचदा जेव्हा आपण ब्रेस्ट कॅन्सरचं ट्रीटमेंट करतो, किमोथेरपी ऑपरेशन झाल्यानंतर जर एखाद्याने स्तन वाचवलं असलं तर आपण तिथे रेडिएशन देतो जेणेकरून तिथे परत ते कॅन्सर सेल्स येऊन. तसं हे तिन्ही मोडॅलिटीचे आपापले वेगवेगळे रोल आहेत.
1: डॉक्टर, असे कुठले कॅन्सर आहेत ज्यात फक्त किमोथेरपीनेच उपचार करण्यात येतात?
0: ब्लड कॅन्सरमध्ये की आहे, कारण तिथे सर्जरीचा रोल नाही. ल्युकेमध्ये फक्त आम्ही रेडिएशन थेरपी, बऱ्याचदा जसं ब्रेनमध्ये बरेचसे आमचे औषधं जात नाही म्हणून आम्ही प्रोफिलॅक्टिक रेडिएशन देतो, पण बहुधा किमोथेरपी हे ब्लड कॅन्सरमध्ये सर्वात इम्पॉर्टंट आहे.
1: डॉक्टर, किमोथेरपी म्हटलं की सायकल प्रत्येकाची वेगळी असते, म्हणजे कोणाला एक पर्टिक्युलर अमाऊंट कमी अमाऊंटमध्ये किमो, कोणाला जास्त अमाऊंटमध्ये, असं का बरं असतं?
0: बरोबर. तर आता जसं जेवढे शरीरात अंग आहे सर्वांचे कॅन्सर होतं आणि सर्वांचे प्रोटोकॉल्स वेगळे. जसं ब्लड कॅन्सरमध्ये आम्ही संपूर्ण ट्रीटमेंट जाते इंजेक्शन आणि गोळ्या मिळून 2.5 वर्षासाठी, तसंच ब्रेस्ट कॅन्सरमध्ये मॅक्झिमम आम्ही किमोथेरपी देतो 3 आठवड्याचे, जर मी बघितले तर 8 सायकल्स. आतड्यांच्या कॅन्सरमध्ये ट्रीटमेंटचा कालावधी आहे 6 महिने. असं वेगवेगळे कॅन्सरचा प्रोटोकॉल आहे तुमचं. बऱ्याचदा ब्रेस्ट कॅन्सरमध्ये आम्ही 8 ऐवजी 16 किमो पण देतो, जर एखाद्याला सहन नाही होतं हेवी डोस तर आम्ही त्याला ब्रेक करून देतो, म्हणजे आधी 4 सायकल देतो नंतर आठवड्याचे 12 सायकल देतो असं. तर हे असं वेगवेगळे प्रोटोकॉल वेगवेगळ्या कॅन्सरचे, त्या हिशोबाने जसं ब्रेन ट्युमरमध्ये रेडिएशन सोबतच किमोचे टॅबलेट द्यायचे असतात, त्यानंतर 6 महिन्याचं अजून टॅबलेट द्यायचे असतात. असं मुखाच्या कॅन्सरमध्ये रेडिएशन सोबत आम्ही किमोथेरपी देतो 6 आठवडे रेडिएशन, त्यात आठवड्यातून एकदा किमो. फुफ्फुसाच्या कॅन्सरमध्ये पण आम्ही बऱ्याचदा आधी सर्जरी झाल्यावर जर काही असलं तर आम्ही किमोथेरपी देतो, किंवा बऱ्याचदा सर्जरी किंवा रेडिएशनच्या आधी आम्ही किमो. तर हे कॅन्सर कसं आहे ते बघून. आणि हां, दुसरं एक आहे की एखाद्याला ब्रेस्ट कॅन्सरवाल्याला 4 सायकल येतो, कारण जर त्यांचा अर्ली स्टेज आहे जिथे आपल्याला माहिती आहे की जास्त किमोथेरपी 2 वेगवेगळे प्रोटोकॉल देण्यात अर्थ नाही, कारण रिस्क ऑफ म्हणजे रिकरन्स खूप कमी आहे, अशा वेळेला आम्ही त्यांना 4 सायकल देतो. तसे वेगवेगळे कॅन्सरचं वेगवेगळे प्रोटोकॉल आहे स्टेज बघून. त्याशिवाय महत्वाचं म्हणजे माणसाचं परफॉर्मन्स स्टेटस, ज्याला मी म्हणतो की ते कसं आहेत, म्हणजे ते कितपत सहन करू शकतात. आता जर एखादी 50 वर्षातील महिला माझ्याकडे आली आणि एक 70 वर्षातील महिला माझ्याकडे आली कॅन्सरसाठी, तर डेफिनेटली मी ते 70 वर्षाची जे महिला आहे त्यांना किमोथेरपी द्यायला थोडा मलाही भीती वाटेल, कारण मला तेव्हा ते बॅलन्स करायला लागतं की यांचं बेनिफिट किती आणि त्याचं साईड इफेक्ट जे होतात ते ती कितपत सहन करू शकेल. त्याशिवाय जर तिला एखादं हार्टचं किंवा काही डायबिटीज असेल तर त्यांचा ऑलरेडी प्रतिकारशक्ती कमी होऊन जाते, तर अशा वेळेला आणखी किमोथेरपीने प्रतिकारशक्ती कमी होते, कारण किमोथेरपीने ते नॉर्मल सेल्सही कमी होतात काही. तर अशा वेळेला आम्हाला ते बॅलन्स करून बघावं लागतं की बाबा हिला किमोथेरपी खरंच द्यायचं की हिला नाही तर टॅबलेट्स हॉर्मोन थेरपी जे असते ब्रेस्टमध्ये ते देतो आणि आम्ही नाही. पण ते जर एखाद्या 50 गटातील महिलांना आम्हाला किमोथेरपी, कारण मला माहिती आहे ती सहनही करून घेईल आणि या किमोथेरपीचा जे काही बेनिफिट आहे ते डेफिनेटली मोर दॅन तिचं टॉक्सिसिटी आहे, तर असं आम्हाला बॅलन्स करावं लागतं.
1: डॉक्टर, असं कधी होतं का की एखादा पेशंट बघून सायकल्स ठरवल्या आहेत पण त्या सायकलमध्ये तो रिझल्ट नाही मिळाला तर किमो वाढवावे लागलेत?
0: डेफिनेटली असं बरंचदा होतं की आम्हाला पाहिजे तसा रिस्पॉन्स नाही येत एखाद्याला, तर मग अशा वेळेला आम्ही किमोथेरपी प्रोटोकॉल चेंज करतो सायकल वाढवण्यात. पण जसं आता मी परत ब्रेस्टचं एक्झाम्पल देईल की आम्हाला माहिती आहे की आम्हाला हे पर्टिक्युलर हा एक प्रोटोकॉल द्यायचा त्यानंतर हा दुसरा द्यायचा, पण एखादा 2 सायकल झाले एका पर्टिक्युलर प्रोटोकॉलचे आणि तरी आम्हाला माहिती की नाही, याचा प्रतिसाद नाही येत आहे, ट्युमर कमी नाही होतं, कारण दरवेळेला आपण बघतो महिलांना त्यांचं ट्युमर किती कमी झालं आहे किंवा म्हणजे कोणी पण असं त्यांचं की गाठ कमी होते आहे की नाही, तर अशा वेळेला जर आम्हाला असं आढळलं की नाही यांचा रिस्पॉन्स नाही, अशा वेळेला आम्ही प्रोटोकॉल चेंज करतो किमोथेरपी प्रोटोकॉल चेंज करून मग त्याचे परत दुसरे सायकल देतो.
1: म्हणजे एकाच 8 सायकल जर ठरले असतील तर त्याच सायकलमध्ये पण प्रोटोकॉल चेंज होऊ शकतो.
0: चेंज होतं नक्की, जरा प्रतिसाद नाही आला तर पेशंटला.
1: डॉक्टर, त्यासोबत आता पण म्हणालात की किमो झाल्यानंतर आम्ही बघतो म्हणजे मला वाटतं पेट स्कॅन
0: क्लिनिकल एक्झाम नाही बघा आपण दरवेळेला पेट स्कॅन नाही करू शकत, उगाचच रेडिएशन आपण देत नाही, तर आम्ही क्लिनिकल एक्झामिन करतो. जसं जे कॅन्सरला आपण वरून बघू शकतो एक्झामिन करू शकतो, त्याला आम्ही जसं ब्रेस्टला आपण एक्झामिन करू शकतो की गाठ कमी होते की. आम्ही बऱ्याचदा पेशंटला विचारतो की तुम्हाला वाटते आता ते नरम झाली आहे, कोणाला इथे गाठी असलेली लिम्फोमा त्यांना आपल्याला दिसून येतं. हां, जे आतले कॅन्सर आहेत जसं

0: आतड्यांचं कॅन्सर, पॅनक्रियासचं कॅन्सर, जिथे आपण दिसतात तिथे आमचं एक ठराविक असतं की 4 किमो झाले, आता तुम्ही एकदा पेट स्कॅन करून बघा किती कमी झालंय. किंवा एखाद्याला 4 किमोनंतर आपल्याला सर्जरी करायची, तर आम्ही परत पूर्ण टेस्ट करतो आणि बघतो की किती ते कमी झाले आणि मग सर्जरीसाठी जातो.
1: हा, मला तोच प्रश्न विचारायचा होता की पेट स्कॅन नेमकं कधी करण्यात येतं किमोनंतर?
0: पेट स्कॅन जे आहे ते एकदा असतं की आपल्याला बेस लाईन, म्हणजे जेव्हा पेशंटला डायग्नोज झालं तेव्हा एकदा करायचं, कारण ते आपल्याला एक्झॅक्ट स्टेजिंग देतं की हा कुठल्या स्टेजमध्ये, कारण पेट स्कॅन वरपासून खालपर्यंत सर्वेकडे की कॅन्सर कुठे कुठे पसरलाय काय ते सांगतं आपल्याला. त्याच्याने आपल्याला एक बेसलाईन पेशंटचं स्टेज माहिती असतं. कारण कॅन्सरमध्ये काय असतं ना, महत्वाचं 3 आहे. एक तर पहिले तुम्ही डायग्नोस करा, डायग्नोस केल्यानंतर त्याचा स्टेज काय, कारण दुसरा प्रश्न पेशंटच्या रिलेटिव्हचा येतं की डॉक्टर कुठल्या स्टेजला आहे. आणि तिसरं येतं मग ट्रीटमेंट. जे कॅन्सर ही अशी घाई गडबडीची ट्रीटमेंट नाही की आज माहिती झालं स्तनात गाठ आणि उद्या ऑपरेशन करून, असं कधीच नसतं. कुठला कॅन्सर कन्फर्म करा, कुठल्या टाईपचा आहे, मग कुठली स्टेज, आणि त्या हिशोबाने आमचा एक ट्रीटमेंट प्लॅन डिसाईड होतो. तर असं आमचं ते कॅन्सरच्या ट्रीटमेंटचं आहे. तर पेट स्कॅन आम्ही आधी एकदा बेस लाईनला करतो, त्याच्या आपल्या स्टेज येते. मग जर एखाद्या पेशंटला मला माहिती आहे की हिला 4 किमो देऊन परत असेस करायचं आहे की सर्जरीसाठी, तर आम्ही 4 नंतर परत मग स्कॅन करतो आणि बघतो काय आहे. एखाद्या जर ट्रिपल निगेटिव्ह टाईपचे ब्रेस्ट कॅन्सर आहे जिथे आम्हाला संपूर्ण किमो आधी द्यावे लागतात, आम्ही पूर्ण 8 किमो देतो आणि नंतर आम्ही त्यांचं इव्हॅल्युएशन करतो. लंग कॅन्सरमध्ये 4 सायकल नंतर करतो. तर असं आम्हाला आधीच आणि नंतर आम्हाला कम्पॅरिझन हवं असतं, कारण आम्ही जेव्हा पण पेशंटला पाठवतोय स्कॅनला, कुठलं पण पेट स्कॅन असो की साधा सीटी स्कॅन की MRI, आम्ही त्यांना लिहून देतो की आम्हाला जुन्यापेक्षा कम्पेअर करून सांग, कारण आतला आम्ही नाही कम्पेअर करू शकत, मोजू नाही शकत. पेशंट किती जरी चांगला असला बाहेरनं की आता मला बरं वाटतं, पण आम्हाला जे त्यांचं आतलं आमच्या हिशोबाने त्याला रेझिस्ट क्रायटेरिया असं म्हणतो, ते क्रायटेरिया बघायचे असतात की याच्यात किती टक्के कमी झालं. आणि पेशंट विचारतो डॉक्टर किती टक्के कमी झालंय, तर एखाद्या तुम्हाला 10 सेंटीमीटर झाला त्याचा 10 होता आणि 5 झाला तर 50% कमी झालाय. दॅट इज हाऊ आम्ही त्यांना सांगतो की हे त्याला आम्ही रिस्पॉन्स इव्हॅल्युएशन असं म्हणतो की आपल्या किमतीनंतर त्याचा काय रिस्पॉन्स आला. ते जुने आणि आता म्हणून आपल्याला बेसलाईन सर्व हवं असतं की आता हे होतं आणि आता हे झालंय.
1: डॉक्टर, याविषयी आपण अधिक बातचीत करणार आहोत, पण एक छोटासा ब्रेक घेऊया. श्रोते हो, आपण ऐकत आहात मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मानकापूर चौक कोराडी रोड नागपूर प्रस्तुत हॅलो डॉक्टर हा कार्यक्रम. आजचा आपला विषय आहे किमोथेरपी समज गैरसमज, आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करत आहेत मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मानकापूर चौक कोराडी रोड नागपूरचे सुप्रसिद्ध कर्करोगतज्ञ डॉक्टर अमोल डोंगरे.
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हॅलो डॉक्टर हा कार्यक्रम.
1: नमस्कार डॉक्टर.
0: नमस्कार,
1: पुन्हा एकदा स्वागत आहे कार्यक्रमात. डॉक्टर, आपण बऱ्याच गोष्टी जाणून घेतल्या, म्हणजे आमच्या श्रोत्यांना कळलं असेल की एक्झॅक्टली किमो काय असतं, सायकल्स काय असतात, त्या कशा देण्यात येतात, का देण्यात येतात, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली. सगळ्यात महत्वाचं येतं किमो सुरू असताना किंवा होण्यापूर्वी किंवा झाल्यानंतर काही काळजी घ्यायची असते का पेशंटनी?
0: डेफिनेटली, होण्यापूर्वी झाल्यानंतर सुरू असताना बरेचसे गोष्टी आहे जे आम्हाला त्यांना सांगायचं. आता कसं ना, बऱ्याचदा लोकांना खूप मिथ्स आहे कॅन्सर किमोथेरपीबद्दल, कॅन्सरबद्दल, थेरपीबद्दल, की जेवण करून नाही यायचं, गोड बिलकुल नाही खायचं, गोड खाल्ल्याने कॅन्सर सेल्स वाढतात. आता हे कुठनं आलं आहे कोणालाच नाही, पण महत्वाचं हे आहे की बघा, किमोथेरपीने काय होतं ना की बऱ्याचदा व्हॉमिटिंग किंवा नॉशिया असं वाटतं, उलटी आल्यासारखं वाटतं, किंवा असं म्हणजे बरेचसे असे पेशंट आहेत जे डे केअरला आले तसंच त्यांचं सेन्सेशन सुरू होऊन जातं की आम्हाला व्हॉमिट येतं, ते त्यांच्या याच्यात राहतं. तर हे सर्व त्यांना आम्ही सांगतो की नाही, किमोच्या आधी तुम्ही खाऊन या, उपाशी पोटी आल्याने जास्त व्हॉमिटिंग होतं. बऱ्याचदा काही प्रोटोकॉल्समध्ये आम्ही त्यांना आधी काही मेडिसिन सुरू करतो, 1 दिवसापूर्वी रात्री घ्या आणि सकाळी नाश्ता झाल्यावर हे मेडिसिन घेऊन या, जेणेकरून आपल्याला किमोचे जे टॉक्सिन आहे ते कमी करावं लागेल. त्याशिवाय किमोथेरपी सुरू असताना पण बरंचसं असं वाटतं की आता काही नाही करायचं, काय नाही. किमोथेरपी सुरू असताना माणूस खाऊ शकतो, बोलू शकतो, पिऊ शकतो, सर्व काही, असं काही कळणं. फक्त आम्हाला एकच लक्ष ठेवायचं असतं की कोणाला काही रिॲक्शन तर नव्हतं, कारण हे किमोथेरपी ड्रग्ज जे आहेत ते बरेचशेदा वेगवेगळे सोर्सेस करणं बनतात, जसं प्लांट अल्कोलॉइड आहे कोणतं वेगळं, तर बऱ्याचदा लोकांना हायपरसेन्सिटिव्ह रिॲक्शन होतं, त्याच्याकडे आम्हाला फक्त लक्ष द्यायचं असतं आणि म्हणून आपला एक डेडिकेटेड स्टाफ असतो त्यासाठी. महत्वाचं येतं की किमोथेरपी झाल्यानंतर परत की आता काय काय साईड इफेक्ट होणार, तर ते आम्ही त्यांना आधीच सांगतो की तुम्हाला हे आज मी हे थेरपी दिली आहे, उद्यापर्यंत काही नाही वाटत, परवापासून तुम्हाला असं वाटेल की तुम्हाला थोडा नॉशिया होत आहे, तुम्हाला खायची इच्छा नाही होत आहे, पोट गच्च भरून येत आहे, बऱ्याचदा लोकांना कॉन्स्टिपेशन होतं, बऱ्याचदा लोकांना डायरिया होतं. मग आम्ही त्यांना सांगतो की 8व्या 9व्या दिवशी तुम्हाला तोंडाला फोडं येऊ शकतात, कारण काउंट्स कमी होतात, तुम्हाला गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, बाहेरचं खायचं नाही, घरी बनवून सर्व काही खाऊ शकता तुम्ही, मसाला जास्त खायचा नाही, कारण त्रास होतो टोटल. आम्ही सर्व मेडिसिन्स देतो त्यांना किमोथेरपी झाल्यानंतर की तुम्हाला घरी हे घ्यायचं आहे, हे झालं तर हे घ्यायचं, हे झालं तर हे घ्यायचं, असं सर्व देतो. आणि काही

0: मेडिसिन जे घ्यायचेच आहेत ते पण आम्ही त्यांना सांगतो. पण हे जे महत्वाचं आहे, आता बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की मुलांसोबत नाही राहायचं त्यांना होतो, तर त्यांना ते आवर्जून सांगायचं असतं की हे कॅन्सर अशाने पसरत नाही, तुमच्यामुळे कोणाला धोका नाही. त्यांना सर्दी खोकला असेल तर तुम्हाला धोका आहे, कारण तुमची प्रतिकारशक्ती कमी होणार आहे. तर तुम्ही त्यांच्याकडनं तुम्ही लवकर पकडाल आणि तुम्हाला त्रास होईल, पण तुमच्यामुळे कोणा आणखीला कधीच धोका होत नाही. असं कॅन्सर लागवड बिमारी नाही आहे की तुम्ही म्हणाल की किचनमध्ये मी नाही गेली, मी एकट्या रूममध्ये आहे मास, बिलकुल नाही. अनलेस घरी कोणाला त्रास आहे, सर्दी खोकला जे स्प्रेड होऊ शकते, जे कंटेज, दैस आम्ही त्यांना कधीच काय. तर हे आणि त्याशिवाय मी त्यांना सांगतो की काय काय वॉर्निंग साईन्स आहेत की कधी तुम्हाला हॉस्पिटलला इमिडिएटली यायचं आहे, तुम्हाला वाटतं की तुमचे उलट्या नाहीच थांबत आहे, तुम्हाला खूप लूज मोशन होत आहे, डिहायड्रेट होत आहे, तुम्हाला पाणी जात नाही आहे. बरसदा हेडनेक कॅन्सरचे पेशंटला रेडिएशन किमो असतं, त्यांना काही खायला होत नाही, तर असं नाही की डिहायड्रेट होऊन येईल आमच्याकडे, असं आम्ही त्यांना कधी. तर हे सर्व जे आहेत प्रिकॉशन्स ते, त्याशिवाय जर एखाद्याला ग्रोथ फॅक्टरचे इंजेक्शन्स घ्यायचे आहेत किमोनंतर की त्यांचं लवकर काउंट्स वाढले पाहिजे, तर आम्ही हे सर्व त्यांना सांगतो. तर महत्वाचं म्हणजे किमोच्या आधी खाऊन येणे. त्याशिवाय आम्ही हे पण सांगतो की तुमचे केस कधीपासून जाणं सुरू होणार, कारण हा एक इम्पॉर्टंट आस्पेक्ट आहे. बरेचसे लोक त्याला घाबरतात की केस जातील, पण ते आम्हाला सांगणं महत्वाचं आहे की केस कधी जातील तुमचे, कुठल्या दिवशी शॅम्पू नाही करायचा, नाही तर शॅम्पू जमून जातो. आम्ही इथपर्यंत पेशंटला सांगतो, कारण नॉर्मली ब्रेस्ट कॅन्सरच्या पेशंटचं तेच एक असते की सर केस जाणार, नक्की जाणार आणि गॅरंटी येणार पण, त्याची हमी आम्ही घेतो की नाही जाणार पण आहे तुमचे आणि येणार पण आहे. म्हणजे बहुतेकदा आम्ही पेशंटला म्हणतो की तुमचे केस नाहीले समजायचं, आम्ही बरोबर औषध नाही दिले, तर ते जातात एक नॉर्मली 13-14 दिवशी जातात आणि नंतर मग एकदा किमो संपलं त्याचे 15-20 दिवसानंतर सुरू होतं येणं. तर हे सर्व त्यांना आधीपासून सांगितलं, दे आर प्रिपेअर्ड. आणि हे खूप महत्वाचं आहे, कारण लोकांमध्ये एवढं किमोथेरपीबद्दल गैरसमज आहे की नाही असं होतं, पेशंट बेडवर येतो. बरं त्यांना समजावं लागते पेशंट बेडवर किमोथेरपीमुळे नाही, ठीक आहे साईड इफेक्ट होतात, पण ते आपण देतच त्यासाठी हो की कॅन्सर बरा व्हायला, नाहीतर कसं होणार आहे ते.
1: डॉक्टर, डाएटचा रोल असतो का काही?
0: खूप जास्ती, खूप महत्वाचं म्हणजे डाएट.
1: मग आहार कसा असायला हवा?
0: आहार तर एक तर बॅलन्स डाएट घ्यायला, संतुलित आहार ज्याला आपण म्हणतो, प्रोटीनची मात्रा थोडी जास्त पाहिजे, कारण प्रोटीन खूप महत्वाचं आहे. फ्रुट्स घेऊ शकतात ते, बऱ्याचदा आम्ही म्हणतो की पातळ छिलकेवाले फ्रुट्स नाही घ्यायचे किंवा त्याला बॉईल करून घ्या, तर आम्ही ते त्यांना सांगतो. प्रोटीनचा इंटेक सर्वात महत्वाचा आहे आणि मसाल्याचं कमी. तर बऱ्याचदा आमचे डायटिशियन त्यांना सांगतात की तुम्हाला काय काय घ्यायला पाहिजे, कसं तुमचं प्रोटीन इंटेक ठेवायला हवं. जर एखादं नॉन व्हेजिटेरियन आहे तर त्यांना आम्ही सांगतो की तुम्ही एग्स खाऊ शकता रोज, इनफॅक्ट तुम्ही चिकन पण खाऊ शकता, असं नाही की किमोथेरपी सुरू आहे तर चिकन नाही खाऊ शकत, कमी मसाल्याचं घरी बनलेलं खाऊ शकता. फक्त आम्ही रेड मीटसाठी नाही म्हणतो, पण अन्यथा ते सर्व काही खाऊ शकतात, असं काही प्रॉब्लेम नाही. की फक्त इट हॅज टू बी हायजेनिकली प्रिपेअर्ड, घरी बनलेलं स्वच्छ, बाहेरचं काही नाही चालत आम्हाला, आणि तेलकट नस.
1: डॉक्टर, किमो झाल्यानंतर काही साईड इफेक्ट असतात का त्याचे?
0: नक्कीच, किमोथेरपी नंतरच हे जे मी साईड इफेक्ट सांगितले आहेत की जसं नॉशिया, व्हॉमिटिंग, उलटी सारखं वाटणं, पोटगच्च भरणं, कॉन्स्टिपेशन, तोंडाला छाले, फोडं जे येतात काउंट्स कमी झाल्याने, ते हे सर्व साईड इफेक्ट्स आहेत किमोथेरपी. दे आर टेम्पररी साईड इफेक्ट्स, ते ग्रॅज्युअली पुढच्या किमो, म्हणजे कसं ना, जर मी 21 दिवसाचा एखाद्याला दिला तर मला माहिती आहे दुसऱ्या तिसऱ्या दिवशीपासून हे साईड इफेक्ट होतील, एक 11-12 दिवशीपर्यंत राहतील, मग ग्रॅज्युअली बरं होईल, 14-15 दिवशी ती बरं होते, मग 6 दिवस ती बरी राहते, मग परत किमो येतं, तर ती सायकल अशी सुरू राहते. बरोबर आहे ना? कारण किमो देऊ 2 दिवसांनी साईड इफेक्ट येतील, ते 8-10 दिवस राहतील, मग ते बरं होतील, मग परत पुढचा किमो येतो, तर ती सायकल अशी सुरू राहते. म्हणून त्यांना बरंच असं वाटतं की आता मला काही खायला होत नाही आहे, मला आवडतं हे पण इच्छा होत नाही, आणि ते कंटिन्यूअस व्हॉमिटिंग टेंडन्सी असल्यामुळे पण त्यांना ते खायचं होत नाही. पण आम्ही त्यांना बरं जाणतो की तुम्ही एकासोबत नाही खाऊ शकत, 2-2 तासांनी घ्या, थोडं थोडं घ्या, नारळ पाणी प्या रोजचं, थोडं थोडं घ्या, 2-2 तासात घ्या, जे आवडते ते घ्या, तुम्हाला वाटतं एका वेळेला एवढं नाही खाऊ शकत, कमी करा, पण डाएट खूप महत्वाचं.
1: डॉक्टर, किमोमुळे बॉडी हीट वाढते का?
0: ऍक्च्युली किमोमुळे बॉडी हीट नाही वाढत, पण जसं आता कसं ना, खाणं कमी होऊन जातं किमोमध्ये, कारण नॉशिएटिंग फिलिंग येते, फिरणं कमी होतं लोकांचं, बसून राहतात एका जागी, थोडं खातात बसून राहतात, तर त्यामुळे थोडं पोट डंबारतं आणि असं वाटतं की हीट होते, ऍसिडिटी आहे बेस. आम्ही किती त्यांना टॅबलेट दिली, पण त्यांना स्वतःला पाणी जास्त प्यायचं आहे, खाल्यानंतर थोडं फिरायचं आहे, थोडं खायचं आहे थोडं थोडं, तर म्हणून लोकांना असं वाटतं की हीट वाढते, ते दॅट इज ऑल ऑफ ऍसिडिटी.
1: डॉक्टर, साईड इफेक्ट्स बद्दल आपण सांगितलं, तर बरेच समज गैरसमज लोकांमध्ये आहे, त्याकडे आपण वळणार आहोत. बऱ्याच लोकांना असं वाटतं की मी किमो केलं तर माझे चांगले सेल्स पण वरून जाणार आहे आणि मला सहन होणार नाही, असं काही असतं का?
0: एक्झॅक्टली तेच मी सांगितलं की कसं ना, किमो आता कसं आहे ना, आपण जे कन्व्हेन्शनल किमोथेरपी, जे जुनी किमोथेरपी ते दिल्यावर जसं सांगितलं की कॅन्सर सेल्स मध्ये आणि सोबत नॉर्मल सेल्स पण होतात, पण ते नॉर्मल सेल्स रिकव्हर होतात आणि तेच ते कालावधी जिथे त्यांना त्रास होतो आणि त्यांना असं वाटतं. पण आता आपण किमोथेरपीच्याही समोर गेलो आहोत, आता आपल्याकडे किमोथेरपी सोबत टार्गेटेड थेरपी आहे.

0: टार्गेट थेरपी म्हणजे ते किमोच्या सोबत आपण देतो ते पर्टिक्युलर, जसं लंग कॅन्सर आहे किंवा ब्रेस्ट कॅन्सर आहे, त्याच्यात जे पाथवे म्हणजे ज्याच्यामुळे ते कॅन्सर झालं आहे ते त्याला जाऊन टार्गेट करतं, त्याचे किमोसारखे साईड इफेक्ट्स नाही आहेत. तर आपण आता म्हणून लोकांना की किमोथेरपी, मग टार्गेट थेरपी आली आमच्याकडे आता नवीन. किमो पण यूज होतं पण आता टार्गेट बरेचसे, आता जसं सायन्स ॲडव्हान्स होतं ऑन्कोलॉजीमध्ये बरंचसं रिसर्च सुरूच राहतं. म्हणजे तुम्ही म्हणाल तर महिन्याला एक नवीन औषध येतं. आपण आता टार्गेटहूनही समोर गेलो इम्युनोथेरपी, म्हणजे जे दिल्यावर माणसाची स्वतःची प्रतिकारशक्ती वाढतं, बॉडीची इम्युन सिस्टम वाढतं आणि ते स्वतः कॅन्सरची फाईट करतं. तर आपण किमोच्या समोर गेलो टार्गेट आणि इम्युनोथेरपी, साईड इफेक्ट्स कमी होतात आणि त्याशिवाय जे सपोर्टिव्ह मेडिकेशन्स आले आहेत आता ते पण बऱ्यापैकी ॲडव्हान्स झालं आहे. जसं आधी वॉमिटिंगसाठी तेवढे चांगले औषधे नव्हते, आता बऱ्यापैकी आम्हाला माहिती आहे की पेशंटला इमिडिएट वॉमिटिंग होत नाही, डिलेड वॉमिटिंग होतं. तर आता बरेचसे नवीन औषधी आले आहेत जे डिलेड वॉमिटिंगला प्रिव्हेंट करतं. तर हे सर्व जे ॲडव्हान्सेस झाले आहेत ते साईड इफेक्टसाठी पण झाले आहेत आणि किमो टार्गेटेड इम्युनो याच्यात पण झाले आहेत. आणि म्हणून आता दर दुसरा पेशंट मला विचारतो सर इम्युनोथेरपी, कारण त्यांना माहिती आहे किमोसारख्या साईड इफेक्ट्स नाही आहेत. पैशाने जरी थोडी महाग असली तरी पण काही दिवसांनी ती पण रिचेबल होऊन जाईल सर्वांसाठी. आता पण आहे बरंच, एकदा इंडियन कंपनीजनी आपलं सुरू केलं बनवणं तर कुठलेच औषध आपल्यासाठी महाग नाही.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हॅलो डॉक्टर हा कार्यक्रम.
2: डॉक्टर, त्या व्यतिरिक्त काही लोकांना प्रश्न असतो की आता मला एका ऑर्गनचा कॅन्सर झालेला आहे आणि मी जर रेडिएशन घेतलं किंवा किमो घेतलं तर मला दुसऱ्या ऑर्गनवर पण त्याचा परिणाम होऊ शकतो किंवा माझं ऑर्गन फेल्युअर होऊ शकतं, असं असतं का?
0: असं नसतं. आता बघा, एखाद्याने जर किमोथेरपी घेतली आणि त्याला वॉमिटिंग होत चालली आणि त्यांनी लक्ष नाही दिलं, हॉस्पिटलला नाही आलं, तर डेफिनेटली डिहायड्रेशनमुळे किडनीवर असर पडेल, क्रिएटिन त्यांचं वाढेल. तर हे सर्व त्यांना सांगावं लागतं. म्हणून आम्ही त्यांना डेंजर साइन्स, जे वॉर्निंग साइन्स आहे ते सांगतो की तुम्हाला कधी हॉस्पिटलला इमिडिएटली कॉन्टॅक्ट करायचं आहे. जे बरेचसे दूर असले त्यांना आम्ही नंबर देतो की तुम्हाला काय झालं तुम्ही डॉक्टरकडे जा आमच्याशी बोलायला. किमोथेरपी देणं खूप सोपं आहे पण त्याचे जे कॉम्प्लिकेशन आहेत ते मॅनेज करण्यात खरा स्किल आहे. आणि म्हणून जसं लोक म्हणतात किडनीवर असर, ते असर नाही होत, नॉर्मली काही नाही होत. तुम्ही जर तुमचं इंटेक बरोबर ठेवलं, तुम्ही जर बरोबर डॉक्टरकडे गेले तर ते खराब होत नाही. आता हा एक पार्ट झाला किमोथेरपीमुळे जे टॉक्सिसिटी होते त्याच्यामुळे जर तुम्ही लक्षात येतले. दुसरं आहे की बऱ्याचदा कॅन्सर रिकर होतं तेव्हा ते जर दुसऱ्या ऑर्गनमध्ये गेलं, तर नॉर्मली जे कॅन्सर जे जातात दुसऱ्या ऑर्गनमध्ये, ते ब्रेस्टचे कॅन्सर लंगमध्ये, लिव्हरमध्ये, ब्रेनमध्ये आणि बोन्समध्ये. लंगचं कॅन्सर लिव्हरमध्ये, बोन्समध्ये, ब्रेनमध्ये, अपोजिट लंगमध्ये असं, किंवा गाठींमध्ये. तर हे एक वेगळा प्रकार आहे, त्याला मी मेटास्टासिस असं म्हणतो. की हे कॅन्सर एका शरीराच्या, जसं वर्षे तोंडाचे कॅन्सर आले तर काही वर्षांनी त्यांच्याकडे आलं की आता लंगमध्ये आलं, तर दॅट इज कॉल्ड इज मेटास्टासिस. तो एक वेगळा भाग आहे. आणि हे जे तुम्ही जे विचारताय की काही ऑर्गन्सला अफेक्ट करत, ऑर्गन्सला नॉर्मली अफेक्ट करत नाही किमोथेरपीमुळे, पण जर त्याची टॉक्सिसिटी झाली आणि तुम्ही त्याच्याकडे लक्ष नाही दिलं तर मग ते होणारच आहे.
2: डॉक्टर, त्यासोबत लहान मुलांमध्ये ब्लड कॅन्सर मोस्टली आढळून येतो हे आपण म्हणालात, त्यांना देखील किमो देण्यात येते, मग त्याचे काही दीर्घकालीन परिणाम असतात का?
0: डेफिनेटली आता अगदीच लहान मुलाचं तेवढं नसतं. जसं 3 वर्षाच्या कमी आम्ही रेडिएशन देत नाही ब्लड कॅन्सरवाल्या मुलांना, मोठे असले तर आम्ही त्यांना प्रोफिलॅक्टिक रेडिएशन देतो. बाकी जे आहे ते त्यांचा जो इमोशनल ट्रॉमा आहे ते थोडं मॅनेज केलं तर त्यांना बहुधा प्रॉब्लेम होत नाही. प्रॉब्लेम कुठे होते, जे ॲडॉल्सन्समध्ये येतात 18 ते 23-24, कारण त्यावेळेला त्यांचं जे फर्टिलिटीवर पण इश्यू होतं, बरोबर आहे, 18 नंतर 20 नंतर, इव्हन मेल्स फिमेल दोन्ही. तर मेल्सला आम्ही सांगतो की स्पर्म बँकिंग करून ठेवावे, कारण समोर जाऊन त्यांचं फर्टिलिटीवर प्रॉब्लेम नको यायला. त्यांचा प्रॉब्लेम संबंध बनवण्यात काहीच प्रॉब्लेम येत नाही, पण त्यांचं बहुतांश त्यांचं जे स्पर्म काउंट असतं त्याच्यात प्रॉब्लेम येतं, मोबिलिटी कमी होतं काय. तर अशा वेळेला आम्ही त्यांना स्पर्म बँकिंगचा ऑप्शन देतो यंग अडल्ट्सला. नक्की, ज्यांचं फॅमिली कम्प्लीट नाही झाली किंवा ज्यांचं लग्न नाही झालं आहे, लग्न झालं पण फॅमिली नाही झाली आहे. तसंच महिलांमध्ये पण आपल्याकडे ओसाईट प्रिझर्वेशन आपण नागपूरला होतं, तर आम्ही ते हमखास जे यंग पेशंट्स आहेत ज्यांना फॅमिली आता सुरू करायची आहे किंवा नाही झाली आहे कम्प्लीट, त्यांना आम्ही ते करतो.
2: डॉक्टर, आता एकंदरीतच या संपूर्ण ट्रीटमेंटमध्ये किमोमध्ये फॅमिलीचा काय रोल असतो?
0: सर्वात इम्पॉर्टंट रोल. म्हणजे आम्ही डॉक्टर तर देऊ हॉस्पिटलमध्ये 2 तास 3 तास 4 तास बघू, ॲडमिट असले तेव्हा सकाळ संध्याकाळ बघू काय असलं, पण जो सर्वात मोठा सपोर्ट आहे तो फॅमिली सपोर्ट आहे. फॅमिलीच्या लोकांचं पॉझिटिव्हिटी राहणं खूप महत्त्वाचं आहे, कारण जेव्हा ते पॉझिटिव्ह राहतील ना तेव्हा ते पेशंटला पण तेवढंच करू शकणार. तर तेच आम्हाला, म्हणून बऱ्याचदा आम्ही फॅमिलीला सर्व काउन्सिलिंग करतो, हे यांचं असं आहे, यांचं हे त्रास होणार आहे. त्यातनं तुम्ही लोकच आहे त्यांचं स्ट्रॉंग आधार, म्हणजे फॅमिली मेंबर्स. त्यांच्या खाण्यापासनं, लक्ष देण्यापासनं, त्यांना हॉस्पिटलला घेऊन येणे वेळेवर, हे सर्व फॅमिली. आम्ही फक्त ऍडवाईस करू, आम्ही ट्रीटमेंट

0: करू, पण त्यांना आणण्यापासून त्यांना घरी कसं त्यांचं मनोबल वाढवायचं हे सर्व फॅमिली. कॅन्सरनं हे कधी एकाच ट्रीटमेंट नाही, हे मल्टीडिसिप्लिनरी, ज्यात फॅमिली सपोर्ट, ऑन्कोसायकोलॉजिस्ट आहेत आमच्याकडे त्यांचा सपोर्ट, नर्सिंग जे किमोथेरपी देतात त्यांच्याशी तुमचं कसं आहे बोलणं, कारण ते तुम्हाला दर 2 आठवड्यात ते येऊन किमो देतात, तुमचं त्यांचं एक फ्रेंडशिप होऊन जातं.
1: डॉक्टर सर, ते शेवटी आमच्या सर्व श्रोत्यांना आपण काय मार्गदर्शन कराल?
0: हे बघा, कसं आहे ना की कॅन्सर तर कोणाला होऊ नये. जर तुम्हाला काही पण वॉर्निंग साईन्स आढळले तर इमिडिएटली डॉक्टरांकडे जा, कारण कॅन्सर हा कम्प्लिटली क्युरेबल आहे इफ डिटेक्टेड अर्ली. आणि बरेचसे आपल्याकडे स्क्रीनिंग प्रोग्राम्स अवेलेबल आहेत आता, जसं ब्रेस्ट कॅन्सर स्क्रीनिंग, सर्व्हाइकल कॅन्सर स्क्रीनिंग, तर जे अप्रोप्रिएट एजमध्ये जे अवेलेबल आहे ज्यांचं ते त्यांनी करावे. त्याशिवाय तर सर्व्हाइकल कॅन्सर वॅक्सिन्स आहेत फॉर यंग लेडीज. आता गव्हर्नमेंट पण ते इम्युनायझेशन शेड्यूलमध्ये आणणार आहे सर्व्हाइकल कॅन्सर वॅक्सिन, तर ते घ्यायचं आहे आणि स्क्रीनिंगकडे लक्ष द्यायचं.
1: डॉक्टर अमोल डोंगरे, आपण इथे आलात आणि किमोथेरपी समज गैरसमज याविषयी आमच्या श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: नमस्कार.
0: नमस्कार.
1: श्रोते हो, आपण ऐकत होतात मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मानकापूर चौक कोराडी रोड नागपूर प्रस्तुत हॅलो डॉक्टर हा कार्यक्रम. आजचा आपला विषय होता किमोथेरपी समज गैरसमज आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन केलं मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे तज्ज्ञ डॉक्टर अमोल डोंगरे यांनी. तेव्हा मी वैदेही चौरे डॉक्टर अमोल डोंगरे यांच्यासह घेते आपली रजा. नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मानकापूर चौक कोराडी रोड नागपूर. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे.
2: मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल प्रायोजित हॅलो डॉक्टर हा ध्वनिमुद्रित कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. आजच्या कार्यक्रमाचा विषय होता किमोथेरपी समज गैरसमज, याविषयी डॉक्टर अमोल डोंगरे यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. सकाळचे 10 वाजले आहेत. आता ऐकूया कार्यक्रम हॅलो मनभावन. निवेदन आहे वर्षा दारुंडे यांचं आणि सादरकर्ते आहेत मोनाली शेंडे.
3: हॅलो मनभावन.
4: मित्रांनो, अथांग पसरलेल्या या आयुष्यात प्रत्येक जण आपला किनारा शोधतोय. कुणी लाटांवर स्वार होतोय तर कुणी वादळाशी झुंज देतोय. हाती आलेली वाळू जशी बोटातून हळूच निसटून जाते तशीच काही सुंदर माणसं वेळेच्या ओघात हरवून जातात. लाटा येतात आणि जातात सुद्धा, समुद्रात तिथेच असतो. तसंच दुःख आणि सुखाच्या फेऱ्यातही जो स्थिर राहतो तोच खरा जगतो. चला तर या सुंदर शब्दांबरोबर मित्रांनो आज संवाद साधूयात तुमच्याशी आणि जाणून घेऊयात तुमच्या मनातली तुमच्या आवडीची गाणी हॅलो मनभावन या कार्यक्रमात. आणि त्यासाठी घेऊयात हा पहिला फोन कॉल. हॅलो. हॅलो.
5: हॅलो मनभावन मॅडम.
4: हॅलो मनभावन कार्यक्रमामध्ये आपलं खूप खूप स्वागत.
5: मॅडम, मी सुरदास कदम बोलतोय, गोरफळी तालुका हदगाव जिल्हा नांदेड.
4: सुरदास जी, कशा आहात तुम्ही?
5: छान आहे मॅडम, मस्त.
4: आणि रेडिओ ऐकता तुम्ही?
5: हो ना मॅडम.
4: आणि कोणते कोणते कार्यक्रम तुम्हाला सगळ्यात जास्त आवडतात ऐकायला?
5: मला भक्ती संगीत, शास्त्रीय संगीत, मराठी चित्रपट संगीत.
4: तुम्ही सगळे संगीताची कार्यक्रम सांगितलीत, याचा अर्थ असा की तुम्हाला गाणी म्हणायला आणि ऐकायला आवडतं, बरोबर? चला तर मग, तुमची काही हरकत नसेल तर एक गाणं तुम्ही आमच्यासाठी म्हणू शकाल?
5: मांडू न मोडू नको, ताव मोडू नको, ताव मोडू नको, हेच गाणं ऐकायचंय मॅडम आज आपल्याला.
4: अच्छा, चला तर सुरदास जी, आम्ही नक्की तुम्हाला हे तुमच्या आवडीचं गाणं ऐकू आणि तुम्ही या कार्यक्रमामध्ये फोन केला त्यासाठी तुमचं खूप खूप अभिनंदन.
5: धन्यवाद मॅडम.

0: हार हासून घालून तोडू नको तोडू नको जाव मोरको जाव.
1: हॅलो
2: हॅलो
1: हॅलो नमस्कार. हॅलो मनभावन कार्यक्रमात आपलं स्वागत आहे.
2: हो नमस्कार, मी सौ अपर्णा सरके बोलते नागपूरच्या.
1: अपर्णा जी काय म्हणताय, कसं चाललंय आहे जीवन, लाईफ कसं चाललंय?
2: सर्व चांगलं चाललंय. आता ऍक्च्युली काय वाट पाहतोय पावसाची.
1: बिलकुल बिलकुल, नक्की आम्हाला पण पावसाची, म्हणजे आम्ही सुद्धा पावसाची खूप आतुरतेने वाट बघतोय.
2: हो हो, अगदी असं वाटतंय की कधी एकदा पाऊस येतो, आता दोनदा येऊन गेला, पण तो काही समाधानकारक नाही वाटला.
1: नक्कीच नक्कीच समाधानकारक नव्हता, कारण की पाऊस आल्यानंतर सुद्धा वातावरण फार गरम होत, हो ना?
2: हो ते सगळ्यात आता आम्ही आमच्या बगीचाच पुष्कळच म्हणजे खाली आलेल्या पांढऱ्या वाऱ्याने सगळं कटिंग करून कट करून ठेवले आहे, कारण इकडे तिकडे पडता सर्व कचरा होतो, घाण होते, सर्व ते सगळं स्वच्छ करून ठेवलं आहे आता.
1: अरे वा, म्हणजे पाऊस येण्या अगोदर तुम्ही पावसाची तयारी करून ठेवलेली.
2: बिलकुल, ते सगळी तयारी चालली. आणि मुख्य म्हणजे मी आता उन्हाळ्यात काय केलं की 2 महिने कुठे जास्त ऊन असल्यामुळे बाहेर जायचं नव्हतं, तर मी घरी चांगल्या ज्या बेडशीट पण जुन्या झाल्या होत्या, म्हणजे वापरता याव्या अशा, त्या अशा पिशव्या वगैरे शिवल्या. आणि त्या मी सगळ्या मार्केटमध्ये आमचे ओळखीचे भाजीवाले त्यांना तशाच देऊन दिल्या. त्यांना सांगितलं पैसे वगैरे काही नको मला, तुम्ही प्लास्टिकच्या जागी लोकांना ह्या पिशव्यांमध्ये भाजी द्या तुम्ही.
1: वा वा वा अपर्णाजी, तुम्ही सुंदर काम केलं. बेस्ट आउट ऑफ वेस्ट हे एक तुम्ही म्हणजे खूप उत्तम उदाहरण तुम्ही इथे दिलेलं, आणि त्यासोबतच तुम्ही लोकांना मदत सुद्धा करताय आपला निसर्ग वाचवण्यासाठी, तर हे अतिशय खूप सुंदर काम तुम्ही करताय अपर्णाजी. आणि चला आजच्या या कार्यक्रमामध्ये तुम्हाला कोणतं गीत ऐकायला आवडेल आम्हाला नक्की सांगा.
2: ह्या महिन्यात थोडक्यात सांगते, आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे, तर 52 तर मी जीवनात ही घडी अशीच राखू दे, ती तिच्या फुलावरी वसंत नाचू दे, हे गाणं ऐकायची इच्छा आहे.
1: क्या बात है, खूप सुंदर अपर्णाजी, आणि गाणंही तुम्ही खूप सुंदर निवडलंय, आणि नक्की आम्ही तुमची ही जी फरमाईश आहे पूर्ण करू, आणि तुमच्या या आयुष्यासाठी, पुढल्या सदरासाठी, पुढल्या पायरीसाठी खूप खूप अभिनंदन. असेच हसत राहा आणि आनंदी राहा.
2: खूप खूप खूप धन्यवाद.

0: हॅलो
1: हॅलो मन भवन,
0: हॅलो, स्वागत आहे आपलं हॅलो मन भावन या कार्यक्रमात.
1: मी आपला रेग्युलर श्रोता लीलाधर चोपडे कारंजा घाडगेवरनं बोलतोय.
0: लीलाधरजी, कसे आहात तुम्ही?
1: तुमच्या आशीर्वादाने मजेत आहो.
0: आणि काय म्हणते आहे, कसं काय चाललंय लाईफ?
1: आता कसं काय चालू, म्हणजे खरं जर सांगायचं तर ज्या गोष्टीची अपेक्षा त्या गोष्टीचा तर भंग होतोय, कारण पावसाची दीर्घ प्रतीक्षा, पण पाऊस पडत नाही.
0: बरोबर.
1: आणि तुम्हालाही माहित आहे की शेतकरी म्हणजे कोणताही असो त्याला चातकाप्रमाणे त्या पावसाची वाट असते. आणि आता पेरण्या वगैरे सुरू होऊन जायच्या याच्या आधी, पण आता ग्लोबलायझेशनमुळे खूप असं फरक पडलेला आहे. तर पूर्वी मृगशायम मृग नक्षत्रात दिसायची, ती आज दिसत नाही.
0: बिलकुल बिलकुल, अगदी बरोबर बोलता आहात तुम्ही लीलाधरजी. आणि हे जे ग्लोबलायझेशन झालेलं आहे त्यामध्ये नक्कीच वातावरणामध्ये बदल पडलेला आहे आणि याचा त्रास नक्कीच शेतकऱ्यांना होतो आहे. पण शेतकरी हा आपल्या भारताचा एक असा स्तंभ आहे ज्यामुळे म्हणजे आम्ही सगळ्या शेतकऱ्यांचा अगदी ऋणी आहोत की त्यांच्यामुळे आज आपण सगळेजण आहोत. तर
1: अगदी
0: नक्कीच
1: बरोबर.
0: नक्कीच त्यांच्यासाठी हा पाऊस खूप महत्वाचा आहे आणि तो लवकरात लवकर यावं हीच आम्ही इच्छा व्यक्त करतो आहेच आणि हेच आमचं मनोगत आहे. तर लीलाधरजी, आजच्या या कार्यक्रमामध्ये तुम्ही कोणतं गाणं तुम्हाला ऐकायला आवडेल?
1: आजच्या कार्यक्रमामध्ये लई दिवसान लई नवसान लागलई आभाड गाया,
0: वा वा,
1: धरणी आईची माया कशी जाईल वाया. हे गाणं ऐकायचं होतं.
0: खूप खूप सुंदर गाणं तुम्ही गायलंय. अगदी तुम्ही जे बोललात त्याप्रमाणे हे गाणं तुम्ही सजेस्ट केले आहे आणि नक्की ऐका तुम्ही कार्यक्रम हॅलो मन भावन आणि तुमच्या पसंतीचं गीत नक्की ऐका.
1: धन्यवाद.

0: हॅलो हॅलो, आम्ही स्वागत करत आहोत मनभावन या कार्यक्रमामध्ये तुमचं.
1: नमस्कार नमस्कार मॅडम,
0: नमस्कार, तुमचं नाव सांगा.
1: माझं नाव आहे सोहनलाल मोरे, तुमसर जिल्हा भंडारा.
0: सोहनलाल जी, काय करता तुम्ही?
1: हा, मी सिनियर सिटीजन आहे आणि तो अपंग आहे, म्हणजे डोळ्यांनी आंधळा आहे.
0: अच्छा, काय सांगाल तुम्ही आजचा कार्यक्रमामध्ये तुम्ही फोन केलाय
1: ना
0: तुम्हाला?
1: कार्यक्रम छान आहे. मी एक दोनदा दोनदा दुसऱ्यांदा काल लागला आहे तुमच्या मनभावनला.
0: अरे वा.
1: याच्या अगोदर मी लावलं होतं.
0: आणि तुम्ही ऐकता कार्यक्रम हा, हॅलो मन भावन?
1: हो.
0: अच्छा,
1: त्याच्यानंतर मी ते आपल्या आपला याच्या आरोग्य धनसंपदा सकाळचे जे कार्यक्रम सुरू असतात, सुरुवात अर्चनापासून तर पूर्ण बातम्यापर्यंत.
0: अरे वा वा, खूपच सुंदर. आणि
1: आणि
0: सगळे कार्यक्रम
1: मग संध्याकाळीच्या बातम्या, 6 वाजेच्या बातम्या, 5:30 युवावाणी, त्याच्यानंतर रात्रीच कधी कधी नाटकं येते त्यांच्या मराठी
0: अच्छा,
1: नाटकं,
0: म्हणजे
1: गुरुवारी
0: सकाळपासून
1: मंगळवारी.
0: संध्याकाळपर्यंत तुम्ही आकाशवाणी नागपूरचे पूर्ण कार्यक्रम ऐकता.
1: हो, सहसा पूर्ण कार्यक्रम. आता काय बसले बसले काय करायचं.
0: वा, तर ह्या कार्यक्रमामुळे काही फायदा तुम्हाला, काय
1: फायदा
0: अनुभव आहे तुम्हाला या
1: मनोरंजन भी
0: कार?
1: होते, ज्ञानवर्धक भी आहे. ज्ञानवर्धक भी आहे, आरोग्य संपद आरोग्य संबंधी हॅलो डॉक्टर
0: खूप सारी
1: वगैरे
0: माहिती तुम्हाला मिळते हॅलो डॉक्टर मधनं.
1: माहिती वगैरे भेटते, यांचाही लाभ होत.
0: बरोबर, म्हणजे मनोरंजनासोबत नवीन माहिती सुद्धा मिळते. आणि खरंच रेडिओ म्हणजे हा एक
1: मनोरंजन नवीन
0: तुमच्या
1: माहिती
0: सखा
1: मिळते.
0: सखा आपण म्हटला पाहिजे.
1: रेडिओ आता तुमचे 90 वर्ष पूर्ण झाले, त्याबद्दल अभिनंदन करतो मी
0: तुम्हाला पण खूप
1: आकाशवाणीच्या.
0: खूप अभिनंदन. आणि सोहनलाल जी, आता
1: मी कमीत कमी मी आता 1956 पासून, म्हणजे 5-6 वर्ष तेव्हापासून मी तुमची आकाशवाणी ऐकून राहिली.
0: अरे वा, तुम्ही फार म्हणजे जुने श्रोते आहात आमचे. आणि तुमचं आम्ही पुन्हा एकदा अभिनंदन करतो. आणि सोहनलाल जी, तुम्ही आज आमच्या कार्यक्रमात कोणतं गीत तुम्हाला ऐकायला आवडेल?
1: ते गीत सुमन कल्याणपूरचं एखादं लावून द्या.
0: बर, नक्कीच आम्ही तुम्हाला ऐकू. आणि तुम्ही ऐकत रहा कार्यक्रम हॅलो मन भावन.

0: हॅलो,
1: हॅलो, नमस्कार. हॅलो मनभावन
0: नमस्कार
1: कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत आहे.
0: रे.
1: नमस्कार, तुमचं नाव मला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल.
0: मी पांडुरंग सुरवंशी बोलतोय, सुलाई मातानगर 40 गाव, जिल्हा जळगावहून.
1: पांडुरंगजी, काय करताय तुम्ही?
0: मी सेवानिवृत्त झालो, मी आरोग्य विभाग जिल्हा परिषद जळगाव अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र पिंपळ

0: जळगाव तालुका भुसावळेतून सेवानिवृत्त झालोय.
1: अरे वा. आणि पांडुरंगजी मला म्हणजे काय तुमच्या आवडीनिवडी काय आहेत आम्हाला जाणून घ्यायला नक्की आवडेल.
0: मी जळगाव, नागपूर आणि पुणे हे तीन केंद्र कायम रेडिओ ऐकतो. मी 1980 पासून आपलं नागपूर केंद्र ऐकतो.
1: अरे बापरे, म्हणजे तुम्ही खूप जुने श्रोता सुद्धा आहात आमचे. आणि खरंच
0: हो
1: तुमच्याशी
0: हो
1: बोलून खूप छान वाटते. आणि आज आम्ही नक्की जाणून घेऊया की या कार्यक्रमात तुम्हाला कोणतं गीत ऐकायला आवडेल.
0: चित्रपटाचं नाव आहे बंदिवान मी या संसारी, हा चित्रपट आहे. गायिका आहेत आशा भोसले आणि सुरेश वाडकर. आणि गाण्याचे बोल आहे, वेगळ्या जगात या अशी कशी रंगले, हे गाणं आहे ते.
1: वा वा, गाणं सुद्धा तुम्ही खूप सुंदर आम्हाला सांगितलंय. खरंच एक वेगळ्या जगात तुम्हाला गेल्यासारखं वाटत असेल, कारण एक रिटायरमेंटचं आयुष्य म्हणजे आपली दुसरी पायरी, दुसरं इनिंग आपण म्हणतोय. आणि मला
0: हो
1: असं
0: हो
1: वाटतं आहे की ह्या दुसऱ्या इनिंग सोबत तुम्ही तुमचं आयुष्य खूप सुंदर प्रकारे तुम्ही व्यतीत कराल. आणि तुमच्याशी बोलून आज खूप छान वाटलं. आणि नक्की तुम्ही या कार्यक्रमामध्ये तुमचं गाणं
0: ऐकायला,
1: तुम्हाला आपण फार फार आभारी आहोत आम्ही तुमचे की तुम्ही या कार्यक्रमामध्ये आम्हाला फोन केलात. धन्यवाद.

0: हॅलो
1: हॅलो,
0: हॅलो, नमस्कार. हॅलो मनभावन कार्यक्रमामध्ये मी आपलं खूप खूप स्वागत करते. तुमचं नाव?
1: नमस्कार ताई.
0: नमस्कार नमस्कार, तुमचं नाव सांगा. खूप सुंदर हसलात
1: मी
0: तुम्ही.
1: वंदना बोलत आहे, नागपूरवरून.
0: वंदनाजी,
1: मी 6 महिन्यानंतर फोन लावत आहे ना ताई, मला खूप आनंद झाला फोन लागला तर.
0: अच्छा, बिल्कुल. म्हणजे मी बरोबर ओळखलं, तुमचा जो आनंद होता तो तुम्ही खरंच व्यक्त केलेला आहेत, अगदी लहान मुलांसारखा. आणि
1: हसून नमस्कार केला ना तुम्हाला.
0: नक्की आमचा पण तुम्हाला खूप मोठा नमस्कार. आणि तुमच्या मनातली गाणी सुद्धा आम्हाला जाणून घ्यायला नक्की आवडेल. तर सांगा, काय सांगता येईल तुमच्याबद्दल? हाँ.
1: मी तर ब्लाइंड आहे ताई, अंध आहे मी.
0: बरं.
1: महिला
0: आणि
1: पण
0: हे
1: मी माझे सगळेच घरचे कामं मी स्वतःच करते. मला माझ्या घरी कोणी मोलकरणी वगैरे मी ठेवलेली नाही आहे.
0: अरे बापरे, हो का?
1: हा,
0: पण हे काम
1: त्याच्यामुळे
0: करताना तुम्हाला काही त्रास होत असेल कधी, म्हणजे?
1: काही नाही ताई, कसं आहे, पहिले शिक्षणात असल्यामुळे कामं करायची काही संधी मिळाली नाही, आणि हॉस्टेल मध्ये असल्यामुळे त्यामुळे अजून मिळाली नाही. पण
0: अच्छा,
1: लग्न झाल्यानंतर जेव्हा ही संधी मिळाली त्याचा मी भरपूर फायदा उचलला, आणि मी
0: अरे
1: सगळे
0: वा,
1: कामं स्वतः शिकून घेतले आणि करते ताई स्वतः.
0: क्या बात है वंदना ताई. खरच म्हणजे एक खूप छान प्रोत्साहन तुम्ही बाकीच्या आमच्या श्रोतांना खरंच इथे दिलेलं आहे की कोणतंही काम, जी संधी मिळाली त्या संधीचा फायदा घ्या आणि शिकत रहा. माणूस जो आहे ना तो शेवटपर्यंत शिकत असतो. आणि तुमच्या आवडीचं गीत काय आजची तुमची फरमाइश असणार आहे आम्हाला सांगा तुम्ही.
1: मला मला नाही कहता,

0: आहे बघा, पहिली माझी ओळी गणपती देवाले काहीतरी ते असं गाणं आहे ना, ते गाणं ऐकायचं होतं ते.
1: हो हो, नक्कीच नक्कीच वंदनाताई, तुम्हाला हे गाणं आम्ही नक्कीच ऐकवू. आणि तुम्ही ऐकत रहा हा कार्यक्रम रविवारी सकाळी 10 वाजता.

0: हॅलो नमस्कार.
1: हॅलो,
0: हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं कार्यक्रम हॅलो मनभावन मध्ये. तुमचा परिचय
1: मी सचिन
0: सांगा.
1: नगरारे बोलतो मॅडम. इथं कुई तहसीलच्या बाजूला डोंगरगाव आहे, उमरे
0: अच्छा,
1: रोडला. शेतीचं काम करतो मी आता, आणि शेतावर राहता राहता मोबाईलनं तुमच्या रेडिओ ऐकत राहतो हा कार्यक्रम वगैरे.
0: अच्छा. आणि या
1: तर मग ते
0: शेतीच्या
1: कार्यक्रम
0: कामामध्ये
1: घेतलो.
0: तुम्हाला, तुम्ही जो रेडिओ ऐकताय याच्यामध्ये तुम्हाला मदत मिळते शेतीच्या कामासाठी?
1: क्योंकि पाणी सांगितलं की बाबा आता उद्याला पाणी येणार आहे, तर मग आजच थोडस आपलं जो वल वगैरे होणार आहे, कोणतं
0: हाँ.
1: बियाणं वगैरे टाकायचं आहे, खत वगैरे टाकायचं आहे, एक दिवस पहिले टाकून देतो आम्ही.
0: आणि सचिन जी, आज तुम्ही या कार्यक्रमामध्ये, आमच्या हॅलो मनभावन कार्यक्रमामध्ये कोणतं गीत तुम्हाला ऐकायला आवडणार आहे नक्की आम्हाला सांगा.
1: सरजा राजा पिक्चरचं कोणतं गीत आहे सांगून द्या मॅडम.
0: तर सचिन जी, तुमच्याशी बोलून खूप छान वाटलंय आणि आम्ही
1: हा मॅडम,
0: नक्की तुमची जी आवड आहे आमच्या कार्यक्रमामध्ये नक्की घेणार आहोत. तर तुम्ही ऐकत रहा कार्यक्रम हॅलो मनभावन.

0: श्रोते हो आपण ऐकत होतात कार्यक्रम हॅलो मन भावन आणि या कार्यक्रमात आपणही सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता आणि आमच्याशी संवाद साधू शकता आणि त्यासाठी आम्हाला फोन करायचा आहे दर गुरुवारी दुपारी 12 ते 12:30 या दरम्यान. आमचे फोन नंबर आहेत 2529266 आणि 2560101. या फोन नंबर्स वरती आता मी या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या मोनाली शिंदे यांच्यासह मी तुमची मैत्रीण वर्षा दारुंडे घेतेय आपली रजा पुन्हा भेटण्यासाठी. नमस्कार.
1: हॅलो मनभावन, हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. निवेदन होतं वर्षा दारुंडे यांचं आणि सादरकर्त्या होत्या मोनाली शिंदे. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. सकाळचे 10:30 झाली आहेत. आता ऐकूया हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात अमृता प्रीतम यांची रचना, संगीत उस्ताद विलायत खान यांचं आणि चित्रपट आहे कादंबरी.

0: lagi.
1: Api lima lagi.
0: Api jat marati.
1: Api lima lagi.
2: श्रोतेहो नमस्कार. अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागांतर्गत कार्यरत असलेल्या महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाची रचना, कामकाज आणि कोश निर्मितीचं कार्य या सर्वांची माहिती आपण जाणून घेत आहोत. मराठी विश्वकोशाचा विस्तार जर आपण पाहिला ना, तर सर्व विषय संग्राहक 20 संहिता खंड आणि 21वा सूचीखंड इसवी सन 1976 ते 2019 या कालावधीत प्रकाशित झाले आहेत. या खंडांपैकी आज आपण 16 ते 20 खंड या खंडांचा सविस्तर परिचय करून घेणार आहोत. त्यासाठी आपल्याकडे सागर कांबळे, संपादकीय सहाय्यक मराठी विश्वकोश कार्यालय वाई जिल्हा सातारा इथून आलेले आहेत. सर नमस्कार, या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत.
3: सर्वांना नमस्कार.
2: सर, तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या संपादनाखाली आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या या विश्वकोशाच्या कार्यासंबंधी आम्हाला थोडक्यात सांगा.
3: महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गवासी यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पुढाकाराने तर्कतीर्थन लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या नेतृत्वामध्ये आणि संपादनामध्ये हे जे काही विश्वकोशाचं सर्व विषय संग्राहक रूप आकाराला आलं, ते आज खऱ्या अर्थानं मराठी भाषेचा गौरव वाढत होता आपल्याला.
2: अगदी बरोबर.
3: तर्कतीर्थांच्या निधनानंतरही या विश्वकोशाची जी विद्वज्जन्य संपादकीय परंपरा आहे, विद्वज्जनांच्या संपादकीय नेतृत्वाखाली ती अव्याहतपणे ती सुरू आहे आणि यशस्वीरित्या सुरू आहे. आणि आता डॉक्टर रवींद्र शोभणेसरांच्या मुख्य संपादनाखाली याचं कार्य अविरतपणे सुरू आहे.
2: सर, मेपू रेगे आणि डॉक्टर विजया वाड यांच्या संपादकीय नेतृत्वाखाली आतापर्यंत सिद्ध झालेले जे मराठी विश्वकोश खंड आहेत ते आहेत खंड 16 ते 20. तर त्याचं स्वरूप आणि त्याच्या प्रकाशनाबद्दल आपण आम्हाला काय सांगाल?
3: अगदी. तर मराठी विश्वकोशाचं जे स्वरूप आहे ते सर्व विषय संग्राहक आहे आपण पाहिलंच.
2: बरोबर.
3: तर यामध्ये विविध विषयांवरची जी वैविध्यपूर्ण माहिती आहे, तर त्यांचा जो नोंदींचा जो वर्णानुक्रम आहे, ज्याला आम्ही आमच्या कोशीय भाषेमध्ये आकार विले म्हणतो, तर त्याचा वर्णानुक्रमाने समावेश केलेला आहे. त्यापैकी आज जी आपण माहिती पहिल्यांदा घेतोय तो 16वा खंड जो आहे, त्या खंडामध्ये साधारणपणे वाद्यवृंद ते विज्ञान शिक्षण असा नोंदींचा क्रम आहे. आणि या खंडाचं जे पहिलं प्रकाशन झालेलं आहे ते सन 1999 या

0: वर्षी झालं होतं. आणि त्याच्या प्रमुख संपादकपदाची जी धुरा होती ती माननीय मेपुरेगे सरांनी समर्थपणे वाहिली होती. आता या खंडामध्ये एकूण 488 नोंदींचा समावेश आहे आणि हा खंड एकूण 999 पानांचा आहे. त्यामध्ये व हे आकारविल्हे जे अक्षर आहे, वर्णाक्षर आहेत, त्याच्या नोंदी प्रामुख्याने समाविष्ट केलेल्या आहेत. आणि या खंडातली जी पहिली नोंद आहे ती वाद्यवृंद, ही पहिली नोंद जी आहे ती संगीत विषयातली आहे आणि त्याचं लेखन अशोक वानखेडे सरांनी केलं आहे. आणि विज्ञान शिक्षण ही जी नोंद आहे ही शेवटची नोंद शिक्षणशास्त्र विषयातली असून त्याची जी लेखन आहे ते श्री ब गोगटे सरांनी केलेलं आहे.
1: सर, हे झालं 16व्या खंडाविषयी.
0: हो.
1: आता 17व्या खंडामध्ये किती नोंदी आहेत आणि तो किती पानांचा आहे, किंवा त्याच्यामध्ये कोणाकोणाचा सहभाग आहे त्या नोंदी घेण्यात, याविषयी जरा सांगा.
0: अगदीच अगदीच. आता 17व्या खंडाकडे वळताना आपण ज्यावेळी त्याचा मागोवा घेतो त्यावेळी एकूण 789 नोंदी या खंडामध्ये आहेत आणि हा खंड 893 पानांचा आहे.
1: बापरे, खूप
0: त्यामध्ये वि ते शे असे व आणि श असे दोन जे वर्णाक्षर आहेत त्याच्या नोंदींचा समावेश आहे. विज्ञानाचे तत्वज्ञान ही या खंडातली पहिली नोंद असून ती तत्वज्ञान विषयातली आहे जी श्रीमा भावे सरांनी लिहिली आहे. आणि शेक्सपियर विल्यम, आम्ही ज्यावेळी उल्लेख करतो तर विल्यम शेक्सपियर असं करत नाही, तर तो पहिल्यांदा त्याचं आडनाव पहिल्यांदा असतं शेक्सपियर विल्यम. तर मग ही शेवटची नोंद असून महान इंग्रजी कवी म्हणून जो ओळखला जातो आणि नाटककार म्हणून ओळखला जातो त्या विल्यम शेक्सपियर बद्दलची माहिती याच्यामध्ये देण्यात आली. आणि ही नोंद जी आहे ती वा ची देवधर यांनी लिहिलेली आहे.
1: हा, म्हणजे खंड बघताना आपल्याला आडनावापासून सुरुवात करायची आहे.
0: हो हो,
1: असं
0: हो.
1: तर आपल्याला त्या नोंदी सापडतील आणि त्याविषयीच सगळी माहिती मिळेल.
0: अगदीच.
1: सर, मग असं 17व्या खंडाविषयी तुम्ही सांगितलं तर 18व्या खंडामध्ये किती नोंदी आहेत आणि त्याचं स्वरूप कसं आहे?
0: अगदीच. तर या खंडामध्ये साधारणपणे 669 नोंदी आहेत आणि हा खंड 877 पानांचा आहे. आता यामध्ये श आणि स या वर्णाक्षरांच्या नोंदींचा समावेश आहे. आता यातली जी पहिली नोंद आहे 18व्या खंडातली ती आहे शेख अमर. मराठी भाषा साहित्य विषयामध्ये महत्वाची नोंद मानली गेली आणि यामध्ये संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे जे अग्रणी म्हणून ज्यांचं नाव आपण नेहमी घेतो ते शाहीर अमर शेखांच्या बद्दलची माहिती, त्यांच्या कार्याबद्दलची माहिती त्याच्यामध्ये दिलेली आहे. आणि ही नोंद डॉक्टर विजया वाड मॅडम लिहिलेली आहे. आणि या खंडातली शेवटची नोंद सह्याद्री जो पर्वतरांग आहे त्याच्याबद्दलची आहे. यामध्ये भूगोल विषयातली ही नोंद असून पश्चिम घाटातली जी आपला सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय जो सह्याद्री पर्वतरांग आहे त्याच्याबद्दल माहिती दिली आणि या नोंदीचं लेखन वसंत चौधरींनी केलेलं आहे.
1: सर, हे झालं 18व्या खंडाविषयी.
0: अगदीच.
1: अगदी श पासून ते स पर्यंत. आता 19व्या खंडामध्ये कशा प्रकारच्या नोंदी आहे याविषयी जरा सांगा.
0: अगदीच. 19व्या खंडामध्ये 769 नोंदी असून हा खंड साधारणपणे 886 पानांचा आहे. यामध्ये स या वर्णाक्षराच्या जास्त करून नोंदी आपल्याला पाहायला मिळतात. सॅगर फ्रेडरिक ही या खंडातली पहिली नोंद आहे आणि ही नोंद रसायनशास्त्र विषयातली आहे. म्हणजे आपण जर पाहतोय की या विषयां जर आपण विषयांच्या अनुषंगाने जर नजर टाकली तर आपल्याला दिसून येईल की सर्व विषय संग्राहक जे मी म्हणत होतो आपल्याला तो विषय याच्यामध्ये आपल्याला सगळ्या विषयांचं संग्रहण केलेलं आपल्याला दिसून येतं. जे इंग्रज रसायनशास्त्रज्ञ होते फ्रेडरिक सॅगर, तर त्यांच्या कार्याची माहिती त्याच्यामध्ये दिलेली आहे आणि त्याचं लेखन विल सूर्यवंशी यांनी केलंय. तर याच खंडातली शेवटची नोंद सृष्टी आणि मानव आहे. तर ती आयुर्वेदातली आहे आणि मांडणी या नोंदीची अशी केली आहे की जीव हा सृष्टीतील एक अंश आहे आणि तो या सृष्टीचाच घटक आहे. आणि या नोंदीचं लेखन वेणी माधवशास्त्री जोशी यांनी केलेलं आहे.
1: सर, 20वा जो खंड आहे विश्वकोशाचा, तर त्याच्यामध्ये कुठल्या वर्णाक्षरांच्या नोंदींचा समावेश होतो आणि किती नोंदी आहेत किंवा कशा प्रकारच्या आहेत याविषयी सांगा आता.
0: अगदीच. आता 20वा खंड जो आहे तो अंतिम खंड आहे आणि त्याचं स्वरूप थोडंसं विस्तारित असल्यामुळे त्याचं पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असे दोन भाग केलेले आपल्याला दिसून येतात. तर पूर्वार्धामध्ये जवळपास 690 नोंदी आहेत आणि स ते ह या वर्णाक्षरांच्या नोंदींचा त्याच्यामध्ये समावेश आहे. आणि या खंडातली जी पहिली नोंद आहे ती सेई शोनागुन ही आशियाई जपानी भाषा साहित्यातली ही पहिली नोंद आहे. शोनागुन या श्रेष्ठ जपानी लेखिका होत्या. तर त्यांची नोंद ही अर कुलकर्णी यांनी लिहिलेली आहे. आणि या खंडातली जी शेवटची नोंद आहे पूर्वार्धातली ती हर्षचरित आहे आणि ही नोंद आहे संस्कृत भाषा आणि साहित्याविषयातली आणि ती अरविंद मंगरुळकरांनी लिहिलेली आहे. तसंच यामध्ये बाणभट्टानं रचलेल्या अभिजात संस्कृत भाषेतल्या वाङ्मयातल्या हर्षचरित या ग्रंथाबद्दलची ही नोंद आपल्याला वाचायला मिळते.
1: अच्छा.
0: आणि उत्तरार्ध जो दुसरा आहे त्या उत्तरार्धामध्ये साधारणपणे 624 नोंदी आहेत आणि याच्यामध्ये ह ते ज्ञ

0: या वर्णाक्षरांची नोंद्या या समावेश याच्यात केलेला आहे. आणि हा शेवटचा म्हणजे उत्तरार्धच असल्यामुळे हा शेवटचा आहे. आणि यामध्ये हर्षवर्धन सम्राट अशी नोंद आहे, त्याच्यामध्ये भारतीय इतिहास या विषयातली आहे आणि त्याचं लेखन वावी मिराशी सरांनी केलं आहे. आणि या नोंदीमध्ये वर्धन वंशातला जो शेवटचा हिंदू सम्राट होता, सम्राट हर्षवर्धन, त्यांच्याबद्दलची माहिती याच्यामध्ये समाविष्ट केलेली आहे. आणि या खंडातली आणि म्हणजे तर नव्हे तर विश्वकोशातली शेवटची नोंद ज्याला आपण म्हणतो ती ज्ञेयवाद आहे. त्याचं लेखन सुद्धा अर. कुलकर्णी यांनी केलं आहे. ज्ञेयवाद या संज्ञेविषयीची माहिती त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये दिलेली आहे.
1: सर, आतापर्यंतचे जे खंड आहेत तर त्याच्यामधल्या नोंदी आणि इतर तुम्ही सांगितलं, पण 20व्या खंडाचे पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असे दोन भाग का करण्यात आलेले आहेत?
0: विषयाची व्याप्ती पण एक होता त्याच्या पाठीमागचं कारण, आणि तो विस्तार जो होता त्याच्यामुळं ते दोन मोठ्या खंडांमध्ये त्याची जी ज्याला आपण म्हणतो की निर्मितीचं जे विस्तार होता तो दोन खंडांमध्ये केल्यामुळे त्याला एक व्यवस्थित स्वरूप प्राप्त झाल्याचं आपल्याला दिसून येतं. तो खंड कदाचित मोठा होऊ शकला असता, त्यासाठी ते दोन भागांमध्ये विभागित केला गेला.
1: सर, आत्ता आपण सांगितलं की विश्वकोशाचे जे खंड आहेत त्यासाठी वेगवेगळे संपादक जे नामांकित आहेत ते नेमले जातात, तर आपण 16 ते 20 या खंडांची माहिती घेतोय, तर 16 ते 20 खंडांसाठी कोणकोणते संपादक होते आणि त्यांच्या संपादकीय नेतृत्वाखाली मग ते पूर्ण करण्यात आले याविषयी जरा आम्हाला थोडक्यात सांगा.
0: अगदीच तसं पाहायला गेलं तर तर्कतीर्थानंतर विश्वकोशाला एक मोठी विद्वान संपादकांची परंपरा आहे. आता 16वा खंड आणि 16वा, 17वा, 18वा, 19वा आणि 20वा ह्या खंडांची माहिती घेत असताना 1999 या वर्षी मेहपूर येगे सरांच्या प्रमुख संपादनाखाली 16वा खंड तयार झाला. आणि दुसरे जे 17, 18, 19 आणि 20 हे खंड जे अनुक्रमे तयार केले गेले ते डॉक्टर विजयवाड मॅडम यांच्या संपादकीय नेतृत्वाखाली पूर्णत्वास गेलेत.
1: सर, हे 16 ते 20 खंड आहेत, तर यांच्यामध्ये व ते ज्ञपर्यंतच्या वर्णाक्षरांच्या नोंदी आहे असं आत्ताच आपण म्हणाला होतात, तर मग याच्यामध्ये उल्लेखनीय नावं किंवा संदर्भ कोणकोणते आहेत याविषयी जरा सांगा.
0: अगदीच. आता या विषयांच्या संकल्पनात्मक, चरित्रात्मक, स्थळविषयक, भाषाविषयक, साहित्य प्रकारविषयक, ग्रंथविषयक असतील, पुरस्कारविषयक असतील किंवा संस्थाविषयक अशा अनेक प्रकारांच्या नोंदींची वैविध्यपूर्ण मांडणी आपल्याला या 5 खंडांमध्ये दिसून येते. आता उल्लेखनीय किंवा अशा काही नोंदी आपल्याला जर पाहायच्या झाल्या तर अभ्यासकांसाठी नेहमी मार्गदर्शक ठरलेले काही नोंदी आहेत, जसं की वामन पंडित आहे जे पंत साहित्यातलं एक नावाजलेलं नाव आहे. त्यानंतर वारली जी आदिवासी जमात आहे त्याच्याबद्दल माहिती देणारं आहे. वायू आहे, वाराणसी नावाचं जे ऐतिहासिक शहर आहे त्याच्याबद्दल आहे. भारतीय औद्योगिक विश्वातलं एक नावाजलेलं नाव आहे वालचंद हिराचंद, यांच्याबद्दल माहिती देणार आहे. वाल्मिकींबद्दल माहिती देणारी नोंद ह्याच्यामध्ये आपल्याला सापडते. जी संस्कृत साहित्यातली एक मैलाचा दगड ठरलेली वासवदत्ता नावाची एक कलाकृती आहे त्याच्याबद्दल माहिती आपल्याला याच्यामध्ये मिळते. त्यानंतर विधिमंडळाबद्दल सुद्धा आपल्याला याच्यामध्ये माहिती मिळते. त्याच्यामध्ये विधान परिषद असेल, विधानसभा असेल, एकंदरीत या सगळ्याबद्दल ह्याच्यात माहिती मिळते. ऐतिहासिकदृष्ट्या काही नवीन संकल्पना आता समोर येत आहेत, तर त्यामध्ये विरगळ आहे, विवाह संस्था आहे, विद्यापीठ अनुदान आयोग आहे, व्यंगचित्र आहे, अमर शेख आहे, शेतकरी कामगार पक्ष आहे, TN शेषन, राम शेवाळकर, शांता शेळके, सत्यशोधक समाज, सभासद बखर, अशा वेगवेगळ्या विषयांवरती आपल्याला याच्यामध्ये वैविध्यपूर्ण नोंदी आलेल्या दिसून येतात.
1: सर, काही महत्वपूर्ण किंवा दीर्घ नोंदी पण यामध्ये असतील, कारण इतकी पृष्ठांची संख्या आपण सांगितली, तर विशेष उल्लेखनीय कोणत्या दीर्घ नोंदी आहेत?
0: अगदीच. महाराष्ट्राच्या परंपरेचं एक महत्वाचं नाव आहे वारकरी संप्रदाय, तर त्याच्यामध्ये एक दीर्घ नोंद आपल्याला याच्यामध्ये दिसून येते 16व्या खंडामध्ये. तर महाराष्ट्रातला एक लोकप्रिय भक्ती संप्रदाय म्हणून आपण या वारकरी संप्रदायाला ओळखतो. मग या नोंदीमध्ये आपल्याला वारकरी संप्रदायाचा इतिहास, त्यांची उपासना पद्धती, त्यांची उपास्य दैवत, वारी आणि त्याच्या संदर्भातला प्रमुख ग्रंथ, दीक्षा पद्धती, त्यांचा इतिहास, वेगवेगळ्या संतांचे अभंग, त्यानंतर विद्वानांची मते आणि एकंदरीत या संप्रदायाचा महाराष्ट्राच्या जडणघडणीवर, संस्कृतीवर पडलेला प्रभाव अशा विविध अंगांनी ही नोंद आपल्याला या खंडामध्ये वाचायला मिळते. ज्या संतांनी हा वारकरी संप्रदाय घडवला तर त्यांच्या कार्याचा, त्यांच्या एकंदरीत वाटचालीचा वेध याच्यामध्ये घेतलेला आहे.
1: श्रोते हो, आज आपल्याकडे सागर कांबळे, संपादकीय सहाय्यक, मराठी विश्वकोश कार्यालय वाई, जिल्हा सातारा इथून आलेले होते आणि त्यांनी

0: आपल्याला मराठी विश्वकोशाचे खंड 16 ते 20 यांचा परिचय करून दिला. सर, आपण इथं आलात त्याबद्दल आपले खूप खूप आभार.
1: धन्यवाद.
0: श्रोते हो, आपली मतं, सूचना, अभिप्राय आणि अपेक्षा यांची आम्ही नेहमीच वाट पाहत असतो. कृपया आम्हाला या ईमेलवर नक्की संपर्क साधा. आपली मराठी 210@gmail.com, aaplimarathi2100@gmail.com. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25 नवीन विषय आणि नवीन वक्त्यांसह. तोपर्यंत वासंती काळे आपला निरोप घेते. नमस्कार.
2: अभिजात मराठी, आपली मराठी.
3: आपली मराठी,
4: अभिजात मराठी.

0: lagi.
1: Abhi Marathi.
0: Abhi Jat Marathi.
1: Abhi
2: प्रायोजित कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात अभिजात मराठी आपली मराठी. मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे.

आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. सकाळचे 10:50 झालेली आहेत. हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आता ऐका. गेल्या 24 तासात नागपूर शहराचं कमाल तापमान 42.4 डिग्री सेल्सिअस नोंदवलं गेलं, जे सरासरीपेक्षा 7.3 डिग्री सेल्सिअस इतकं होतं. तर किमान तापमान 29.2 डिग्री सेल्सिअस नोंदवलं गेलं, जे सरासरीपेक्षा 3.9 डिग्री सेल्सिअस इतकं होतं. अंदाज असा आहे दुपार किंवा संध्याकाळच्या वेळेला मेघगर्जनेसह पाऊस येण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. येत्या 24 तासात नागपूर शहराचं कमाल तापमान 42 डिग्री सेल्सिअस आणि किमान तापमान 29 डिग्री सेल्सिअस इतकं राहील. हवामानाचा अंदाज आणि हवामान वृत्त आत्ताच आपण ऐकलात. रेल्वे गाड्यांसंबंधीच्या सूचना आता ऐका. विभागीय रेल्वे अधिकाऱ्यांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार 12792 सिकंदराबाद एक्सप्रेस ही सकाळी 11 वाजताची गाडी आपल्या नियोजित वेळी येते आहे. 12809 हावडा मेल ही 11:15 गाडी आपल्या नियोजित वेळी नागपूर रेल्वे स्थानकावर येईल. 12615 ग्रँड ट्रंक एक्सप्रेस ही सकाळी 11:25 गाडी 1 मिनिट उशिराने येते आहे. 12975 जयपूर एक्सप्रेस ही सकाळी 11:05 गाडी 30 मिनिट उशिराने धावते आहे. 12626 केरला एक्सप्रेस ही 11:45 गाडी आपल्या निर्धारित वेळी नागपूर रेल्वे स्थानकावर येईल. 20825 वंदे भारत एक्सप्रेस ही दुपारी 12:15 गाडी आपल्या नियोजित वेळी येते आहे. 12405 गोंडवाना एक्सप्रेस ही दुपारी 12:40 गाडी आपल्या निर्धारित वेळी नागपूर रेल्वे स्थानकावर येईल. 12622 तामिळनाडू एक्सप्रेस ही दुपारी 1:05 गाडी आपल्या निर्धारित वेळी नागपूर रेल्वे स्थानकावर येते आहे. 20822 पुणे हमसफर हे 11:20 गाडी 1:53 उशिराने येते आहे. 18029 LTT शालिमार एक्सप्रेस ही दुपारी 1:05 गाडी आपल्या निर्धारित वेळी नागपूर रेल्वे स्थानकावर येईल. 12811 हटिया एक्सप्रेस ही दुपारी 1:35 गाडी आपल्या नियोजित वेळी येते आहे. 12621 तामिळनाडू एक्सप्रेस ही दुपारी 1:45 गाडी आपल्या निर्धारित वेळी नागपूर रेल्वे स्थानकावर येईल. 12810 हावडा मुंबई मेल ही दुपारी 1:55 गाडी 14 मिनिट उशिराने येते आहे. 05074 लखनौ स्पेशल ही दुपारी 2:30 गाडी आपल्या निर्धारित वेळी येते आहे. 20814 पुरी एक्सप्रेस ही दुपारी 2:25 गाडी आपल्या निर्धारित वेळी येते आहे. 22691 राजधानी एक्सप्रेस ही दुपारी 2:55 गाडी आपल्या नियोजित वेळी येते आहे. 20141 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स नागपूर सुपरफास्ट स्पेशल ही दुपारी 3:10 गाडी

आपल्या निर्धारित वेळेत आहे 12723 तेलंगणा एक्सप्रेस ही दुपारी 3:20 गाडी आपल्या निर्धारित वेळी नागपूर रेल्वे स्थानकावर येते आहे. 1830 LTT शालिमार एक्सप्रेस ही दुपारी 1:15 गाडी 1:52 उशिराने धावते आहे. 11039 महाराष्ट्र एक्सप्रेस ही दुपारी 3:25 गाडी आपल्या निर्धारित वेळी नागपूर रेल्वे स्थानकावर येते आहे.

1196 संघमित्रा एक्सप्रेस ही दुपारी 3:20 गाडी आपल्या नियोजित वेळी नागपूर रेल्वे स्थानकावर येईल. 22646 अहिल्यानगरी एक्सप्रेस ही 4:35 गाडी आपल्या नियोजित वेळेत आहे. 12130 आझाद हिंद एक्सप्रेस ही 3:50 गाडी आपल्या नियोजित वेळेपेक्षा 49 उशिराने धावते आहे. 12106 विदर्भ एक्सप्रेस ही 4:55 गाडी आपल्या निर्धारित वेळेत आहे. 12213 दुरांतो एक्सप्रेस ही 4:15 गाडी 40 उशिराने धावते आहे. 12649 संपर्क क्रांती ही 5:05 गाडी आपल्या निर्धारित वेळी नागपूर रेल्वे स्थानकावर येईल. 12722 दक्षिण एक्सप्रेस ही 5:05 गाडी आपल्या निर्धारित वेळेत आहे. 6118 आमला नागपूर मेमू ही 5:50 गाडी आपल्या निर्धारित वेळेत आहे. 12152 समरसता एक्सप्रेस ही 4:20 गाडी 1:36 उशिराने धावते आहे. 12833 हावडा एक्सप्रेस ही 6:00 गाडी आपल्या निर्धारित वेळी नागपूर रेल्वे स्थानकावर येते आहे. 6119 नागपूर आमला मेमो ही 6:00 गाडी आपल्या निर्धारित वेळी नागपूर रेल्वे स्थानकावर येईल. रेल्वे गाड्यांसंबंधीच्या सूचना इथेच संपन्न करीत आहोत. हरवलेल्या व्यक्तींसंदर्भातलं निवेदन आता ऐका. उमेश साधुराम कोरी हे 32 वर्षांचे गृहस्थ आपल्या राहत्या घरातून बेपत्ता झाले आहेत. उंची 5'5" असून यांचा बांधा मजबूत आहे. रंग सावळा, चेहऱ्याची ठेवण गोल असून यांना मराठी भाषेचं ज्ञान आहे. अशा वर्णनाची व्यक्ती आढळल्यास साधुराम जगदेव कोरी राहणार कृष्णनगर मानेवाडा बेसारोड प्लॉट नंबर 205 हुडकेश्वर नागपूर किंवा हुडकेश्वर पोलीस स्टेशनशी आपण संपर्क करू शकता. चंपा धीरज मस्के ह्या 57 वर्षाच्या महिला आपल्या राहत्या घरातून बेपत्ता झाल्या आहेत. उंची 5 फूट असून बांधा सडपातळ आहे. रंग गोरा, चेहऱ्याची ठेवण लांब असून या मनोरुग्ण आहेत. अशा वर्णनाची महिला आढळल्यास कळवण्यासाठी पत्ता धीरज अर्जुन चमके राहणार प्लॉट नंबर 98 बिनाकी मंगळवारी इंदिरानगर नागपूर किंवा यशोधरा पोलीस स्टेशनशी आपण संपर्क करू शकता. अभय धनंजय झाडे हा 19 वर्षांचा मुलगा दिनांक 9 जून पासून बेपत्ता आहे. उंची 5'7" असून बांधा मजबूत आहे. रंग गोरा, चेहऱ्याची ठेवण गोल असून यांना मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेचं ज्ञान आहे. अशा वर्णनाचा मुलगा आढळल्यास अंबाझरी पोलीस स्टेशनशी आपण संपर्क करू शकता. सचिन काशीनाथ सुदामे हे 35 वर्षांचे गृहस्थ आपल्या राहत्या घरातून 19 मे 2026 पासून बेपत्ता झाले आहेत. उंची 5'2" असून यांचा बांधा मजबूत आहे. रंग गोरा आहे. चेहऱ्याची ठेवण लांबट असून यांचे डोळे घारे रंगाचे आहेत. अशा वर्णनाची व्यक्ती किंवा गृहस्थ आढळल्यास सीमा सचिन सुदामे बाबा त्रिमूर्तीनगर दावला मेटी नागपूर किंवा पारडी पोलीस स्टेशनशी आपण संपर्क करू शकता. अश्लेषा दीपक पराते ही 19 वर्षांची मुलगी आपल्या राहत्या घरातून दिनांक 25 मे 2026 पासून बेपत्ता झालेली आहे. हिची उंची 5'5" असून हिचा बांधा मध्यम आहे. रंग गोरा आहे. चेहऱ्याची ठेवण लांब असून हिला मराठी, हिंदी भाषेचं ज्ञान आहे. अशा वर्णनाची मुलगी आढळल्यास कळवण्यासाठी पत्ता इंदिरा दीपक पराते राहणार घर नंबर 1061 तांडापेठ 5 पावली किंवा तहसील पोलीस स्टेशनशी आपण संपर्क करू शकता. देवकीनंदन प्रल्हाद पटवा हे गृहस्थ आपल्या राहत्या घरातून 20 मार्च 2026 पासून बेपत्ता झाले आहेत. यांची उंची 5'5" असून बांधा मध्यम आहे. चेहऱ्याची ठेवण गोल असून यांना हिंदी भाषेचं ज्ञान आहे. अशा वर्णनाची व्यक्ती आढळल्यास कांता देवकीनंदन पटवा राहणार समतानगर नागपूर किंवा जरीपटका पोलीस स्टेशनशी आपण संपर्क करू शकता. नामदेवराव जगन्नाथराव टाकडीकर हे 76 वर्षांचे गृहस्थ 4 मार्च 2026 पासून बेपत्ता झाले आहेत. उंची 5'9" असून बांधा सडपातळ आहे. रंग गोरा असून चेहऱ्याची ठेवण लांबट आहे. अशा वर्णनाची व्यक्ती आढळल्यास मीरा नामदेव टाकडीकर राहणार बिनाकी मंगळवारी प्रगती बँकेजवळ

नागपूर किंवा यशोधरा पोलीस स्टेशनशी आपण संपर्क करू शकता. राबिया ठाकूर शहाबुद्दीन अन्सारी ही 29 वर्षांची महिला कामठी इथून बेपत्ता झाली आहे. उंची 5'5" असून बांधा मजबूत आहे, रंग गोरा आहे, चेहऱ्याची ठेवण गोल असून यांना हिंदी भाषेचं ज्ञान आहे. अशा वर्णनाची महिला आढळल्यास कळवण्यासाठी पत्ता आहे शहाबुद्दीन वल्लाउद्दीन अन्सारी, टिळकनगर, मोठी कामठी किंवा जुनी कामठी पोलीस स्टेशनशी आपण संपर्क करू शकता. गणेश उर्फ गणू लक्ष्मण सातपुते वय वर्ष 45 असलेले हे गृहस्थ आपल्या राहत्या घरातून बेपत्ता झाले आहेत. यांची उंची 5'7" असून बांधा सडपातळ आहे, रंग सावळा असून चेहऱ्याची ठेवण लांबट आहे. अशा वर्णनात या व्यक्तीला हिंदी मराठी भाषेचं ज्ञान आहे. अशा वर्णनाचे गृहस्थ आढळल्यास कळवण्यासाठी पत्ता आहे रोशन गिरीधर सातपुते, राहणार प्रेमनगर, झेंडा चौक, प्लॉट नंबर 160, शांतीनगर, नागपूर किंवा शांतीनगर पोलीस स्टेशनशी आपण संपर्क करू शकता. हरवलेल्या व्यक्तींसंदर्भातलं निवेदन इथे संपन्न करीत आहोत.

मध्यम लहरी 512.8 मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्स वर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. सकाळचे 11 वाजले आहेत. आता ऐकूया आपल्या सगळ्यांचा आवडता कार्यक्रम गाता रहे मेरा दिल. आजचा गाता रहे मेरा दिल हा जुन्या हिंदी फिल्मी गीतांचा कार्यक्रम आहे. तर श्रोते हो ऐकूया गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम.

कार्यक्रमातलं पहिलं गाणं ऐकूया. एलओसी कारगिल या चित्रपटातलं, जे गायलं आहे अलका याज्ञिक यांनी. गीत आहे जावेद अख्तर यांचं आणि संगीत दिलं आहे अन्नू मलिक यांनी. हे देशभक्तीपर गीत आहे.

आता ऐकूया बजरंगी भाईजान या चित्रपटातलं के यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे कौसर मुनीर यांचं आणि संगीतबद्ध केलं आहे प्रीतम यांनी.

लता मंगेशकर आणि एस पी बालासुब्रमण्यम यांच्या युगलस्वरात देव कोहली यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. संगीत दिलं होतं राम लक्ष्मण यांनी आणि चित्रपट होता मैंने प्यार किया. कार्यक्रमात आता ऐकूया क्यू हो गया ना या चित्रपटातलं शंकर महादेवन, उदित नारायण आणि साधना सरगम यांच्या आवाजात जावेद अख्तर यांचं गीत, संगीत शंकर एहसान लॉय यांचं.

मधुश्री आणि नरेश अय्यर यांच्या युगलस्वरात प्रसून जोशी यांचं गीत आत्ता ऐकूया. संगीत ए आर रहमान यांचं आणि चित्रपट आहे रंग दे बसंती.

आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. सकाळचे 11:30 झाले आहेत. आता ऐकूया इंद्रधनुष्य हा कार्यक्रम. आजच्या या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त नागपूरचे सुविख्यात योग प्रचारक आणि प्रसारक दाम्पत्य डॉक्टर सरोज गुप्ता आणि डॉक्टर भरत गुप्ता यांची सारिका पाठक यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया. सादर करते आहेत सतीश रेवे.

इंद्रधनुष्य हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. मध्यम लहरी 512.8 मीटर्स म्हणजेच 585 किलो हर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. दुपारचे 12 वाजता

0: श्रोते हो मैत्रिणींनो, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मी अमृता स्वागत करते. नमस्कार. सख्यांनो, आज 21 जून, आज जागतिक योग दिन. शरीर, मन आणि आत्मा यांचा समतोल साधायला शिकवणारा, आरोग्यदायी जीवनशैलीचा मार्ग दाखवणारा हा योग. जगभरात आजचा दिवस वेगवेगळ्या सामूहिक उपक्रमांमधून साजरा केला जातो आहे. निरोगी आणि सकारात्मक जीवनशैली सर्वांनीच अंगीकारावी आणि त्यातूनच सुदृढ समाज घडावा हाच यामागचा उद्देश असावा असं मला वाटतं. कारण आपलं शरीर, मन या दोन्ही गोष्टी एकमेकांवर अवलंबून असणाऱ्या आहेत. शरीराला वेदना झाली तर मन अस्थिर होतं आणि मनाची अवस्था बिघडली तर शारीरिक त्रास सुरू होतो. त्यामुळं हे जर होऊ द्यायचं नसेल, जर आपल्या जीवनातली अशांती टाळायची असेल, एकत्रित सामोपचारानं मिळून मिसळून वागून सुदृढ समाज आपल्याला घडवायचा असेल, तर आपण दैनंदिन जीवनात योगाचं महत्त्व जाणून ती आपली जीवनशैली बनवणं हे नक्कीच आवश्यक आहे. आता श्रोते हो, योगाभ्यास म्हणलं की अष्टांग योग येतो. त्यामध्ये यम, नियम, आहार, प्रत्याहार आणि त्याचे पुढचे टप्पे येतात. म्हणजेच काय तर आपण काय योग्य खावं, प्यावं, काय टाळावं, यासोबत कसं वागावं, वागू नये, आपलं आचरण कसं असावं, या प्राथमिक स्तरापासून योग आपल्याला निरोगी करायला, मनानं सशक्त व्हायला मदत करत असतो. आता यासाठी पुढे जाऊन आसनं, प्राणायाम, ध्यान याचा अभ्यास आपण करणं किंवा हे शिकून घेणं हे गरजेचं आहे. याचं महत्व आपण जाणतोच, तर यातलाच आणखी एक प्रकार आहे, तो म्हणजे योग निद्रा. ही योग निद्रा म्हणजे काय, त्याचे फायदे, त्याचं महत्व याविषयी आज आपण आता योगोपचार तज्ज्ञ प्राजक्ता कुलकर्णी यांच्याकडून जाणून घेणार आहोत. नमस्कार प्राजक्ता मॅडम, तुमचं आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये स्वागत.
1: नमस्कार.
0: माझा पहिला प्रश्न असा आहे की योग निद्रा म्हणजे नेमकं काय?
1: अच्छा, तर योग निद्रा ही योगामधली अत्यंत महत्वाची पण थोडीशी दुर्लक्षित असलेली अशी एक क्रिया आहे. योग निद्रा या संपूर्ण शब्दामध्ये एकूण दोन शब्द आहेत, योग आणि निद्रा. आता निद्रा म्हणजे काय आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, निद्रा म्हणजे झोप. पण आता योग निद्रा म्हणजे काय, तर योगातील काही क्रिया, काही पद्धती यांचा वापर करून जी निद्रा दिली जाते किंवा जी विश्रांती दिली जाते त्याला योग निद्रा असं आपण म्हणू शकतो. फक्त योग निद्रेमध्ये शरीरालाच नाही तर मन, बुद्धी, विचार, अगदी आपल्या अंतरात्म्याला सुद्धा विश्रांती देण्याची शक्ती आहे.
0: अरे वा.
1: योग निद्रेलाच आनंदपूर्ण विश्रांती असं सुद्धा आपण

0: म्हणू शकतो.
1: बरोबर, म्हणजे पूर्णतः तणावमुक्त, ताणमुक्त असं आपण ती एक शरीराला मनाला ही स्थिती आणू शकतो किंवा देऊ शकतो असं म्हणायला हरकत नाही.
0: अगदी अगदी बरोबर. योग निद्रेमधून माणूस एकदम फ्रेश, टवटवीत आणि ताजतवानं फील करू शकतो.
1: हा, ही सर्वसाधारण योग निद्रेची व्याख्या किंवा एक म्हणजे काय हे आपल्याला
0: तोंडोळख म्हणू शकतो आपण.
1: हा, आता सामान्य निद्रा आणि योग निद्रा यातला फरक कसा सांगता येईल?
0: हा, सामान्य निद्रा आणि योग निद्रेमध्ये तर प्रचंड फरक आहे. सामान्य निद्रा म्हणजे काय की आपण शक्यतो रात्री 9-10-11 जी काय आपली वेळ असेल तेव्हा जी आपण झोपतो ती झाली आपली सामान्य निद्रा. आणि योग निद्रा ही जास्तीत जास्त 1 तासाचीच आपण घेतो.
1: बर,
0: तर हा त्यातला मुख्य फरक आहे. त्याच्यानंतर अजून

0: तो आपण.
1: हा, तर सामान्य निद्रा आणि योगनिद्रा यातला फरक कसा सांगता येईल?
0: हां, सामान्य निद्रा आणि योग निद्रेमध्ये तर प्रचंड फरक आहे. सामान्य निद्रा म्हणजे काय, की आपण शक्यतो रात्री 9, 10, 11 जी काय आपली वेळ असेल तेव्हा जी आपण झोपतो ती झाली आपली सामान्य निद्रा. आणि योग निद्रा ही जास्तीत जास्त 1 तासाचीच आपण घेतो.
1: बर.
0: तर हा त्यातला मुख्य फरक आहे. त्याच्यानंतर अजून महत्वाचा फरक म्हणजे सामान्य निद्रा म्हणजे रात्रीची आपण जेव्हा झोप घेतो तेव्हा आपण काय करतो की मनातले सगळे विचार, ताणतणाव, उद्या काय करायचं आहे, डब्याला काय करायचं आहे, किंवा 100 प्रकारचे विचार घेऊन आणि 100 प्रकारचे ताण घेऊन आपण तसंच जे झोपी जातो ती झाली आपली सामान्य निद्रा.
1: बरोबर.
0: आणि योग निद्रेमध्ये काय करतो आपण, योग निद्रेमध्ये आपण शारीरिक ताण तर सगळे शरीरातले काढून टाकतोच, पण शिवाय मनावर आलेले ताण आहेत ते पण आपण पूर्णपणे काढून टाकतो. आणि त्यानंतर योग निद्रेमध्ये आपण सजगतेने विश्रांती घेतो. हा अत्यंत महत्वाचा फरक आहे.
1: बरोबर.
0: रात्रीची जी निद्रा असते आपली त्याच्यातून आपण जेव्हा उठतो तेव्हा आपल्याला कधी कधी थकल्यासारखं वाटतं, म्हणजे फ्रेश वाटत नाही किंवा आपली झोप गाढ झाली असं वाटत नाही. पण अगदी 1 तासाची योग निद्रा जरी आपण घेतली ना तरी आपल्याला अत्यंत फ्रेश, टवटवीत आणि आपली खूप गाढ निद्रा झाली असा अनुभव प्रत्येकाला येतो.
1: बरोबर. म्हणजे या प्रकारामुळं किंवा योगासनातला हा जो प्रकार आहे योग निद्रा,
0: हां,
1: तर हे जर आपण केलं तर मनाची स्थिती आपली अतिशय शांत किंवा स्थिर यामध्ये राहणार आहे.
0: अगदी अगदी बरोबर बोललात. मन आपलं सतत, मनाचं लक्षण काय आहे की सतत विचार करणं, धावणं,
1: बरोबर.
0: द्वंद्व किंवा
1: बरोबर.
0: कॉन्फ्लिक्ट्स, हे करू का ते करू, सतत 2 गोष्टींमधली एकाची निवड करणं, थोडक्यात काय आहे विविध विचार करणं, ही मनाची वृत्ती असते.
1: बरोबर.
0: बरोबर. तर योग निद्रेमध्ये काय केलं जातं, ही वृत्ती थांबवली जाते. अगदी पूर्ण जरी थांबवता आली नाही तरी निदान त्याचा फोर्स तरी कमी केला जातो. म्हणजे समजा 1 सेकंदाला आपल्या मनामध्ये 25 विचार येत असतील तर ते प्रमाण आपण अगदी 1-2 विचारांवर आणू शकतो. म्हणजे मनातील विचारांचा फोर्स आणि फ्रिक्वेन्सी म्हणजे वारंवारिता हे दोन्हीही कमी करण्याची ताकद योग निद्रेमध्ये आहे. त्यामुळे मनाची अवस्था एकदम शांत, पॉझिटिव्ह आणि मेन म्हणजे व्यक्ती आहे त्या क्षणाला अनुभवते, ना भूतकाळात जगते ना भविष्यकाळात जगते.
1: अरे वा. आता सामान्यतः आपण योगासनं माहिती आहेत म्हणतात की म्हणजे सकाळी आपण करतो किंवा कुणाला शक्य असेल तर रिकाम्या पोटी संध्याकाळी सुद्धा बऱ्याचदा केले जातात.
0: बरोबर.
1: योगासनं करणं आणि योग निद्रा हे नेमकं काय आहे, कुठली स्टेज म्हणता येईल किंवा काय नेमकं त्याबद्दल काय सांगाल?
0: तर मी थोडस याच्यासाठी तुम्हाला योग निद्रा ह्याच्या अगदी थोडक्यात इतिहास असं म्हणता येणार नाही पण थोडीशी अजून माहिती देते. मुळात योग निद्रा हा प्राचीन योगशास्त्रामधला प्रकार नाही आहे. बिहार स्कूल ऑफ योगाचे स्वामी सत्यानंद सरस्वती यांनी योग निद्रा हा प्रकार शोधून काढला असं म्हणणार नाही मी, त्यांनी तो तयार केला. म्हणजे मूळ आपण जर पतंजलींचं योगशास्त्र वाचलं किंवा घेरंड संहिता वाचली तर त्याच्यामध्ये कुठंही योगनिद्रेचा उल्लेख नाहीये. पण मग स्वामी सत्यानंद सरस्वती हे अत्यंत प्रयोगशील असे योगी होते, त्यामुळे त्यांनी विविध जे प्रयोग केले मानवी मनावर किंवा मानवी वर्तणुकीवर तर त्याच्यातून त्यांनी योगनिद्रा हे तंत्र विकसित केलेलं आहे. त्यामुळे ते बऱ्यापैकी अलीकडचं असं तंत्र आहे. तर योगासनं ही पूर्वापार चालत आलेली आहेत किंवा ग्रंथांमधून पण आलेली आहेत, पण योग निद्रा ही बऱ्यापैकी अलीकडच्या काळामध्ये विकसित झालेली पद्धती आहे. योगासनं कधी करावीत, कशी करावीत, भरल्या पोटी, रिकाम्या पोटी, ह्या सर्व सूचना आपल्याला ग्रंथांमधून मिळतात. तसं योग निद्रेच्या बाबतीत बोलायचं झालं तर ठराविक काही गोष्टी मी तुम्हाला अगदी निश्चितच सांगू शकते. योग निद्रा घेण्यासाठी कुठलंही काळ, वेळ, जात, वय, आजारी आहे, सुदृढ आहे या कशाचंही बंधन नाही आहे. फक्त योग निद्रा घेण्यासाठी आपलं पोट बऱ्यापैकी रिकामं पाहिजे. भरल्या पोटी आपण फार वेळ उत्ताण झोपू शकत नाही. योग निद्रा ही मोस्ट ऑफ द टाइम ही शयन स्थितीत म्हणजे पाठीवर झोपलेल्या अवस्थेत दिली जाते. अगदीच काही काही लोक जर आजारी असतील किंवा हातपाय फ्रॅक्चर असतील किंवा ज्यांना पाठीवर झोपताच येत नाहीये त्यांना मग जी त्यांच्यासाठी जी सुखकारक स्थिती आहे त्या स्थितीमध्ये पण आपण योग निद्रा देऊ शकतो. यातला पुढचा महत्वाचा नियम किंवा गोष्ट म्हणजे योग निद्रा ही कधीही स्वतःहून घेऊ नये. योग निद्रा हा थोडक्यात निर्देश

0: ध्यान कसं असतं की मी ध्यानाला बसले आणि समोर माझे गुरु आहेत किंवा शिक्षक आहेत आणि ते मला काहीतरी शिकवतायत सांगतायत आणि मग मी ते त्याचं अनुकरण करते. अशा पद्धतीनं कायम योग निद्रा घ्यावी. त्यामुळे ती तज्ज्ञ गुरु किंवा तज्ज्ञ शिक्षकाच्या मार्गदर्शनाखालीच सुरुवातीला घ्यावी आणि मग नंतर जेव्हा आपल्याला त्याचा चांगला सराव होईल तेव्हा मग आपण स्वयंसूचनेनं ते येऊ शकतो.
1: बरोबर.
0: त्यामुळे योगनिद्रेला बाकी कोणतंही बंधन नाही. फक्त पोट रिकामं पाहिजे आणि तज्ज्ञ योग गुरु मार्गदर्शन हा सल्ल्यानं करावी.
1: नक्कीच. मग आता हाच फरक म्हणजे योगासनं केली तर आपल्या शरीराला त्या त्या अवयवाला व्यायाम मिळत असतो आणि योग निद्रेनं मुळात महत्वाचं हेच आहे की आपलं मन स्थिर होतं, मनाला शांतता मिळते.
0: अगदी बरोबर.
1: हा फरक इथं करता येईल.
0: हो, मनाला शांतता मिळते. त्याच्यानंतर अनेक आजार पण ह्याच्यामधून दूर होऊ शकतात. विशेषतः मनोकायिक आजार जे म्हणतो ना, म्हणजे मनामध्ये बिघाड झालेला असतो आणि मग त्याचं रूपांतर शारीरिक आजारात होतं. असे जे आजार आहेत ते ह्याच्यातून अगदी बरं होण्याला खूप फायदा होतो. त्याच्यानंतर व्यसनं कमी करण्यासाठी ह्याचा खूप जास्त वापर केला जातो. आणि त्याच्यानंतर आजकाल जे आपण बघतो बिहेव्हिअरल प्रॉब्लेम म्हणजे वर्तणुकी संदर्भातले जे पण काही प्रॉब्लेम आहेत ते कमी करण्यासाठी सुद्धा योगनिद्रेचा खूप चांगल्या पद्धतीने वापर केला जातो.
1: अरे वा, छान. म्हणजे सगळ्यात आत्ताचं हे सध्याचं आपलं युग म्हणूया किंवा एक आपल्या आजूबाजूचं वातावरण म्हणलं तर स्पर्धेचं युग आहे.
0: अगदी बरोबर.
1: तणाव अगदी गृहिणींपासून ते कॉर्पोरेट क्षेत्रापर्यंत, विद्यार्थ्यांपासून ते आणखी काय म्हणा, हे सगळ्यांना कुठल्या ना कुठल्या प्रकारचा तणाव आहे, ताण आहे. तर त्यामध्ये योग निद्रा हा जो प्रकार आहे यानं आपल्या शरीराला आणि मनाला अतिशय छान स्थिरत्व प्राप्त होऊ शकतं असं म्हणायला हरकत नाही.
0: अगदी अगदी, 100%.
1: आता तुम्ही म्हणलात की याला काळ वेळ कशाचंच बंधन नाहीये आणि मार्गदर्शकांच्या सूचनेनुसार आपण हे करू शकतो, पण आणखी काही काळजी यामध्ये घेण्यासारखी काही आहे का, म्हणजे हे करताना काळजी घेतली पाहिजे?
0: काळजी विशेष दक्षता घ्यावी असं ह्याच्यामध्ये काही नाहीये. पण योग निद्रा ही जी संपूर्ण प्रोसेस असते साधारण अर्धा ते पाऊण तास किंवा जास्तीत जास्त एक तासापर्यंत ती देता येते, तर त्याच्यामध्ये एक संकल्प घ्यायचा असतो. आणि संकल्प म्हणजे काय असतं की आपली कोणतीही इच्छा, अगदी स्ट्रॉंग, प्रत्येकालाच काही ना काही स्वप्न आकांक्षा असतात, इच्छा असतात, तर ह्या इच्छेचं वाक्य आपल्या मनामध्ये तयार करायचं असतं योगनिद्रेच्या सुरुवातीला. कारण संपूर्ण योगनिद्रेदरम्यान आपल्याला ते दोन वेळेला मनातल्या मनात म्हणायचं असतं आणि हा संकल्प जो आहे हा गुप्त ठेवायचा असतो. हा आपल्या शिक्षकांना किंवा कुणालाही सांगायचा नसतो. तर ह्या संकल्पाचं वाक्य जे आहे ते एकतर चालू वर्तमान काळ किंवा पूर्ण वर्तमान काळ ह्या दोनच काळांमध्ये घ्यायचं असतं, म्हणजे ठरवायचं असतं आधीच. आता ह्याचं जर उदाहरण द्यायचं झालं तर समजा मला IAS ऑफिसर व्हायचं आहे, तर माझ्या संकल्पाचं वाक्य काय असणार आहे की 2026 या वर्षामध्ये मी IAS ऑफिसर झालेली आहे. जर मी अभ्यास केला तर होईन, जर मला नशिबाची साथ मिळाली तर होईन, म्हणजे ह्याच्यामध्ये जर तर असं कोणतंही संदिग्धपणा आपल्याला नको आहे. दक्षता म्हणजे काय की हे वाक्य जे पण असेल आणि हे तुम्ही स्वतःच्या फायद्याचं, समाजाच्या, फॅमिलीच्या, अगदी देशाच्या, जगाच्या फायद्याचं सुद्धा तुम्ही हे वाक्य बनवू शकता. थोडक्यात माऊलींनी म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी जे पसायदान मागितलेलं आहे ते वेगळ्या पद्धतीचं त्यांनी हे हा संकल्पच मांडलेला आहे. तसा आपण आपल्यासाठी पण संकल्प घेऊ शकतो. आणि दक्षता म्हणजे हा संकल्प निवडताना अत्यंत काळजीपूर्वक निवडायचा आहे आपण, ज्याच्यामध्ये दुसऱ्या कोणाचंही नुकसान आपण मनामध्ये सुद्धा आणता कामा नये. की समजा मला 10 करोड रुपये पाहिजेत तर माझ्या भावाच्या बहिणीच्या अकाउंटमधले पैसे मला यावेत असं कोणतंही, म्हणजे दुसऱ्याचं नुकसान करून माझा फायदा असं त्याच्यामध्ये कोणतंही आलं नाही पाहिजे. एवढी एकच काळजी आपल्याला घ्यायची. बाकी ही अतिशय सुलभ क्रिया आहे. सगळ्यात महत्वाचं काय, आसनांमध्ये आपल्याला काहीतरी स्वतःला हालचाल करायला लागते किंवा प्राणायाम असू दे, शुद्धिक्रिया असू दे, त्यात आपल्याला फिजिकली काहीतरी करायला लागतं. हे इतकं सुखद आहे ना की याच्यामध्ये आपल्याला फक्त शवासनात पडायचं आहे आणि आपल्या गुरु किंवा शिक्षकांचं ज्या पण सूचना आहेत त्या मनापासून फॉलो करायच्यात. एवढ्या दोनच गोष्टी आणि त्यातून जो आनंद किंवा जी प्रगाढ शांती आपल्याला मिळते ती आपल्याला एरवी फारशा कुठल्या सहसा गोष्टी

0: मिळत नाही.
1: मी तेच आता खर तर म्हणणार होते की काही ना काही आजार हे प्रत्येकाला हल्लीच्या जगात आहेत.
0: हो
1: अगदी बीपी शुगर जरी हे कॉमन म्हणलं तरी शारीरिक व्याधी असतील, हात पाय अमुक काही ना काही शारीरिक व्याधी असतात, तर अशा वेळेला ती ती आसनं म्हणा, भले आसनाचे फायदे खूप असतील पण करू शकत नाही कोणी,
0: बरोबर आहे,
1: किंवा वेळ मिळतो नाही मिळत ह्याही गोष्टी असतात. आणि
0: बरोबर आहे,
1: ज्या वेळेला हे आपण करू शकत नाही अशी अवघड आसनं असतील, तर त्यावेळेला ही योगनिद्रा अशा पद्धतीनं फायदेशीर ठरू शकते आपल्याला.
0: अगदी अगदी, असे अनेक उदाहरणं आहेत किंवा आम्ही पाहिलेली पण आहेत, आम्ही वाचलेली सुद्धा आहेत की योगनिद्रेमध्ये सगळ्यात महत्वाचं काय माहितीये का, ह्याच्यात मनाची शक्ती वापरली जाते. म्हणजे अगदी आम्ही पॅरालिसिस झालेल्या लोकांवर सुद्धा योगनिद्रेचा अवलंब केलेला आहे.
1: बर,
0: तर पॅरालिसिस मधून संकल्प आम्ही त्यांना तेवढ्याच घ्यायला लावलं होतं की ज्या तारखेला आम्ही ही थेरपी चालू केली त्याच्यापासून बरोबर 6 महिन्यांनी जी तारीख येत होती ती त्यांना मनात धरायला सांगितली, तर त्या तारखेला मी स्वतःच्या दोन्ही पायावर चालत आहे हा संकल्प आम्ही आमच्या पेशंटला घ्यायला सांगितलेला होता. आणि बरोबर 9 तारखेला आमचा पेशंट मोजून 5 पावलं त्या दिवशी चाललेला होता.
1: अरे वा,
0: म्हणजे हा अनुभव आहे. किंवा अजून एक मला योगनिद्रा, म्हणजे हल्ली कसं आहे, योग हे थेरपी म्हणून उपचार म्हणून पण वापरलं जातं ना, तर आमच्याकडे आमच्या सेंटरला येणाऱ्या एक नवरा बायकोंचा किस्सा मला सांगायला आवडेल. त्यांना बरोबर 25 वर्ष, दोघांनाही मूल नव्हतं, लग्नानंतर 25 वर्ष मूल नव्हतं, आणि सर्व टेस्ट करून झाल्या, दोघांचेही सगळे रिपोर्ट्स नॉर्मल होते, त्यांनी सगळे सगळे उपाय करून झालेले होते, थकले होते, आणि ते आमच्याकडे रेग्युलर साध्या योग वर्गाला जॉईन झाले होते जनरल फिटनेससाठी. आणि मग त्यांना बाळासाठी संततीसाठी आम्ही योगनिद्रा ही थेरपी म्हणून वापरली. आणि बरोबर 1.5 वर्षानंतर त्या दोघांनाही एक अतिशय गोंडस सुदृढ मुलगी झाली. हे आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलेलं उदाहरण आहे. आता ती मुलगी जवळपास 2.5 ते 3 वर्षाची असेल, पण हे आम्ही पाहिलंय. अशी अनेक उदाहरणं मला सांगता येतील की फक्त योगनिद्रा ही थेरपी म्हणून वापरून सुद्धा बरेच सारे शारीरिक मानसिक व्याधी दूर केल्या गेल्या.
1: आता हे शारीरिक व्याधींच्या बाबतीतलं थोडक्यात सांगितलं तुम्ही ही 2 उदाहरणं. मानसिक फायदा ज्या पद्धतीनं होतो तसा मानसिक आजारामध्ये या योगनिद्रेचा फायदा झालेला असं काही एखादा अनुभव म्हणा किंवा उदाहरण तुम्ही काही 1-2 सांगितलं?
0: हो अगदी, म्हणजे मी तुम्हाला ह्याची भरपूरच उदाहरणं सांगू शकते, पण त्यातलं एक अगदी प्रॉमिनेंटली माझ्या लक्षात राहिलेलं म्हणजे आमच्याकडे एक मुलगी येत होती, 22 वर्षाची मुलगी होती, तिचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं होतं, 1 वर्षाचा तिनं गॅप घेतला होता कारण तिला पुढे शिकायला US जायचं होतं, आणि तिला शाळेत असल्यापासूनच पॅनिक अटॅक्सचा तिला प्रचंड त्रास होता, अँझायटी आणि पॅनिक अटॅक्स, आणि तिची लक्षणं एवढी तीव्र होती की जेव्हा ती सुरुवातीला आली तेव्हा नुकती ती त्या अटॅकमधून बाहेर आली होती. तिची लक्षणं ही होती की ती एकदा रडायला लागली की ती 2-3 दिवस कंटिन्यू रडत राहायची, बाहेर जायला घाबरायची, अतिशय सामान्य सामान्य गोष्टीची तिला अँझायटी यायची की गावाला जायचं तर बॅग पॅक करायची आहे, वेळेत स्टेशनला पोहोचायचं आहे, अशा छोट्या छोट्या गोष्टींनी पण तिला पॅनिक अटॅक्स यायचे. तर सुरुवातीला जेव्हा ती आमच्याकडे आली तेव्हा आम्ही फक्त योगनिद्राच नाही तेव्हा आम्ही तिला बेसिक आसनं पण दिली, प्राणायाम दिला, वेगळे वेगळे मेडिटेशनचे प्रकार आहेत ते पण आम्ही दिले, आणि त्याच्यात आम्ही तिला योगनिद्रा परत ऍड केली. आणि जेव्हापासून आम्ही योगनिद्रा ऍड केली तेव्हा तिचे इथं म्हणजे कोल्हापुरात असताना तिचे पॅनिक अटॅक्सचं प्रमाण बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये आलं, म्हणजे जे अगदी आठवड्यातनं 2 वगैरे यायचे त्याचा कालावधी हळूहळू तिचा लांबत गेला. पण आमची खरी कसोटी कधी होती की ती जेव्हा US जाणार होती त्याच्यानंतर आमची खरी कसोटी होती. जवळपास ती थेरपीला यायला लागल्यानंतर 6-1 महिन्याने ती US जाणार होती, आणि इथं कसं व्हायचं, मी लगेचच तिला पॅनिक अटॅक आला की फोनवर किंवा ती याच्याने लगेच आम्ही तिच्यावर उपचार करायचो, पण तिकडं गेल्यावर काय करायचं हा प्रश्न आमच्यासमोर होता. मी तिला सगळी टेक्निक शिकवून ठेवली होती आणि मी तिला एक योगनिद्रा खास तिच्यासाठी जी बनवलेली होती ती तिला रेकॉर्ड करून दिली होती की तुला कधी काय वाटलं तर तू हे मोबाईलवर ऐक. आणि झालं, ती मुलगी गेली US पोहोचली, त्या युनिव्हर्सिटीत नंतर ती पहिली इंडियन होती तिला त्या युनिव्हर्सिटीमध्ये पहिला नंबर मिळवला, सगळं खूप छान झालं. तिथं पोचल्यानंतर जेव्हा तिचा मला फोन आला तेव्हा सांगायचा किस्सा मला सगळ्यात महत्वाचा वाटतो. मुंबई एअरपोर्ट पासून तिच्या

0: ठिकाणी पोचायचा, 36 तासाचा प्रवास होता. आणि तिचं विमान जिथं तिला बदलायचं होतं त्या ठिकाणचं तिचं विमान पुढचं कॅन्सल झालं आणि ती अख्खी रात्र तिला एअरपोर्टवर एकटीला काढायला लागली.
1: बरं.
0: तेव्हा ती म्हणली ती जी सिच्युएशन होती ती माझ्यासाठी प्रचंड पॅनिक क्रिएट करणारी होती, कारण रात्री एकटंच एअरपोर्टवर राहायचं. म्हणजे जी मुलगी बॅग भरताना पण जिला पॅनिक अटॅक्स येत होते तिनं ते पूर्ण रात्र काढून परत ते विमान चेंज करून तिथपर्यंत पोहोचणे. आणि तेव्हा ती म्हणली मी रात्री मॅडम योगनिद्रा लावलेली होती आणि त्याच्यानं माझा पॅनिक अटॅक किंवा जे आहे बाकी ब्रिदिंग टेक्निक्स हे मी कंट्रोल केलं. आणि त्याच्यानंतर तिथे जेव्हा जेव्हा तिला वाटायचं तेव्हा तेव्हा फक्त योगनिद्रा आणि बाकी ब्रिदिंग टेक्निक्सनं ती पूर्ण ती तिची 2 वर्ष तिनं सर्व्हाइव्ह केली. आणि आता तर काय तिला तो त्रास होतच नाही. हे फार म्हणजे माझ्या अगदी लक्षात राहिलेलं छान उदाहरण आहे.
1: नक्कीच नक्कीच. आता ही योगनिद्रा कधी करायची कशी करायची किंवा मार्गदर्शनाच्या खालीच आपण हे करायचं हे तर तुम्ही सांगितलं, पण ऍक्च्युअल योगनिद्रा करताना याच्यामध्ये काय स्टेप्स असतात?
0: हा तर योगनिद्रेमध्ये ठराविक स्टेप्स असतात, म्हणजे खूप साऱ्या प्रकारच्या योगनिद्रा आहेत पण त्यात सुद्धा टप्पे ठरलेले आहेत की कधी कोणती गोष्ट साधकाकडनं करून घ्यायची. सगळ्यात पहिल्यांदा ह्याची सुरुवात जी होते ती शवासनात येण्यापासून होते. त्याच्यामध्ये व्यक्तीला पाठीवर झोपवलं जातं किंवा शक्य नसेल तर मग ते बसून पण घेऊ शकतात. त्यानंतर सगळ्यात पहिला टप्पा येतो तो म्हणजे आपल्या बॉडीविषयी अवेअरनेस, आपल्या शरीर सजगता ज्याला म्हणतो बॉडीकडे लक्ष देणं. ह्या सगळ्या सूचना आपल्याला अतिशय सायलेंटली रिदमिक पद्धतीनं आपले जे पण कोणी मेंटॉर आहे ते देत राहतात. त्याच्यानंतर अवयव ध्यान म्हणून प्रकार असतो ज्याला ऑर्गन मेडिटेशन म्हणतात. त्यामध्ये डोक्यापासून पायापर्यंत आपल्या शरीरातील प्रत्येक स्नायू सांधा पेशी इथंपर्यंत सजगता आणली जाते आणि त्यात शिथिलीकरण जे असतं रिलॅक्सेशन दिलं जातं. कारण शरीर रिलॅक्स झालं की आपोआपच मन पण शांत व्हायला सुरुवात होते. मग शरीर सजगता पूर्ण झाल्यानंतर आवाजांकडे लक्ष द्यायला सांगितलं जातं. पहिल्यांदा एकदम लांबचे आवाज ऐकायचे, मग हळूहळू जवळचे आवाज ऐकायचे. म्हणजे अवेअरनेस काय असतो, आपला जो बाहेर बाहेर असतो तो बाहेरून हळूहळू हळू आपण स्वतःच्या आतमध्ये घेऊन यायचा असतो. त्याच्यानंतर तिसरा टप्पा असतो तो असतो श्वासांचा. ह्याच्यामध्ये स्वतःच्या श्वासांचा स्पर्श आवाज हे अनुभवायचं असतं आणि ह्या क्रियेमध्ये स्वतःचे श्वास 20 पासून 1 पर्यंत उलट्या क्रमांकाने मोजायला सांगितले जातात. ह्याच्यातनं माणसाची एकाग्रता वाढायला खूप जास्त मदत होते. हे झाल्यानंतर मग शरीरामध्ये वेगळ्या वेगळ्या जाणीवा उत्पन्न करायला सांगितल्या जातात. म्हणजे राईट आणि लेफ्ट हे जे ब्रेन आहे आपलं तर त्या दोन्हीलाही अल्टरनेट असं स्टिम्युलेट केलं जातं आणि परत शांत केलं जातं. म्हणजे ह्याच्यामध्ये ब्रेनवर्क सुद्धा घेतलं जातं. त्या वेगवेगळ्या अनुभूती दिल्यानंतर मग एक चिदाकाश धारणा नावाचा प्रकार असतो योगनिद्रेमध्ये. त्याच्यामध्ये आपले डोळे तर आधीच मिटलेले असतात, तर मिटलेल्या डोळ्यांच्या पुढे काही काही दृश्यांची कल्पना करायला सांगितली जाते. आणि हा जो पार्ट असतो हा मेन थेरपीचा असतो. म्हणजे समजा आमच्याकडे बीपीचा पेशंट आलाय तर आम्ही त्याचं बीपी नॉर्मल करणाऱ्या ज्या ज्या सिस्टीम्स आहेत त्याच्या शरीरातल्या त्या आम्ही तेव्हा ऍक्टिव्हेट करतो. किंवा प्रेग्नन्सीसाठी आलंय तर मग तिथं त्यांनी असं इमॅजिन करायचं असतं की मला गर्भधारणा होत आहे, मला जे काही डिझायर्ड माझं बाळ आहे ते मला अशा अशा पद्धतीनं ह्या या तारखेला होत आहे. हे जेव्हा थेरपी म्हणून असते तेव्हा हे आम्ही आधी आमच्या क्लायंटशी बोलून ते ठरवलेलं असतं आणि मग त्या पद्धतीनं आम्ही त्यांना त्या सूचना देतो. आणि काही नसेल तर मी एक अतिशय आनंदी हॅप्पी लाईफ जगत आहे. ऑलरेडी जर मी आनंदी आहे तर अजून मी त्याच्यापेक्षा अपलिफ्ट काय स्वतःला करू शकते किंवा समाजासाठी मी अजून मी खूप दानधर्म करत आहे, मी लोकांच्या खूप उपयोगी पडत आहे. अशी वेगवेगळी दृश्य किंवा साधं कधी कधी एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी सैरसपाटा असं सुद्धा ह्याच्यामध्ये दृश्य रंगवली जातात. आणि ह्या संपूर्ण ह्याच्यामध्ये सुरुवातीला 3 वेळेला आणि सगळ्यात शेवटी 3 वेळेला संकल्पाचं वाक्य मनातल्या मनात आम्ही त्या व्यक्तीला बोलायला सांगतो. आणि मग ऍट द एंड परत जेव्हा माघारी येतो तेव्हा मग पुन्हा एकदा आपण ज्या रूम मध्ये झोपलेलो असतो तर आपल्या बॉडीवर सजगता आणि मग आपण हळूहळू हात पाय थोडेसे त्या व्यक्तीला हलवायला सांगतो आणि मग त्याच्यामधून त्यांना पूर्ण सजगतेच्या लेवलला आणतो. ह्या दरम्यान आपण व्यक्तीला थोडस ट्रान्समध्ये पण घेऊन जात असतो, जसं की सबकॉन्शियस माइंडचं जे लेवल असते तिथं घेऊन जातो आणि परत त्यांना कॉन्शियस लेवलला आपण पुन्हा

0: घेऊन येतो. आणि आमचा अनुभव असा आहे की बरेचदा ह्याच्यामध्ये लोक घोरतात, अगदी एवढे गाढ झोपतात की योग निद्रा घेत असताना 4-5 लोकांचे तरी घोरल्याचे आवाज आम्हाला येतातच ग्रुपमध्ये घेत असतो जेव्हा तेव्हा. तर लोकांना मी म्हणलं ना, ज्यांना रात्रीची विश्रांती झालेली नसते, म्हणजे आम्ही बरेचदा आमची सकाळी पहिली बॅच आमची 6:15 असते, म्हणजे रात्रभर झोपून आलेली लोक असतात आणि तरीही ते 6:30-7:15 परत घोरायला लागतात. कारण रात्रीची त्यांची जी विश्रांती आहे ना, ही डीप झालेली नसते. आणि ही जी विश्रांती आहे ही इतकी डीप असते की माणूस त्याच्यामध्ये गाढ निद्रेमध्ये पण निघून जातो. मग आम्हाला कधी कधी त्यांना थोडंसं हलवून सुद्धा उठवायला लागतं. तर हे टप्पे जर म्हणलात ना, तर तुम्ही असे आहे ह्याच्यामध्ये काही काही गोष्टी आपल्याला चेंज मधल्या करता येतात.
1: आणि ज्याच्या त्याच्या गरजेनुसार म्हणा, किंवा ज्याचे जे काही संकल्प आहेत, किंवा जे काही व्याधी आहेत म्हणा, त्याच्यानुसार हे आपल्याला टप्पे वेगवेगळे करता
0: येतात. आणि वेळेनुसार पण, आता समजा एखादा अर्धा तासच वेळ आहे, तर मग त्याएवढ्या ह्याच्यात बसवायची, 15 मिनिटं आहे, 1 तास आहे, तर मग अकॉर्डिंगली आपण ते वाढवू किंवा कमी जास्त करू शकतो.
1: अरे वा, आता आणखी एक मला प्रश्न, तुम्ही आता जे टप्पे सांगितलं त्यावरनं असं सुचलं की आपण योगासन आणि योग निद्रा हा फरक बघितला मगाशी, पण आता तुम्ही हे टप्पे सांगताना थोडस त्यामध्ये ट्रान्स मध्ये जातो माणूस, किंवा हे सांगितलं माइंड रिलॅक्सेशन, तर योग निद्रा आणि ध्यान हा एकच प्रकार आहे का, हे वेगळं आहे का?
0: अगेन हे दोन्ही वेगळे प्रकार आहेत. म्हणजे ध्यान म्हटलं तर ध्यानाचे पण परत खूप वेगळे वेगळे प्रकार पडतात, पण योग निद्रा हे निर्देशित ध्यान आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये आपले मेंटर किंवा आपले गुरु आपल्याला सूचना देत असतात आणि आपल्याला त्याच्यात स्वतः काहीच करायचं नसतं. आपल्याला जसं एखादी नाव
1: मिळत जातील तसं फक्त आपण करत जाणार. हा,
0: कागदी नाव कशी पाण्याच्या प्रवाहाबरोबर तरंगत जाते पुढे, आपल्याला तितकं स्वतःला ह्याच्यामध्ये ढिलं ढालं सोडून द्यायचं असतं. आपल्या गुरूंवर विश्वास ठेवून जिथं तो प्रवाह जाईल तिथे जायचं असतं. त्यामुळे हे जास्त सुखकारक असतं. ध्यान हे सुद्धा सुखकारकच असतं.
1: बरोबर.
0: पण सुरुवातीला आपल्याला त्याच्यामध्ये ती सहजता येण्यासाठी सुद्धा प्रयत्न करायला लागतो. त्यामुळे ध्यान आणि योग निद्रा ह्याच्यामध्ये नक्कीच फरक
1: आहे. आता योग निद्रेच्या बाबतीतला मी आणखी एक शेवटचा प्रश्न असा विचारते की तुम्ही आता म्हणलात की प्रत्येकाच्या अपेक्षेनुसार गरजेनुसार तो जितकं त्या योगनिद्रेला वेळ देतोय त्या वेळेनुसार आपण ह्याच्यातले टप्पे आणि त्या स्टेप्स सगळं ठरवून घेऊ शकतो आणि त्या पद्धतीनं ते करू शकतो.
0: बरोबर.
1: पुन्हा एकदा मगासाच मुद्दा येईल की हल्लीचं जग हे ताणतणावाचं आहे, स्पर्धात्मक आहे, तर अशा वेळेला विद्यार्थ्यांपासून ते अगदी नोकरदार सगळ्यांपर्यंत योगनिद्रेचा आपल्या दिनचर्येत अवलंब करताना कशा पद्धतीनं, कसं सोप्या पद्धतीनं सहजतेनं कसं करता येईल?
0: हा, तर ह्याच्यामध्ये मी काय सांगू शकेन की योग निद्रेमधले जे मधले घटक आपण बोललो, टप्पे बोललो, की त्याच्यामध्ये शरीर सजगता किंवा रिलॅक्सेशन जे असतं, अवयव ध्यान ज्याला म्हटलं जातं, तर आपला एखाद्या दिवशी संपूर्ण योगनिद्रा करता येणं काही शक्य नाहीये. तर आपण त्यातले छोटे छोटे जे पीसेस आहेत ते तरी आपण नक्कीच करू शकतो. की झोपण्याच्या आधी, रोज रात्री आपण प्रत्येक जण झोपतोच, तर झोपायच्या आधी मी माझं पूर्ण बॉडी रिलॅक्स करून मग झोपणार, किंवा माझे श्वास मी 50 पासून 1 पर्यंत उलटे म्हणत मग मी झोपणार. म्हणजे त्यात जे वेगळे वेगळे टप्पे आहेत त्यातला एखादा टप्पा जर मला वेळ नसेल किंवा मला खूप जास्त घाई गडबड आहे, तर मी अगदी 2 मिनिटाचं, रोज मला 1/4 तासाची योग निद्रा घेणं शक्य नाहीये, तर रोज मी त्यातला 2 मिनिटाचा 5 मिनिटाचा असा टप्पा नक्कीच घेऊ शकते. आणि अजून आपण काय करू शकतो की प्रत्येक वेळेला आपलं मेंटॉर आपल्यापाशी हजर असेलच, रोज अवेलेबल असेलच असं नाहीये, तर मधले जे छोटे छोटे त्याचे टप्पे आहेत, आता त्याच्यामध्ये मध्ये मी सांगितलं की चिदाकाश धारणा, म्हणजे दोन्ही बंद डोळ्यांच्या समोर बघत राहायचं आणि काही गोष्टी ते तिथं आपण इमॅजिन करायच्या आहेत, फील करायच्या आहेत. तर समजा मी कुठल्या तरी वर्षाचा अभ्यास करते, मी MBBS स्टुडंट आहे किंवा कुठलीही मी विद्यार्थी आहे, तर मी फक्त तेवढाच भाग घेऊ शकते की बंद डोळ्यासमोर मी माझं सर्टिफिकेट बघत आहे की जिथे मला माझे डिझायर्ड मार्क मिळालेत, किंवा मी एक सक्सेसफुल प्रोफेसर झाली, जे पण मला जे व्हायचं आहे त्या गोष्टी मी तिथं 5 मिनिटं इमॅजिन करून मी रात्रीचं झोपणे, एवढं तरी आपण करूच शकतो. किंवा श्वसन सजगता, अगदी झोपायच्याच वेळेस असं नाही, दिवसभरात आता मला लक्षात आलं की एखाद्या ठिकाणी मी कामाला गेलीये आणि माझे सहकारी माझ्याशी जरा चुकीचं वागतायत, तर साहजिकच माझा रागाचा पारा वाढणार आहे. मग तिथं जर मी फक्त

0: माझ्या ब्रीदिंगवर फोकस केलं तर मी माझ्या भावना नियंत्रित करायला तिथे सक्सेसफुल होऊ शकते. असे योग निद्रेतले परत छोटे छोटे भाग आपण दिवसभरात कधी पण वापरू शकतो.
1: हा नक्कीच, हे खूप महत्वाचं आहे, कारण एखाद्या वेळी ऑफिसमध्ये जरी एखाद्याला एक स्पेअर टाइम मिळाला 15 मिनिटं अर्ध्या तासाचा, तर त्यामध्ये अशा पद्धतीनं त्या त्या व्यक्तीने ह्या जर छोट्या छोट्या गोष्टी केल्या तर या योगनिद्रेचा फायदा आपल्याला नक्कीच,
0: अगदी आपल्या भावनांवर खूप सुंदर नियंत्रण आपल्याला मिळवता येतं.
1: तेच मी म्हणणार होते की सर्वसामान्यत आपला हा अभ्यास असेल, म्हणजे मुलांच्या दृष्टीनं विचार करायला गेला तर त्यांचा अभ्यास असेल किंवा शिक्षण घेत असतील तर ते असेल, नोकरी करत असताना जो काही ताण असतो त्यामध्ये योगनिद्रेचा फायदा कशा पद्धतीनं होऊ शकतो काय सांगाल एक शेवट?
0: हो, मी हे नोकरी करत असताना कसा फायदा होईल हे सांगेन, पण मला अजून एक छान मुद्दा आता जस्ट बोलताना आठवला की ही योग निद्रा जेव्हा स्वामीजींनी तयार केली तेव्हा त्यांनी एक त्यांच्या आश्रमामध्ये एक मुलगा होता जो अत्यंत व्रात्य होता, अत्यंत दंगेखोर होता, आणि त्याच्याकडनं गीतेचा अध्याय गुरुजींना पाठ करून घ्यायचा होता, आणि तो अजिबात अध्ययनाला बसतच नव्हता, पाठ करायला बसतच नव्हता. मग त्यांनी काय केलं की रोज रात्री तो झोपला की ते त्याच्या जवळ बसायचे आणि गीतेचा 12वा अध्याय ते त्याच्या कानापाशी म्हणायचे, मोठमोठ्यानं म्हणायचे. आणि असं महिना दीड दोन महिना केल्यानंतर जेव्हा त्याला प्रत्यक्षात परत उभं केलं आणि त्याला जेव्हा दोन तीनदा तो त्याच्याकडनं जागेपणी पाठ करून घेतला आणि जेव्हा त्याला म्हणायला लावलं तेव्हा त्यानं तो घडाघड घडाघड म्हटला.
1: अरे वा.
0: तर हा म्हणजे आपल्या घरातल्या ज्या पण कोणी गृहिणी आहेत किंवा जे पालक आहेत, फक्त गृहिणींच असं नाही, पालक हा प्रयोग नक्कीच त्यांच्या मुलांवर करून बघू शकतात की आपलं मूल झोपलंय, समजा वांडे किंवा पाडे, साधं उदाहरण की आपण पाडे पाठ करून घ्यायचे, तर रोज रात्री मूल आपलं गाढ झोपलेलं असताना त्याच्या जवळ बसून हळू आवाजामध्ये प्रयोग म्हणून 5-10 जो काही पाढा आपल्याला करून घ्यायचा आहे तो प्रयोग म्हणून पहिल्यांदा एक महिनाभर करून बघावा, नक्कीच त्याच्या पाठांतरामध्ये फरक पडतो. आणि ह्याच्या मागे सायन्स आहे व्यवस्थित. आपण जरी कॉन्शियस माइंड आपलं झोपलं असलं तरी आपलं सबकॉन्शियस माइंड जागा असतं. बघा आपण पण कधी जेव्हा घरात सगळे असताना आपली झोप आणि घरात कोणीच नाही आपण एकटाय तेव्हा आपल्याला बारीक खुट्ट आवाजाला सुद्धा जाग येते. कारण काय असतं, आपलं सबकॉन्शियस माइंड तेव्हा जास्त अलर्ट असतं, जाग असतं आणि ते आपल्याला उठवतं की आवाज येतोय उठ. सेम पद्धतीने जेव्हा व्यक्ती लहान मूल कोणी झोपलेलं असतं तेव्हा त्याचं सबकॉन्शियस माइंड जाग असतं आणि ते ग्रहणशील असतं. योग निद्रेमध्ये हेच तत्व वापरलं जातं. मग त्या ग्रहणशील मनाला आपण ज्या गोष्टी त्याच्या आतमध्ये पेरू, बी सारखं जे पण त्याच्या आतमध्ये आपण पेरतो ते उगवून बाहेर येतं. हे तत्व त्याच्यात वापरलेलं आहे. त्यामुळे आपल्या झोपलेल्या मुलाला किंवा आपला समजा व्यसनाधीन नवरा आहे, भाऊ आहे, घरात कोणालाही आहे आणि ते जर कमी करायचं तर त्याच्या उशाशी बसून तो गाढ झोपलेला असताना आपल्याला हव्या त्या गोष्टी आपण तिथे जर बोलल्या तर त्यांच्या अंतर्मनात त्या जातात आणि मग त्या आपल्याला हव्या त्या पद्धतीने बाहेर नंतर येतात.
1: म्हणजे हा एक फायदा,
0: हा खूप मोठा फायदा आहे
1: खरं तर.
0: आणि योग निद्रेवरचं त्यांनी जे स्वामीजींनी लिहिलेलं पुस्तक आहे त्याच्यात त्यांनी ही सगळं दिलेलं आहे. त्यांनी अगदी माणसांवरच नाही तर त्यांनी त्यांच्या आश्रमातल्या एका कुत्र्यावर सुद्धा प्रयोग केलेला आहे. म्हणजे फक्त मानवी बिहेवियर नाही तर त्यांनी प्राण्यांचं बिहेवियर सुद्धा ह्याच्यातून बदलवलेलं आहे.
1: नक्कीच.
0: आणि तुम्ही विचारलात ते की नोकरदार स्त्री पुरुषांनी कसा वापर करू शकतो,
1: फायदे काय होतील?
0: हा, त्यांना फायदे म्हणजे सगळ्यात महत्वाचं काय आहे, प्रत्येकाला जे वर्क प्रेशर आहे बरोबर, आपली गुणवत्ता कधी सुधारते जेव्हा आपण प्रेशर नीट हँडल करू शकतो तेव्हा. असं कधीच होणार नाहीये की आपल्याला प्रेशर असणारच नाहीये. आयुष्य जगताना ताण येणारच आहे. ताण हा अत्यंत न टाळता येण्यासारखा भाग आहे. पण योग निद्रेचा जर आपल्याला सराव असेल तर आपल्याला सजगतेचा सराव असतो, अवेअरनेस आपला खूपच वाढतो आणि त्याच्यातून आपण रिॲक्ट होण्याच्याऐवजी आपण रिस्पॉन्ड करतो.
1: अगदी.
0: की समोरची व्यक्ती आता भडकली आहे, मग भडकल्याला रिॲक्शन भडकूनच द्यायची नाही हे आपल्याला लगेच कळतं. कुठं शांत बसायचंय, कुठं आपल्याला ठामपणे आपला मुद्दा मांडायचा आहे आणि समोरच्या भावना ओळखून कसं वागायचं आहे हे आपल्याला ह्यातून नक्कीच चांगल्या पद्धतीने शिकता येतं.
1: नक्कीच, खूप छान प्राजक्ता मॅडम तुम्ही आज इथं आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात. योग निद्रा म्हणजे काय आणि ते कशा पद्धतीनं केलं जातं, काय त्याचे फायदे कसे, हे अतिशय छान सविस्तर अशी माहिती आम्हाला दिलीत, त्याबद्दल मी श्रोत्यांच्या वतीनं आणि आकाशवाणीच्या वतीनं तुमचे आभार मानते. धन्यवाद.

0: धन्यवाद. तुम्ही पण मला इथे बोलवून काहीतरी समाजामध्ये बदल घडवण्यासाठी एक छोटीशी संधी मला तुम्ही उपलब्ध करून दिली, यासाठी मी पण तुमचे खूप आभारी आहे.
1: श्रोतेहो मैत्रिणींनो, आत्ताच आपण योग निद्रेचं महत्व याविषयी योगोपचार तज्ज्ञ प्राजक्ता कुलकर्णी यांची मुलाखत ऐकलीत. सख्यांनो, आजच्या धकाधकीच्या जीवनात आरोग्य सुदृढ ठेवणं, मानसिक शांतता, सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवणं ही खूप गरजेची गोष्ट झालेली आहे, आणि त्यासाठी योगाभ्यासाचा आपल्या जीवनशैलीत समावेश करणं हे खूप महत्वाचं आहे. या जागतिक योग दिनाच्या निमित्त दरवर्षी एक थीमही ठरवली जाते आणि त्यानुसार सजगता वाढावी यासाठी प्रयत्न केले जातात. तर त्यानुसारच या वर्षीची थीम आहे निरोगी वृद्धत्वासाठी योग. आपण आत्ताच योग निद्रेचं महत्व जाणून घेतलं, तर अशा या सहज सोप्या पद्धतीनं करता येणाऱ्या क्रिया आपण जर शिकून घेतल्या, त्या नियमित सरावात ठेवल्या, तर आपलं आरोग्य कायमच उत्तम राहायला मदत होणार आहे. त्याही पेक्षा मला असं म्हणायचंय की आपल्या जीवनातला वृद्धत्वाचा टप्पा जर निरोगी ठेवायचा असेल तर त्याचं बीज म्हणजेच योगाभ्यासाला आत्तापासूनच सुरुवात करणं हे गरजेचं आहे. कारण आपल्या शरीररूपी बीजाला उत्तम सकस अन्न, आचार विचार, व्यायाम याचं जर आपण योग्य वेळीच म्हणजे आत्ताच खतपाणी केलं तर पुढं जाऊन ज्येष्ठत्वाच्या टप्प्यावर ते नक्कीच निरोगी राहणार आहे. बरोबर ना?

श्रोतेहो, मैत्रिणींनो, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकत आहात. मैत्रिणींनो, 21 जून हा जागतिक योग दिन म्हणून जसा साजरा केला जातो, त्याच पद्धतीनं जागतिक संगीत दिवस म्हणूनही आजचा दिवस वेगवेगळ्या उपक्रमांनी साजरा होत असतो. पुन्हा एकदा या दिवसाचं महत्व आपल्याला हेच सांगता येईल की निरोगी

श्रोतेहो, मैत्रिणींनो, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकत आहात. मैत्रिणींनो, 21 जून हा जागतिक योग दिन म्हणून जसा साजरा केला जातो, त्याच पद्धतीनं जागतिक संगीत दिवस म्हणूनही आजचा दिवस वेगवेगळ्या उपक्रमांनी साजरा होत असतो. पुन्हा एकदा या दिवसाचं महत्व आपल्याला हेच सांगता येईल की निरोगी शरीर आणि मन यासाठी योगाभ्यास जितका महत्वाचा आहे, तितकंच संगीताचं महत्वही आहे. आपल्या जीवनाच्या विविध टप्प्यांवर आपण वेगवेगळ्या पद्धतीनं या संगीताचा आजवर अनुभव घेतलाच आहे. गाण्याचा स्वर, ताल, लय यांची सुंदर सांगड आपलं मन आनंदी करतेच, त्याचसोबत समाधान

संगीत माणसाच्या आयुष्याशी अगदी दैनंदिन कार्यक्रमातही निगडीत झालं आहे. मनुष्य लयीत चालतो, आवाज कमी जास्त करून बोलतो. ध्वनी आणि लय हे संगीताचे मूलभूत घटक त्याच्या आयुष्याशी एकरूप झाले आहेत. सुख आणि दुःख या दोन्ही प्रसंगी संगीत ऐकून तो स्वतःची करमणूक करून घेईल, त्याचप्रमाणे दुसऱ्याला संगीत ऐकून आनंदित करील. दुःखाच्या प्रसंगी संगीत श्रवण करून आपलं दुःख विसरेल. रडणारी मुलं आईच्या अंगाई गीतानं किंवा खुळखुळ्याच्या मधुर नादानं शांत होतात. सांघिक कामे, कवायत सैनिकांचे आगेकूच आदी शारीरिक कष्टांच्या कामी कामाचा शीण न भासू देण्यासाठी संगीताचा उपयोग करतात. संगीताच्या नादात कामगार ओझी वाहून नेतात. सैनिक मैलच्या मैल रपेट करतात. बँडच्या नादात चुल्यावरची कामं सफाईदारपणे होतात. लांबवर प्रवास करणाऱ्या गाडीच्या बैलांच्या गळ्यात घंटा बांधलेल्या असतात, त्या प्रवासाचा शेण वाटू नये म्हणूनच. सभा संमेलनात श्रोतुवर्ग शांत करण्यासाठी ईशस्तवन स्वागत गीतांचा उपयोग केला जातो. संगीताच्या अभ्यासाने फुफ्फुसांना भरपूर व्यायाम मिळतो. संगीताचा सराव हा एक प्रकारचा प्राणायामच आहे. संगीत कलाकार ही समाजातील आवडती व्यक्ती आहे. समाजात तिचं विशिष्ट असं स्थान आहे. संगीतावरून प्रत्येक देशाच्या संस्कृतीचं मोजमाप होतं. संगीतामुळे मानवी मनं एकत्र येऊ शकतात. म्हणूनच देशोदेशीच्या प्रतिनिधी मंडळात संगीतकारांचा समावेश प्रामुख्याने केलेला असतो. इतर व्यवसायाप्रमाणे संगीत हा स्वतंत्र व्यवसाय आहे. जीवनात ऐहिक बाबतीत संगीत मानवाला उपयोगी पडतं, तसंच पारमार्थिक बाबतीतही संगीत उपयोगी पडतं. मदभक्त यत्र गायंती तत्र तिष्ठामि नारदा असं भगवत वचनच आहे. तुकाराम, ज्ञानेश्वर, एकनाथ, नामदेव, सूरदास, मीराबाई, कबीर इत्यादी साधू संतांनी ऋषीमुनींनी सामगायन केल्याचा उल्लेख सामवेदात आहे. त्यांनी अभंग भजनं गाऊन परमेश्वर प्राप्ती करवून घेतली. अशा प्रकारे मानसिक, शारीरिक, आर्थिक, सामाजिक आणि धार्मिक जीवनात मानवाला संगीत सहाय्यकारी बनून राहिलं आहे. संगीताची उत्पत्ती स्वर्गातूनच झाली आहे. इंद्रसभेत नारद तुंबर गायन करत असल्याचा आणि सरस्वती वीणावादन करत असल्याचा आणि ब्रह्मदेवाने तालवाद्याचा उपयोग केल्याचा उल्लेख आहे. गणराजा आणि अप्सरा नृत्य करतात. गायन, वादन आणि नृत्य याने संगीत तयार झालं. हे स्वर्गीय संगीत पृथ्वीवर आलं खरं, पण मोगल साम्राज्यात हिंदुस्थानी संगीतात फारशी आणि उर्दू संगीताचा समावेश झाला. उत्तर भारतीय आणि दक्षिण भारतीय संगीताचा स्वतंत्ररित्या विकास होऊ लागला. उपशास्त्रीय गझला, ठुमरी हे प्रकार लोकांना आवडू लागले. लोचन कवीकृत राग तरंगिणीत रागांचं विभाजन 12 थाटात केलंय. वर्तमान थाटाच्या वर्गीकरणाची कल्पना यात मिळते. कल्लीनाथ हे प्रसिद्ध गायक. त्यांनी रागरागिणीचं विस्तृत वर्णन केलंय. भक्ती सांप्रदायाचा उदय याच काळात झाला. अकबर कालखंड हा संगीताच्या उन्नतीचा सुवर्ण काळ. अकबर संगीतप्रेमी होता. संगीताला या काळात राजाश्रय होता. त्याच्या दरबारी 36 संगीतज्ञ होते. तुळशीदास, कबीर, सूरदास, मीराबाई, पुंडलिक विठ्ठल हे प्रसिद्ध संत याच काळातील. पुंडलिक विठ्ठलाने रागमाला, रागमंजिरी, सदराग चंद्रोदय आणि नर्तन निर्णय हे ग्रंथ लिहिले. जहांगीर कालखंडात सोमनाथांनी रागविबोधाची रचना केली. पंडित दामोदर मिश्र यांनी संगीत दर्पण ग्रंथ लिहिला. शहाजहान कालखंडात अहोबलांनी संगीत पारिजातची रचना केली. हृदय नारायण देव यांनी हृदय कौतुक आणि हृदय प्रकाश हे ग्रंथ याच काळात लिहिले. औरंगजेब हा संगीताचा कट्टर शत्रू, तरीही व्यंकट मरवींनी चतुर्दंडी प्रकाशिका हा ग्रंथ लिहिला. यात रागाचं वर्गीकरण 72 थाटात केलं आहे. पुढे पंडित भातखंडे यांनी ते सोपं पडावं म्हणून त्याचं 10 थाटात वर्गीकरण केलं. व्यंकट मरवींच्या काळात भावभट्टांनी अनुपसंगीत रत्नाकर, अनुपविलास आणि

0: अनुपांकुश हे तीन ग्रंथ लिहिले. श्रुती, स्वर, ग्राम, मूर्छना इत्यादी विवेचन यामध्ये आहे. याचवेळी महम्मद शाह रंगिले हा संगीततज्ज्ञ होऊन गेला. सदारंग आणि अदारंग यांनी ख्यालाचा प्रारंभ केला आणि शोर मियाने टप्पा गायनाची निर्मिती केली. पुढे मोगल साम्राज्य कमी होऊन इंग्रजांचं साम्राज्य स्थापन झालं, पण त्या काळातही संगीताचा प्रसार जोरात चालू होता. श्रीनिवासकृत रागतत्व विबोध हा ग्रंथ या काळात लिहिला. त्यामध्ये त्रिवट, गझल, तराना इत्यादीचा प्रसार झाला. वर्तमान युगात 18व्या आणि 19व्या शतकात पूर्वखंड आणि आस्था गायत असं कालखंडाचं विभाजन झालं. इंग्रज, फ्रेंच, डच, पोर्तुगीज यांचं भारतात सत्ता स्थापनासाठी आपापसात युद्ध चालू होतं. युद्धात भारत इंग्रजांच्या ताब्यात गेला आणि संगीताचं खूप नुकसान झालं. संस्थाने खालसा झाली, तशी संगीताची देवाणघेवाण समाप्त झाली. मग उदरनिर्वाहासाठी संगीताचा उपयोग होऊ लागला. राजेस काय, पण समाजही संगीताकडे पाहिण्याचा झाला. याही काळात जयपूरचे राजे प्रताप सोहमदेव यांनी सांगीतसार पाटण्याच्या महम्मद राजाने नगमाते आशिकी उर्दू, कृष्णानंद व्यास यांनी संगीत कल्पद्रुम हे ग्रंथ लिहिले. त्यानंतर संगीताचा पुनरुद्धार करणारे दोन हिरे जन्माला आले, पंडित वी दी पलुस्कर आणि पंडित वीना भातखंडे. या दोघांनी मिळून देशभरातील प्राचीन आणि पारंपरिक रागातील चिजांचा संग्रह केला आणि तो स्वरलिपिबद्ध केला. त्यांनी 50 पुस्तकं प्रसिद्ध करून गरीब खोतकरू विद्यार्थ्यांना जेवण आणि कपड्यासह विद्या शिकवून संगीताच्या पुनरुद्धारासाठी खूप प्रयत्न केले. त्यामुळं संगीताकडे लोकांचं लक्ष वेधू लागलं. विद्यार्थी आणि संगीत विद्यालये निर्माण झाली. शाळा कॉलेजमधून संगीताचं शिक्षण देण्यासाठी संगीत शिक्षक नेमून दिले जाऊ लागले. रेडिओ आणि टेलिव्हिजनचं आगमन झालं. कलाकारांना वाव मिळू लागला. मोठमोठ्या कलाकारांचे संगीत समारंभ जलसे होऊ लागले. 1952 दिल्लीच्या सांस्कृतिक संगीत अकॅडमीची स्थापना झाली. प्रत्येक वर्षी निष्णात कलाकाराचा सन्मान होऊ लागला. संगीताचं महत्व लोकांना पटू लागलं आणि संगीत सामान्य लोकांपर्यंत पोचू शकलं. गांधर्व महाविद्यालयाची स्थापना झाली आणि विद्यार्थी पदवीधर होऊ लागले. कलेचं स्थान राष्ट्रजीवनात अतिशय महत्वाचं आहे. राष्ट्राची श्रेष्ठता त्यातील संपत्तीवरून किंवा भौतिक सामर्थ्यावरून न ठरता नागरिकांच्या सुसंस्कृततेवरून आणि कला, तत्वज्ञान, विद्या यातील पारंगततेवरून ठरत असते. आस्था गायत संगीत परंपरा चालू आहे. गुरुने दिलेला संगीताचा संजीवन मंत्र आजच्या जीवन जंजाळातून गुरफटत असलेल्या माणसांना सांगावा. अल्पकाळ का होईना, अनंत यातनांचा विसर पडण्याचं सामर्थ्य कोठे असेल तर ते संगीतात.
1: श्रोतेहो मैत्रिणींनो, आत्ताच आपण जीवनात संगीताचं महत्व हे रोहिणी कुलकर्णी यांचं मनोगत ऐकलत. वाचक स्वर होता सीमा मकोटे यांचा.

मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमात निरोप घेण्याआधी मी इतकंच सांगेन की उत्तम निरोगी आयुष्य जर आपल्याला जगायचं असेल तर नियमित योगाभ्यासयुक्त जीवनशैली अंगीकारणं आणि त्याचसोबत मन प्रसन्न करणारं संगीतही ऐकत राहणं, त्याची अनुभूती घेत राहणं हे गरजेचं. तर श्रोते हो, मैत्रिणींनो, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात सादर करते प्रवीण चिपळूणकर यांच्यासह मी अमृता खानोलकर आता आपला इथेच निरोप घेतेय. नमस्कार.

0: वनिता मंडळ कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, मंगळवार दिनांक 23 जून रोजी सायंकाळी ठीक 6:30 ऐकायला विसरू नका.
2: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला कार्यक्रम
1: अमृत कलश.
2: या कार्यक्रमात आपण दुर्गम भागातील कामगिरी अंगणवाडीची या विषयावर
1: अंजली अनिल जक्कनवार
2: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत.
3: खुद्द आपण ज्येष्ठ नागरिक म्हटलं की आपण जुन्याच गोष्टी सांगत असतो, आम्ही असं केलं आम्ही तसं केलं. तसं न म्हणता मला वाटतं की परिवर्तन ही काळाची गरज आहे. आपण पण बदललं पाहिजे आणि आजकाल सांगणाऱ्यांपेक्षा ऐकणारे जास्त महत्वाचे आहेत. आपण ऐकून पण घेतलं पाहिजे. त्याचप्रमाणे जगायचं कसं सगळे सांगतात पण वागायचं कसं कोणी सांगत नाही, तर आपण ते आपलं आपण शिकलं पाहिजे वागायचं कसं असं मला वाटतं.
1: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
2: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील.
1: तेव्हा ऐकायला विसरू नका
2: आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
1: अमृत कलश.
4: श्रोते हो, शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा

0: नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती. त्यानिमित्तानं पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद गुणसागर गंभीर. अवश्य ऐका. दिनांक 22 आणि 23 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गुणसागर गंभीर.
1: दुपारचं 1 वाजतोय. थोड्याच वेळात आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून हिंदीतून बातम्या प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू.

साधना सरगम यांनी गायलेलं त्रिनेत्र या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. संजाली रुडे यांचं गीत संगीत होतं प्रद्युम्न शर्मा यांचं.

नशिबाचा खेळ झाला आडम तडम सारा. अरे नशिबाचा खेळ झाला आडम तडम सारा. साहेबाचा तोरा कुठं.

लपून झालो आडवा म्हणती आळशी हायस ढोरा अरे थकून झालो आडवा म्हणती आळशी हायस ढोरा ऐकून डोसक उठ शान्या परीस येडा मरा असं ऐकून डोसक उठ।

0: जरा।
1: सुरेश वाडकर आणि उषा चांदेकर यांनी गायलेलं शशी गजवानी यांचं गीत आपण ऐकलं. चित्रपट मुलगी झाली हो, संगीत विश्वनाथ मोरे यांचं होतं. आता कार्यक्रमात शेवटी ऐकूया.

सुदेश भोसले, विनय मांडके, अनुपमा देशपांडे आणि आनंद शिंदे यांनी गायलेलं थरथराट या चित्रपटातलं प्रवीण दवणे यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार अनिल मोहिले आणि याबरोबरच गीतबहार कार्यक्रम आता संपला. दुपारचं 1:30 थोड्याच वेळात ऐकूया राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आणि त्यानंतर 1:40 मुंबई जिल्हा वार्तापत्र.

आकाशवाणी मुंबई। राजेश शर्भाते राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज भारतासह जगभरात योगाभ्यास। नौदलाच्या दुनागिरी संशोधक आणि अग्रेय या युद्धनौकांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते कार्यान्वयन। नीट फेरपरीक्षा 2026 कडक बंदोबस्तात आणि सुव्यवस्थेत प्रारंभ।

0: महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होणार आणि 16 FDC औषधांच्या उत्पादन विक्री आणि वितरणावर बंदी. 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस आज भारतासह जगभरात साजरा होत आहे. निरोगी वयोवृद्धीसाठी योग ही यंदाच्या योग दिनाची संकल्पना आहे. कोलकाता इथल्या रेड रोज इथं योग दिनाचा मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहभागी झाले. याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: कोलकाता इथं योग दिनाच्या मुख्य कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहभागी झाले. प्रधानमंत्र्यांसोबत हजारो नागरिकांनी आज सकाळी योगासनं केली. 21 जून हा दिवस पृथ्वीच्या काही भागात सर्वात मोठा दिवस असतो. योग दिनामुळे या दिवशी सर्वात मोठा उत्सवही साजरा होत आहे असं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले. योग ही केवळ शारीरिक कसरत नाही तर मानवी चैतन्याची अभिव्यक्ती आहे असं ते म्हणाले. योग हा आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग व्हायला हवा. योग सर्वांना जोडण्याचं काम करतो असं म्हणत प्रधानमंत्र्यांनी सर्वांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
2: भारत में हिमालय से लेकर हिंद महासागर तक, पूर्वोत्तर और पूरब में बंगाल से लेकर पश्चिम में सौराष्ट्र तक पूरा देश योग की ऊर्जा से, चैतन्य से भरा हुआ नजर आ रहा है. पूरा विश्व एक दूसरे से जुड़ा हुआ नजर आ रहा है और यही तो योग की ताकत है. योग सबको जोड़ता. मैं इस अवसर पर पूरे विश्व को, संपूर्ण मानव समुदाय को अंतर्राष्ट्रीय योग दिवस की बहुत बहुत शुभकामनाएं देता.
1: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मध्य प्रदेशात जबलपूर इथं आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्या. इथल्या गॅरिसन मैदानावर हा कार्यक्रम झाला. योग ही शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक उन्नतीसाठीची साधन आहे असं प्रतिपादन उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी केलं. प्रत्येकाला लहान वयातच योग साधनेची ओळख करून देणं गरजेचं असल्याचंही ते म्हणाले. नवी दिल्लीत संसद भवन परिसरात आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात लोकसभा सभापती ओम बिर्ला सहभागी झाले होते. परराष्ट्र व्यवहार मंत्री S. जयशंकर नेहरू पार्क इथं आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले. यात भारतातल्या नॉर्वेच्या राजदूत मे एलिन स्टीनर याही सहभागी झाल्या होत्या. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह मेघालयमध्ये शिलाँग इथं आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले. त्यांच्यासोबत मेघालयचे मुख्यमंत्री कोनराड संगमा हेही सहभागी झाले होते. योग हा भारताच्या ज्ञानाच्या परंपरेचं प्रतीक असून संपूर्ण मानवजातीच्या कल्याणाचा पाया योगामुळे घातला गेला आहे असं संरक्षण मंत्री समाज माध्यमातल्या संदेशाद्वारे म्हणाले. तर योग हा केवळ व्यायामाचा प्रकार नाही तर जीवनात समतोल साधण्याचा आणि सकारात्मकता जोपासण्याचा हा मार्ग आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले. सौदी अरेबियात रियाध इथं काल आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा झाला. भारतीय दूतावास आणि सौदी योग समितीनं संयुक्तपणे हा कार्यक्रम आयोजित केला होता. मुंबई इथं लोकभवनात आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी सहभाग घेतला. लोकभवनात यंदाच्या योग दिनाचं आयोजन भारतीय तटरक्षक दलानं केलं आहे. तटरक्षक दलाचे अधिकारी, त्यांचे कुटुंबीय तसंच लोकभवनातले अधिकारी यात सहभागी झाले. राज्यातल्या सर्व विद्यापीठांनी योग साधनेचा प्रचार प्रसार करावा तसंच उत्तम योग शिक्षक आणि प्रशिक्षक घडवावेत असं आवाहन राज्यपालांनी यावेळी केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईत जुहू बीचवर फूड कोर्टजवळ आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले. नियमित योग करून जीवनशैली विषयक आजारांना दूर ठेवायला हवं असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. या कार्यक्रमात विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, खासदार रवींद्र वायकर सहभागी झाले होते.
0: भारतानं जहाज बांधणी क्षेत्रातलं नव्या दृष्टीनं आपली वाटचाल सुरू केल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आज कोलकाता इथं 3 जहाजांना नौदलाच्या सेवेत सामावून घेण्यात आलं. INS दुनागिरी, INS संशोधक आणि INS अग्रेय अशी या जहाजांची नावं असून त्यांचं डिझाईन नौदलाच्या युद्धनौका डिझाईन ब्युरोनं केलं असून बांधणी गार्डन रिच शिप बिल्डर्स आणि इंजिनियर्स या कंपनीनं केली आहे. यांचा वापर युद्ध, गस्ती आणि पाणबुडी विरोधक म्हणून केला जाणार आहे. यातल्या INS दुनागिरी या युद्धनौकेवर ब्रह्मोस क्षेपणास्त्र तैनात करण्यात आलं आहे. INS संशोधक या जहाजाचा वापर विविध शोध कार्यासाठी केला जाणार आहे. INS अग्रेय ही पाणबुडी हल्ल्यांपासून बचाव करणाऱ्या यंत्रणेनं सुसज्ज अशी युद्धनौका आहे. 2014 असलेल्या देशाच्या संरक्षण उत्पादनात मोठी वाढ झाली असल्याचं सांगताना प्रधानमंत्री म्हणाले.
2: 2014
3: उदाहरण
2: देश का कुल डिफेंस प्रोडक्शन 40,000 करोड़ रुपए के आसपास था, आज यह

0: 80,000 करोड़ रुपए तक पहुंच गया है। और साथियों, एक तरफ देश में रक्षा उत्पादन तेजी से बढ़ा है, दूसरी तरफ हमारा डिफेंस एक्सपोर्ट अभूतपूर्व गति से बढ़ रहा है।
1: ये तीन जहाजं नौदलाच्या ताफ्यात आल्यामुळे भारताच्या सागरी युद्ध क्षमतेत वाढ झाली असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे। वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेशासाठी नीट फेरपरीक्षा 2026 आज देशातल्या 551 शहरांमध्ये आणि परदेशातल्या 14 केंद्रांवर सुरू आहे। परीक्षा गैरप्रकारमुक्त वातावरणात व्हावी यासाठी राष्ट्रीय परीक्षा यंत्रणा NTN प्रशासनाबरोबर समन्वयानं व्यापक उपाययोजना केल्या आहेत। सकाळी 11 वाजता परीक्षार्थींनी आपल्या केंद्रावर हजर राहावं असं NTA सांगितलं होतं। अनेक ठिकाणी राज्य शासनातर्फे परीक्षार्थींना केंद्रावर जाण्यासाठी विनामूल्य वाहतूक सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे। मुंबईत बेस्ट उपक्रमाच्या कर्मचाऱ्यांनी संप केला असल्यानं राज्य परिवहन महामंडळ म्हणजेच ST साठ गाड्या शहरातल्या 63 केंद्रांसाठी तैनात करण्यात आल्या आहेत। परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना मदत आणि मार्गदर्शनासाठी तसंच सुरक्षिततेच्या दृष्टीनं आवश्यक कर्मचारी वर्ग तैनात करण्यात आला आहे। पिण्याचं पाणी, प्रथमोपचार इत्यादी सुविधाही देशभरात देण्यात आल्या आहेत। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सर्व नीट परीक्षार्थींना शुभेच्छा दिल्या आहेत। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून मुंबईत सुरू होत आहे। आज अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनीतबा पवार यांनी दोन्ही सभागृहांचे गटनेते तसंच ज्येष्ठ सदस्यांना सह्याद्री अतिथीगृहात चहापान तसंच चर्चेसाठी निमंत्रित केलं आहे। FDC म्हणजेच निश्चित मात्रांचं मिश्रण असलेल्या 16 औषधांच्या उत्पादन, विक्री आणि वितरणावर केंद्र सरकारनं बंदी घातली आहे। या औषधांच्या वापरामुळे उपचारात्मकदृष्ट्या विशेष लाभ होत नसल्याचं तसंच त्यांचा सतत वापर केल्यानं होणारे संभाव्य धोके लक्षात घेत हा निर्णय घेण्यात आला आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार या औषधांचं पुनरावलोकन केल्यानंतर घेण्यात आलेल्या या निर्णयाची अंमलबजावणी देशभरात तात्काळ केली जात आहे। बंदी घालण्यात आलेल्या औषधांमध्ये त्वचारोगावरची औषधं, वेदनाशामक आणि आकुंचन रोधक औषधं तसंच प्रतिजैविके आधारित औषधांचा समावेश आहे। सार्वजनिक आरोग्याचं संरक्षण करणं, योग्य वेळीच औषधांच्या वापराला प्रोत्साहन देणं तसंच केवळ प्रभावी आणि वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेली औषधंच नागरिकांना उपलब्ध करून देणं हा या निर्णयामागचा उद्देश आहे। राजस्थानच्या संपूर्ण सीमा भागात रेल्वेचं जाळं विणण्यासाठीच्या प्रकल्पाचं काम सुरू असल्याचं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे। ते आज बिकानेर इथं लालगड साबरमती रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला त्या कार्यक्रमात बोलत होते। या रेल्वे प्रकल्पामुळे सीमा भागात राहणाऱ्या लोकांची प्रवासाची सोय होणार नसून देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीनंही ते महत्वाचं आहे। या प्रकल्पाचा विकास आराखडा तयार करण्यात आला असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं। राजस्थानातल्या रेल्वे प्रकल्पांच्या कामासाठी आता वर्षाला 10,000 कोटी रुपये निधींची तरतूद केली जात असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली। अमरनाथ यात्रेसाठी जाणाऱ्या यात्रेकरूंच्या तातडीच्या नोंदणीचं काम सुलभ आणि विनाव्यत्यय व्हावं यासाठी आज जम्मू काश्मीरच्या जिल्हा मुख्यालयात 75 डेटा एंट्री ऑपरेटरांना प्रशिक्षण देण्यात आलं। ठळक बातम्या पुन्हा एकदा। 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज भारतासह जगभरात योगाभ्यास। नौदलाच्या दुनागिरी, संशोधक आणि अग्रेय या युद्धनौकांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते कार्यान्वयन। नीट फेरपरीक्षा 2026 कडक बंदोबस्तात आणि सुव्यवस्थेत प्रारंभ। महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होणार आणि 16 FDC औषधांच्या उत्पादन, विक्री आणि वितरणावर बंदी। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।
2: श्रोतेहो नमस्कार। आता आपण ऐकणार आहात मुंबई जिल्ह्याचं वार्तापत्र। मुंबईवर पाणी संकटाचं सावट, बेस्ट संपामुळे मुंबईकरांचे हाल आणि मुंबई शहरातील हॉटेलचं होणार अग्निसुरक्षा परीक्षण, या होत्या गेल्या महिनाभरातल्या मुंबई जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी। या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे मुंबई जिल्ह्याचे प्रतिनिधी विष्णू सोनावणे।
3: पावसाळा लांबलाय, त्यात अल निनोचे संकट, त्यामुळे मुंबईतील पाणी प्रश्न गंभीर बनलाय। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधील

0: जलसाठा घटू लागलाय. त्यात प्रचंड उष्णता, त्यामुळे मुंबईतील तलावातील जलसाठ्यात बाष्पीभवनाने झपाट्याने घट होऊ लागली. परिणामी मुंबई सध्या सुरू असलेली 10% आणि व्यावसायिक 20% पाणी कपात आणखी 15-20% वाढण्याची शक्यता आहे. पाणी संकट अधिक गडद झाले आहे, त्यामुळे मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरात सध्या सुरू असलेल्या पाणी कपातीमुळे नागरिकांचे हाल सुरू आहेत. पाऊस लांबल्यानं नागरिक अधिकच हवालदिल झाले आहेत. पाणी वितरण व्यवस्थेच्या शेवटच्या टोकाला असलेल्या निवासी झोपडपट्ट्या, चाळी आणि डोंगराळ भागात पाणी टंचाई अधिकच तीव्र झाली आहे. ज्या भागात तीव्र पाणी टंचाई भासू लागले आहे, तेथे पालिका प्रशासनाने कोणत्याही उपाययोजना केल्या नसल्याने नागरिकांचा रोष वाढू लागलाय. मुंबईच्या शिवाजीनगर, गोवंडी, कुर्ला, विक्रोळी, घाटकोपर, कांदिवली, मालाड, अंधेरी, दहिसर आदी भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांचे हाल सुरू आहेत. अपेक्षित पाऊस न पडल्यास 30 जून नंतर पावसाचा आणि तलावातील शिल्लक जलसाठ्याचा अंदाज घेऊन निर्णय घेण्यात येणार आहे. बेस्ट ही मुंबईची जीवनवाहिनी, सामान्यांना परवडणारी परिवहन सेवा म्हणजे बेस्ट सेवा. सध्या बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे, त्यामुळे अजूनही तोडगा निघू शकलेला नाही. बेस्ट उपक्रमाचा अर्थसंकल्प मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करावा. बेस्ट मधील कंत्राटी कामगारांना समान काम समान वेतन द्यावे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची थकीत देणी तातडीने द्यावीत. बेस्ट उपक्रमातील बेस्टचा तापा 7,500 वाढवावा आणि बेस्टचे खासगीकरण रोखावे. आदी मागण्यांसाठी बेस्ट कामगार कृती समितीने संप सुरू केलाय. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात या मागण्यांबाबत बैठक पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक घेऊन तोडगा काढावा अशी मागणी कृती समितीने केली आहे. तोडगा काढू पण संप मागे घ्या असा आवाहन मंत्री सरनाईक यांनी केलंय. मात्र कामगारांच्या मागण्यांवर अद्यापही तोडगा निघू न शकल्यानं तिळा कायम आहे, त्यामुळे प्रवाशांचे हाल सुरू आहेत. मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षातील नगरसेवकांना विकास निधी पुरेसा मिळत नसल्यानं त्यांच्यामध्ये रोष निर्माण झालाय. नगरसेवक म्हणून निवडून आलो मात्र तितकाच विकास निधी कमी असल्यानं प्रभागांचा विकास करता येत नाही अशी वरळ विरोधी पक्षाच्या नगरसेवकांमध्ये आहे. आता शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार पक्षाला सोडून जाऊ लागल्यानं मुंबई महापालिकेतील नगरसेवकांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे. दक्षिण मुंबईत निवासी भागात मोठ्या प्रमाणात हॉटेल्स, लॉजिंग, बोर्डिंग आहेत, मात्र त्यात अग्निसुरक्षेचे नियम पाळले जात नसल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळे अग्निशमन दलाने त्यांची झाडाझडती करण्याचा निर्णय घेतलाय. दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या भीषण आग दुर्घटनेत अनेक निष्पाप नागरिकांचा मृत्यू झालाय. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अग्निशमन दलाने हा निर्णय घेतलाय. मुंबई महापालिकेच्या शाळा आणि मनोरंजन मैदाने यावर अतिक्रमणे झाले असून त्याकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. त्यामुळे आता पालिकेने शाळा आणि मनोरंजन मैदानांवरील अतिक्रमणे हटवण्याची कारवाई सुरू केली आहे. पालिकेच्या सर्व कार्यालयांना अतिक्रमणांवर कारवाई करण्याचे आदेश पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिले आहेत. मुंबईतील पिण्याच्या पाण्याच्या संकटावर मात करण्यासाठी मुंबईतील विहिरींचे सर्वेक्षण करून त्यांचे पुनरुज्जीवन करावे. मुंबईतील सोसायट्यांतून रेन वॉटर हार्वेस्टिंग योजना सक्तीची करावी. सध्या जलवाहिन्यांमधून 25-30% पाणी गळती होत आहे, ती ताबडतोब रोखावी. अशा सूचना मुंबई महापालिका प्रशासनाला स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी दिल्या आहेत. पाण्याचे पर्याय स्रोत निर्माण केल्यास मुंबईकरांना नक्कीच दिलासा मिळेल असा विश्वास व्यक्त होत आहे. मुंबई जिल्हा वार्तापत्रासाठी विष्णू सोनवणे, मुंबई.
1: याबरोबरच मुंबई जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.
2: जिल्हा वार्तापत्र प्रसारित करण्यात आलं आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 2:15 वाजले आहेत. सुगम संगीत भावधारा हे सुरुवातीचं गीत कल्याण इनामदार यांचं, गायिका आहेत पुष्पा पागधरे.

विजय जहागीरदार यांचं गीत आपण ऐकलं, सुरेश वाडकर यांनी गायलं होतं आणि याबरोबरच भावधारा कार्यक्रम आता संपला. 1:55 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहो ऐसी अक्षरे रसिके.

0: शोधलेल्या काही पुस्तकांचा परिचय करून देणार आहेत. आजच्या पहिल्या भागात ऐकूया गणेश मतकरी यांनी जिब्रिश कथा या पुस्तकाविषयी मांडलेले विचार.
1: जिब्रिश कथांचा लेखक सुजय जाधव हा तरुण आहे. कथांबरोबरच त्याने अलीकडच्या काळात गाजलेलं आणि मुंबईतल्या गिरणी संपाचा उत्तरार्ध एका वेगळ्या पद्धतीने मांडणारं तोडी मिल फॅन्टसी हे नाटक लिहिलेलं आहे. हे नाटक म्हणजे विनोदी बाजाची संगीतिका आहे, पण मुळात एका गंभीर पायावर उभी राहिलेली. त्याशिवाय सुजय रॅपर सुद्धा आहे, म्हणजे वेगवेगळ्या रीतीने हे नाव आपल्या समोर आलेलं आहे, पण हा संग्रह त्याचा पहिलाच. यात प्रामुख्याने दोन प्रकारच्या कथा आहेत. एक दीर्घकथा आहे, ती तोडी मिल फॅन्टसी नाटकाचं कथारूप म्हणता येईल, पण ती नाटकावरून लिहिलेली किंवा घटनाक्रमात स्पष्टता येण्यासाठी केलेला एक्सरसाइज या प्रकारची नाही. ती एक उत्तम लिहिलेली कथा आहे. ही कथा सुजयने प्रख्यात लेखक जयंत पवारला अर्पण केली आहे आणि त्याचं कारण कथेच्या आशयातच स्पष्ट कळण्यासारखं आहे. जयंत पवारांच्या लेखनात गिरणगाव, त्यात होत गेलेले बदल, सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यावर त्याचा होणारा परिणाम हे सारं नियमितपणे येत असे. ही कथा त्यांच्या साहित्याशी नातं सांगणारी आहे. ही एक मोठी कथा सोडली तर बाकी सगळ्या कथा जिब्रिश कथा या वर्गात आपण घेऊ शकतो. जिब्रिश किंवा जिबरिश या शब्दाचा अर्थ बाष्कळ, ज्याचा अर्थ लागणार नाही असं काहीतरी. मग या कथा कशा आहेत तर सांगतो. आपल्याकडे विनोदी लेखनाची एक मोठी परंपरा आहे आणि जिब्रिश कथांमध्ये विनोदाला स्थान आहे. मात्र हा विनोद सर्वसाधारणपणे आपल्याकडे ज्या प्रकारचा असतो तसा नाही. म्हणजे शाब्दिक कोट्या किंवा प्रासंगिक विनोद यापेक्षा तो वेगळ्याच रस्त्यावरचा आहे. त्याला आपण वैचित्र्यपूर्ण व ॲब्सर्ड म्हणू शकतो. या कथांमध्ये असंबद्ध जिब्रिश नावाचं एक पात्र देखील आहे, पण ते नक्की कोण आहे वगैरे गोष्टी इथे विचारातच घ्यायला नको. याला एक कारण आहे, त्याला माणूस म्हटलेलं बिलकुल खपत नाही. म्हणजे तो माणूस आहे हे बरोबर आहे, पण तो फक्त माणूस आहे हे चुकीचं आहे. या पात्राविषयी असे चमत्कारिक उल्लेख आपल्याला जागोजागी दिसतात. तर हा असंबद्ध जिब्रिश नायक नाही आणि तो सर्व कथांमध्ये आहे असंही नाही, पण त्याच्या सुजयच्या कथाविश्वात उपस्थित असण्याला कारण आहे. या कथांचं तर्कशास्त्र हे काहीसं स्वैर वास्तवाशी जोडलं न जाऊ शकणार आहे. एरवी निवेदनाची जी ओळखीची पद्धत आहे तिच्याशी फारकत घेणार आहे. ओळखीची चौकट मोडल्याची खूण असल्यासारखं हे पात्र आपल्याला वेळोवेळी भेटतं. सुजयच्या जिब्रिश कथा एका साहित्य प्रकारात अडकत नाहीत. सायन्स फिक्शन, फॅन्टसी, मॅजिक रिअलिझम, उपहास कथा किंवा विडंबन अशा अनेक वर्गात त्यांचा संचार सुरू राहतो. या कथांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यातला लेखक अदृश्य नाही. कथा सांगणारा लेखक, ती वाचणारा वाचक आणि प्रत्यक्ष निवेदन होण्याची प्रक्रिया या घटकांची जाणीव या कथांमध्ये दिसते. कथा सांगणारा लेखक, ती वाचणारा वाचक आणि प्रत्यक्ष निवेदन होण्याची प्रक्रिया या घटकांची जाण कथांमध्ये दिसते. त्या सेल्फ अवेअर आहेत. हे कथन आहे आणि ते काय पद्धतीने बदलू शकतं हे या कथा जाणतात आणि त्यामुळे सुजयला त्यांच्या रचनेत खूप गमती जमती करून पाहता येतात. कधी कथा सांगता सांगता ती बदलत जाते, कधी निवेदन थांबवून लेखक वेगळ्याच विषयावर वाचकांशी गप्पा मारायला लागतो, कधी एखाद्या कथेचे चालू धागे मागे पडतात आणि नवे शिरतात. अशा सगळ्या गोष्टींमुळे ही कथन प्रक्रिया फार मजेदार झाली आहे. उत्तम दीर्घकथा म्हणून लिहिलेली तोडी मिल आणि संपूर्ण वेगळा प्रयोग असलेल्या जिब्रिश कथा यामधून मला सुजय जाधवची मोठी रेंज दिसते आणि तो यानंतर काय लिहिल याविषयी कुतूहलही तयार होतं.
0: पुस्तकं कालची आजची या मालेमध्ये जिब्रिश कथा या पुस्तकाविषयी गणेश मतकरी यांचा लेख आत्ताच आपण ऐकला. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रोहिणी पाटील यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. आणि याचबरोबर आयसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.

श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये आजपासून नवीन मालिका सुरू करतोय, पुस्तकं कालची आजची. आणि या मालेमध्ये गणेश मतकरी त्यांना आवड

0: आकाशवाणी नागपूर प्रसारित करीत आहोत शेतकरी बंधू आणि भगिनींसाठी दैनंदिन सूचनापत्र कृषीवाणी।
1: कास्तकार बंधू आणि भगिनींनो, आपल्या विदर्भामध्ये मूग आणि उडीद या दोन्ही पिकाची लागवड खरीप हंगामात केली जाते। खरं तर कमी कालावधीचं हमखास उत्पादन देणारं हे पीक आहे, परंतु पेरणी करण्यापूर्वी

0: मात्र आपल्याला थोडी याची काळजी घ्यावी लागते. या पिकांच्या बाबतीत लक्षात घ्या की मूग आणि उडीद या दोन्ही पिकाची पेरणी ही वेळेवर करणं हे फार गरजेचं आहे. सोबतच प्रमाणित, सुधारित आणि रोगप्रतिबंधक बियाण्याचा आपल्याला वापर करायचा असतो. घरचं बियाणं जर आपण वापरणार असाल तर टपोरे एकसारखं दिसणारं बियाणं आपण निवडून घ्यावं आणि मगच पेरणीसाठी वापरावं. पेरणी अगोदर उगवण शक्ती आपण तपासून घ्यावी. घरचं बियाणं जर आपण वापरणार असाल तर दर 3 वर्षांनी ते बदललं पाहिजे. मूग आणि उडीद बियाण्याला जैविक बुरशीनाशकाची आपण प्रक्रिया करावी. यासाठी ट्रायकोडर्मा 4 ग्रॅम प्रति किलो बियाणे याप्रमाणे ही बीज प्रक्रिया असावी. मूग पिकाला पेरणीपूर्वी बीज प्रक्रियेसाठी 25 ग्रॅम प्रति किलो बियाणे रायझोबियम 25 ग्रॅम प्रति किलो पीएसबी उत्पादन वाढीसाठी वापरावे. उडीद पिकाला पेरणीपूर्वी मात्र बीज प्रक्रियेसाठी 25 ग्रॅम प्रति किलो बियाण्याला रायझोबियम 25 ग्रॅम प्रति किलो पीएसबी उत्पादन वाढीसाठी वापरावे. मूग आणि उडीद पिकाकरता प्रति हेक्टरी 20 किलो नत्र, 40 किलो स्फुरद आणि 20 किलो पालाश याप्रमाणे खताची शिफारस केलेली आहे. हे खत पेरणीच्या वेळी आपण जमिनीत गाळून द्यावं. मुगाचं आर्थिक उत्पन्न जास्त मिळावं या दृष्टिकोनातून रासायनिक खतास पर्याय म्हणून आपण 2.5 टन चांगलं कुजलेलं शेणखत प्रति हेक्टरी वापरावं. शेतकरी बंधूंनो, आपल्या भागात साधारणपणे 75 ते 100 मिलीमीटर पाऊस झाला की या दोन्ही पिकाची पेरणी करायची असते. यंदा पावसाला थोडा उशीर होतोय, तेव्हा आपल्या परिसरात पाऊस होताच आपण पेरणीच्या कामाला लागावं. आता या पिकाकरता मात्र ज्या वाणांची शिफारस केलेली आहे ते आपण लक्षात घेऊया. शेतकरी बंधूंनो, मुगाच्या बाबतीत लक्षात घ्या पीकेव्ही ग्रीन गोल्ड, TARM 1, पीकेव्ही मूग 88.02 आणि AKM 4 या काही महत्वाच्या जाती आहेत. उडीदाच्या बाबतीत लक्षात घेऊया TAU 1, पीकेव्ही उडीद 15, पीकेव्ही ब्लॅक गोल्ड म्हणजेच AKU 10-1 या वाणाची आपण निवड करू शकतो. शेतकरी बंधूंनो, वाणाची निवड झाली की त्यावर पुढे आपल्याला बीज प्रक्रिया करायची असते आणि महत्वाचं म्हणजे वेळेवर पेरणीच्या दृष्टिकोनातून देखील आपल्याला तयारी करायची असते. ही कामं कशी करावी, केव्हा करावी, तर या अनुषंगानं माहिती जाणून घेऊया उद्याच्या कृषीवाणीतून.
1: आताच आपण शेतकरी बंधू आणि भगिनींसाठी दैनंदिन सूचना पत्राचा कार्यक्रम ऐकलात. कृषीवाणी.
2: सुनबाई.
3: काय सासूबाई?
2: ह्या घराचे काही नियम आहेत.
3: जसे?
2: जसे इथे कॅशची परंपरा नाहीये.
3: मग देवाणघेवाण?
2: ते आम्ही डिजिटल पेमेंट करतो.
3: ओह.
2: जसे UPI ने?
3: अच्छा.
2: हो. आणि ऐक, अजून एक नियम आहे.
3: तो काय आहे सासूबाई?
2: सोनमुख पाहून पैसे सुद्धा UPI ने मिळतील.
3: तुम्ही पण ना सासूबाई.
4: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
5: प्रत्येक देवाणघेवाण आता सुलभ आहे.
6: कमी वेळात जास्त नफा, बस एका क्लिक वर कमाल हसला.
5: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
7: जाणकार बना, सतर्क रहा.

श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर ज्योती रोकडे यांनी एच

लस याविषयी दिलेल्या माहितीचा पहिला भाग। नमस्कार श्रोते हो, आज आपण अशा एका विषयाबद्दल माहिती घेणार आहोत ज्याबद्दल समाजात अजूनही पुरेशी जागरूकता नाही। हा विषय आहे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस म्हणजेच HPV, गर्भाशयाचा मुखाचा कॅन्सर आणि HPV लसीकरण। जागतिक स्तरावर महिलांमध्ये आढळणाऱ्या कॅन्सरपैकी गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर हा एक महत्वाचा कॅन्सर आहे आणि विशेष बाब म्हणजे हा असा कॅन्सर आहे जो योग्य वेळी तपासणी आणि लसीकरणाद्वारे मोठ्या प्रमाणावर टाळता येऊ शकतो। आजच्या कार्यक्रमामध्ये आपण कॅन्सर म्हणजे काय, HPV म्हणजे काय, तो कसा पसरतो, त्यापासून कोणते आजार होतात, गर्भाशयाचा मुखाचा कॅन्सर कसा होतो, कॅन्सर

0: गर्भाशयाचा मुखाचा कॅन्सर कसा होतो, कॅन्सर म्हणजे काय, आपल्या शरीरामध्ये कोट्यावधी पेशी आहेत, या पेशी सतत निर्माण होतात, त्यांचं काम करतात आणि त्यांचं आयुष्य पूर्ण झाल्यावर नष्ट होतात. ही संपूर्ण प्रक्रिया आपल्या शरीराच्या नियंत्रणाखाली असते. परंतु काही वेळा पेशींमध्ये काही बदल होतात, त्यामुळे त्या शरीराच्या नियंत्रणाच्या बाहेर जाऊन अनियंत्रितपणे वाढू लागतात. या वाढलेल्या पेशी गाठी निर्माण करतात, शरीरामध्ये सगळीकडे पसरतात आणि काही वेळा त्या मेंदू, हृदय तसेच फुफ्फुस आणि हाड यामध्ये पसरू शकतात. या अनियंत्रित वाढीला कॅन्सर असं म्हटलं जातं. कॅन्सर हा एकच रोग नसून अनेक प्रकारच्या आजारांचा समूह आहे. उदाहरणार्थ स्तनांचा कॅन्सर, फुफ्फुसांचा कॅन्सर, रक्ताचा कॅन्सर ज्याला आपण ल्युकेमिया म्हणतो, तोंडाचा कॅन्सर, लिव्हर कॅन्सर आणि आज आपण ज्याच्याबद्दल बोलणार आहोत तो म्हणजे गर्भाशयाचा मुखाचा कॅन्सर. काही कॅन्सर हे जीवनशैलीशी संबंधित असतात. उदाहरणार्थ लिव्हर कॅन्सर, जो अतिशय जास्त दारू पिण्यामुळे किंवा फॅटी पदार्थ खाल्ल्यामुळे होतो, काही अनुवंशिक कारणांनी होतात तर काही विषाणूंमुळे होतात. आणि गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर हा मुख्यत्वे करून ह्युमन पॅपिलोमा व्हायरस या विषाणूमुळे होतो. आता ह्युमन पॅपिलोमा व्हायरस म्हणजे काय, यालाच आपण HPV असंही म्हणतो. हा एक अतिशय साधा DNA विषाणू आहे आणि जगातील बहुतेक स्त्री पुरुषांना आयुष्यात कधीतरी एकदा तरी HPV संसर्ग होतो. या HPV अनेक प्रकार आहेत, साधारणपणे 200 जास्त. यापैकी अनेक प्रकार निरुपद्रवी आहेत, पण काही प्रकार मात्र कॅन्सर निर्माण करू शकतात. विशेषत HPV 16 आणि 18 हे गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरचे 70-80% जबाबदार असतात. HPV कसा पसरतो? HPV मुख्यत्वे करून जवळच्या शारीरिक आणि लैंगिक संपर्कातून पसरतो. संसर्ग झालेल्या व्यक्तीला कोणतीही लक्षणे नसू शकतात, म्हणून अनेकांना संसर्ग झालेला असतो याची जाणीवही नसते. आणि महत्वाचं म्हणजे HPV संसर्ग हा अत्यंत सामान्य आहे. संसर्ग झाल्याचा अर्थ असा नाही की या व्यक्तीला कॅन्सर होणारच आहे. बहुतेक वेळेला शरीराची प्रतिकार शक्ती हा विषाणू नष्ट करते, परंतु इतर अनेक कारणांमुळे, जसे की एखाद्या व्यक्तीचे अनेक स्त्रियांबरोबर किंवा अनेक पुरुषांबरोबर रिलेशनशिप, HIV पॉझिटिव्ह स्टेटस, लहान वयामध्ये लग्न होणं, अनेक वेळेला शारीरिक संबंध येणं, याशिवाय तंबाखू, अशा अनेक कारणांमुळे हा HPV व्हायरस त्याचं रुपांतर गर्भाशयाच्या मुखाच्या तोंडाचा कॅन्सर यामध्ये करू शकतो.
1: श्रोतेहो आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आताच आपण स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर ज्योती रोकडे यांनी HPV लस याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादर करते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत पर्यावरण अभ्यासक तृप्ती देशपांडे यांनी पर्यावरण रक्षणासाठी लहान मुलांची जबाबदारी याविषयी सांगितलेली माहिती.
1: नमस्कार श्रोतेहो, मी तृप्ती देशपांडे. परिसर या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत लहान मुलं पर्यावरणासाठी काय करू शकतात. लहान मुलं ही फक्त उद्याचे नागरिक नाहीत, तर आजपासून बदल घडवणारी पिढी आहेत. मुलांना रोजच्या आयुष्यात काही छोट्या सवयी लावल्या तर त्याचा मोठा परिणाम पर्यावरणावर होऊ शकतो. उदाहरणार्थ, शाळेत जाताना पाण्याची बाटली आणि डबा प्लॅस्टिकऐवजी स्टीलचा वापरणे, वर्गात दिवे पंखे गरज नसताना बंद करणे, कागदाचा अपव्यय टाळणे, झाडांना पाणी घालणे, अशा छोट्या छोट्या गोष्टी सहज करता येतात. बाळाला पहिले घास भरवत असताना तेव्हापासून जर आपण

0: या गोष्टी दाखवत राहिलो. ते छोटं झाड आहे ना, छोटं झाड आता मोठं होणार, मग त्याच्यावरती फूल येणार का नाही येणार, अशी झाडाची गोष्ट सांगायला सुरुवात केली तर आपोआपच त्या झाडाविषयीची एक आत्मीयता त्या छोट्या बाळामध्ये तयार होईल. असे छोटे मूल पुढे जाऊन शाळेत जायला लागेल तेव्हा पर्यावरण संरक्षणाची आवड त्या मुलाला लावणे हे महत्वाचे कर्तव्य घरी पालक आणि शाळेत शिक्षक असे दोघांनाही टीम वर्कने करावे लागेल. आज अनेक मुलांना गॅजेटची आवड लागलेली असते, पण मोबाईल आणि टीव्हीचा वेळ थोडा कमी करून परिसरात झाडे लावणे, पक्ष्यांसाठी रोज पाण्याची भांडी भरून ठेवणे, घरातील तसेच अंगणातील किंवा आपण म्हणू शकतो अपार्टमेंटमधील स्वच्छता मोहिमेत सहभागी होणे, यामुळे पर्यावरणाबद्दल आपुलकी निर्माण होते. यामुळे त्यांची समजही वाढते आणि आभासी जगापासून दूर राहण्याची सवय लागते, जी आता काळाची गरज आहे. स्क्रीन टाईम कमी करणे हे एक आव्हान सर्व पालकांपुढे आहे. त्या आव्हानाला उत्तर म्हणूनच घरातच एखादे छोटेसे रोपटे मूल स्वतः तयार करू शकले तर ते त्याच्यासाठी एक निरीक्षणाचा आनंद तयार करते. जसे की त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याला बिया पेरायला लावायच्या आणि त्या बियांपासून येणारे छोटे छोटे पहिली दोन पानं, मग पुढचे झाड असे रोज पाहायचे, त्याची वाढ नोंदवायची, तसेच त्याला पाणी घालायचे, त्याला उन्हात ठेवायचे. या सर्व गोष्टी त्या लहान मुलाला करायला उद्युक्त केले तर तो आनंद त्याच्यातील सृजनशक्ती वाढवायला मदत करेल. अशी मुलं त्याच्या आई वडिलांनाही बदल घडवायला प्रेरणा देऊ शकतात. प्लास्टिकची पिशवी नको, चॉकलेटचे रॅपर, प्लास्टिक कचरा वेगळा टाका, झाडं लावूया असं सांगणारं मूल घरात सकारात्मक वातावरण तयार करते. त्यामुळे पर्यावरण संवर्धनाची सुरुवात बालपणापासून झाली तर भविष्यात जबाबदार समाज निर्माण होईल. असा जबाबदार समाज तयार करण्याची जबाबदारी ही त्या लहान मुलांच्या आजूबाजूच्या सर्व लोकांची आहे. आज आपण लहान मुलं पर्यावरणासाठी काय आणि कसे करू शकतात हे पाहिले. पुढील भागात आपण लहान मुलांचे पालक काय करू शकतात ते पाहू, जेणेकरून ते लहान मूल एक जबाबदार व संवेदनशील पर्यावरणपूरक जीवनशैलीने वागणारा सक्षम नागरिक बनण्यास मदत होईल.
1: श्रोतेहो, परिसर या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण पर्यावरण अभ्यासक तृप्ती देशपांडे यांनी पर्यावरण रक्षणासाठी लहान मुलांची जबाबदारी याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे, ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

परिसर कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. 2:15 वाजत आहे. थोड्याच वेळात ऐकूया दोपहर समाचार, हिंदीतून बातम्या आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून.

दोन वाजून 30 मिनिटं झाली आहेत. आता नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात कर्नाटक संगीत. आज ऐकूया जयदेव मेनन यांचं गायन. त्यांना व्हायलिनची साथ श्रीनाथ अय्यर, मृदंगम गणेश मुरली. सुरुवातीला राग माया मालव गवळा आणि त्यानंतर राग तोडी, कलाकार जयदेव मेनन.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आज आपण कर्नाटक संगीत ऐकलं. जयदेव मेनन यांनी गायलेले राग माया मालव गवळा आणि राग तोडी आपण ऐकले. त्यांना व्हायोलिनची साथ श्रीनाथ अय्यर यांची होती, मृदंगम साथ केली गणेश मुरली यांनी. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

0: मंगळवार दिनांक 23 जून रोजी सायंकाळी ठीक 6:30 ऐकायला विसरू नका
1: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला कार्यक्रम
0: अमृत कलश।
1: या कार्यक्रमात आपण दुर्गम भागातील कामगिरी अंगणवाडीची या विषयावर
0: अंजली अनिल जक्कनवार
1: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत।
2: खुद आपण ज्येष्ठ नागरिक म्हटलं की आपण जुन्याच गोष्टी सांगत असतो, आम्ही असं केलं आम्ही तसं केलं, तसं न म्हणता मला वाटतं की परिवर्तन ही काळाची गरज आहे। आपण पण बदललं पाहिजे आणि आजकाल सांगणाऱ्यांपेक्षा ऐकणारे जास्त महत्वाचे आहेत, आपण ऐकून पण घेतलं पाहिजे। त्याचप्रमाणे जगायचं कसं सगळे सांगतात पण वागायचं कसं कोणी सांगत नाही, तर आपण ते आपलं आपण शिकलं पाहिजे वागायचं कसं असं मला वाटतं।
0: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
1: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील,
0: तेव्हा ऐकायला विसरू नका
1: आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
0: अमृत कलश।
3: 3 वाजता थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या।

आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। योग ही केवळ शारीरिक कसरत नाही तर मानवी चैतन्याची अभिव्यक्ती आहे असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन। देशभरात योग दिनानिमित्त विविध कार्यक्रम। नीट फेरपरीक्षा 2026 कडक बंदोबस्तात आणि सुव्यवस्थेत प्रारंभ। एप्रिल ते 14 जून या कालावधीत देशाची निर्यात 15% वाढ आणि राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होणार। 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस आज भारतासह जगभरात साजरा होत आहे। निरोगी वयोवृद्धीसाठी योग ही यंदाच्या योग दिनाची संकल्पना आहे। कोलकाता इथल्या रेड रोड इथं योग दिनाचा मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला। यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहभागी झाले। प्रधानमंत्र्यांनी योग शिक्षक बनून सोबतच्या हजारो नागरिकांना मार्गदर्शन केलं। योग ही केवळ शारीरिक कसरत नाही तर मानवी चैतन्याची अभिव्यक्ती आहे असं ते म्हणाले। योग हा आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग व्हायला हवा

0: योग सर्वांना जोडण्याचं काम करतो असं म्हणत प्रधानमंत्र्यांनी सर्वांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
1: भारत में हिमालय से लेकर हिंद महासागर तक पूर्वोत्तर और पूरब में बंगाल से लेकर पश्चिम में सौराष्ट्र तक पूरा देश योग की ऊर्जा से चैतन्य से भरा हुआ नजर आ रहा है. पूरा विश्व एक दूसरे से जुड़ा हुआ नजर आ रहा है और यही तो योग की ताकत है. योग सबको जोड़ता. मैं इस अवसर पर पूरे विश्व को, संपूर्ण मानव समुदाय को अंतर्राष्ट्रीय योग दिवस की बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं.
0: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मध्य प्रदेशात जबलपूर इथं गॅरिसन मैदानावर आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्या. योग ही शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक उन्नतीसाठीची साधना आहे असं उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी योग दिनानिमित्त दिलेल्या संदेशात म्हटलं आहे. नवी दिल्लीत संसद भवन परिसरात आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात लोकसभा सभापती ओम बिर्ला सहभागी झाले होते. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर नेहरू पार्क इथं आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले. यात भारतातल्या नॉर्वेच्या राजदूत मे एलिन्स्टिनर याही सहभागी झाल्या होत्या. मुंबई आणि उपनगरात योग दिनानिमित्त अनेक कार्यक्रम झाले, त्यात विविध केंद्रीय मंत्र्यांनीही हजेरी लावली. ऐकूया एक वृत्तांत.
2: मुंबई इथं लोकभवनात भारतीय तटरक्षक दलानं आयोजित केलेल्या योग दिनाच्या कार्यक्रमात राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी सहभाग घेतला. तटरक्षक दलाचे अधिकारी, त्यांचे कुटुंबीय तसंच लोकभवनातले अधिकारी यात सहभागी झाले. राज्यातल्या सर्व विद्यापीठांनी योग साधनेचा प्रचार प्रसार करावा तसंच उत्तम योग शिक्षक आणि प्रशिक्षक घडवावेत असं आवाहन राज्यपालांनी यावेळी केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जुहू चौपाटीवर झालेल्या योग दिन कार्यक्रमात सहभागी झाले होते. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी बोरिवली इथं आयोजित योग सत्रात सहभाग घेतला. वरळी डोममधल्या सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम इथल्या कार्यक्रमात केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल तसंच राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा सहभागी झाले होते. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी राष्ट्रीय क्रीडा प्राधिकरणानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात योगाभ्यास केला. केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता राज्यमंत्री रामदास आठवले यांनी प्रियदर्शनी पार्क इथल्या कार्यक्रमात योग साधना केली. याशिवाय आयआयटी बॉम्बे, एनटीपीसीच्या पश्चिम विभाग मुख्यालयानं देखील योग दिन उत्साहात साजरा केला.
0: राज्यात ठिकठिकाणी आज योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्तानं आयोजित अनेक नाविन्यपूर्ण कार्यक्रमात मान्यवरांसह सर्व वयोगटातल्या नागरिकांनी सहभाग घेतला. सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवाजी क्रीडांगण आणि मालू हायस्कूलच्या मैदानावर योग प्रात्यक्षिकं सादर करण्यात आली. लातूर शहरात आंबेडकर पार्क इथं विशेष योगाभ्यास कार्यक्रम झाला. नंदुरबार जिल्ह्यातही अनेक ठिकाणी योगाभ्यास कार्यक्रम झाला. नागपूरमध्ये यशवंत स्टेडियमवर सामूहिक योगाभ्यास कार्यक्रम झाला. सोलापूर शहरात आगळ्या वेगळ्या पद्धतीनं योग दिन साजरा झाला. या कार्यक्रमात नृत्य निरंजन संस्थेनं योग आधारित नृत्य सादर करत योग हा नृत्य आविष्कारातूनही करता येतो असा संदेश दिला. यवतमाळमध्ये योग दिनानिमित्त शंकर डहाके या योगपटूंनी विहिरीतल्या पाण्यात योगासनं केली. 10 वर्षांपासून ते नदीत किंवा विहिरीत योगासनं करतात आणि मुलांनाही प्रशिक्षण देतात. रत्नागिरीत योग दिन उत्साहात साजरा झाला. जालना इथं जिल्हा क्रीडा संकुलात आज योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण बंदर जेटी इथं योग दिनानिमित्त योग कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेशासाठी नीट फेरपरीक्षा 2026 आज देशातल्या 551 शहरांमध्ये आणि परदेशातल्या 14 केंद्रांवर सुरू आहे. परीक्षा गैरप्रकारमुक्त वातावरणात व्हावी यासाठी राष्ट्रीय परीक्षा यंत्रणा एनटीएनं प्रशासनाबरोबर समन्वयानं व्यापक उपाययोजना केल्या आहेत. अनेक ठिकाणी राज्य शासनातर्फे परीक्षार्थींना केंद्रावर जाण्यासाठी विनामूल्य वाहतूक सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांच्या मदत आणि मार्गदर्शनासाठी तसंच सुरक्षिततेच्या दृष्टीनं आवश्यक कर्मचारी वर्ग तैनात करण्यात आला आहे. पिण्याचं पाणी, प्रथमोपचार इत्यादी सुविधाही देशभरात देण्यात आल्या आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सर्व नीट परीक्षार्थींना शुभेच्छा दिल्या आहेत.

मुंबईत बेस्ट उपक्रमातल्या कर्मचारी संघटनांनी पुकारलेल्या संपाचा आज तिसरा दिवस आहे. राज्य सरकारनं आवश्यक सेवा कायदा लागू करूनही तसंच संप करू नये असा औद्योगिक न्यायाधिकरणाचा आदेश असूनही कर्मचारी संघटनांनी संपाचं हत्यार उगारलं आहे. कायम आणि तात्पुरत्या तत्वावरचे कर्मचारी संपात सहभागी झाले असून दररोज धावणाऱ्या 2,766 बसगाड्यांच्या जागी संपाच्या पहिल्या दिवशी फक्त 48 गाड्या धावल्या. काही ठिकाणी बसगाड्यांवर दगडफेकीचे प्रकार झाले. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची संपकरी संघटनांच्या प्रतिनिधींबरोबर गेल्या शुक्रवारी चर्चा झाली, मात्र त्यात काहीही तोडगा निघाला नाही. शनिवारी अवघ्या 4 बसगाड्या रस्त्यावर होत्या. बेस्टचा अर्थसंकल्प महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करावा, 7वा वेतन आयोग लागू करावा, कंत्राटी कामगार पद्धत रद्द करावी इत्यादी

0: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोते हो, संध्याकाळचे 5 वाजता आहेत. आमची दुसरी सभा आता सुरू करीत आहोत. सभेच्या सुरुवातीला काही ठळक घडामोडी आणि त्यानंतर म्हणजे 5:02 कर्नाटक संगीताचा कार्यक्रम. पण आता आधी ठळक घडामोडी.
1: नमस्कार, मी राजेश शिरभाते. ऐकूयात काही ठळक घडामोडी. 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस आज भारतासह जगभरात साजरा होत आहे. निरोगी वयोवृद्धीसाठी योग ही यंदाच्या योग दिनाची संकल्पना आहे. कोलकाता इथल्या रेड रोड इथं योग दिनाचा मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहभागी झाले. प्रधानमंत्र्यांनी योग शिक्षक बनून सोबतच्या हजारो नागरिकांना मार्गदर्शन केलं. मुंबई आणि उपनगरात योग दिनानिमित्त अनेक कार्यक्रम झाले, त्यात विविध केंद्रीय मंत्र्यांनीही हजेरी लावली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जुहू चौपाटीवर झालेल्या योग दिन कार्यक्रमात सहभागी झाले होते. वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेशासाठी नीट फेरपरीक्षा 2026 आज देशातल्या 551 शहरांमध्ये आणि परदेशातल्या 14 केंद्रांवर सुरू आहे. परीक्षा गैरप्रकारमुक्त वातावरणात व्हावी यासाठी राष्ट्रीय परीक्षा यंत्रणा NTN प्रशासनाबरोबर समन्वयानं व्यापक उपाययोजना केल्या आहेत. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून मुंबईत सुरू होत आहे. विरोधी पक्षांनी विविध मुद्द्यांवरती सरकारला अधिवेशनात घेरायचं ठरवलं असून आजच्या चहापानावर बहिष्कार टाकला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. रत्नागिरी जिल्ह्यात दमदार प्रवेश केल्यानंतर लगेचच पाठ फिरवलेल्या मान्सूनच्या पावसानं आज अनेक दिवसांनी हजेरी लावली. सकाळी कडक ऊन होतं, मात्र 11 वाजल्यानंतर ढगाळ वातावरण तयार झालं आणि काही भागांमध्ये पावसाच्या सरी कोसळल्या. यामुळे शेतकऱ्यांसह सर्वांनाच थोडा दिलासा मिळाला आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
0: प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. श्रोते हो, आपण ऐकता आहात. संध्याकाळचे 5:02 झालेली आहेत. आता शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. आज सुरेश कुमार यांचं मेंडोलिन वादन आपल्याला ऐकवत आहोत. त्यांनी मेंडोलिनवर वाजवलेले राग सावेरी, कल्याणी आणि श्रीरंजनी. त्यांना मृदंगमची साथ अनिरुद्ध श्रीनिवासन यांनी आणि व्हायोलिनची साथ सारडा मुरली यांनी केलेली आहे. ऐकूया सुरेश कुमार यांच्या कर्नाटक शैलीतल्या मेंडोलिन वादनात राग सुरुवातीला सावेरी.

0: योगसाधना कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. स्वागत लॉन इथं पतंजली योग समितीच्या कार्यक्रमाचं उद्घाटन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या हस्ते झालं. तसंच क्रीडा संकुल इथं जिल्हा प्रशासनानं विशेष योगाभ्यास वर्ग आयोजित केला होता. यात गृहरक्षक दलाचे जवान, खेळाडू, अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त गोंदिया शहरातील इंदिरा गांधी स्टेडियम या ठिकाणी भव्य योग शिबिराचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमात विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक, शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येनं सहभागी झाले. यावेळी करो योग रहो निरोगचा संदेश देत निरोगी जीवनशैलीचा मंत्र देण्यात आला. यवतमाळमध्ये योग दिनानिमित्त शंकर डहाके या योगपटूनं विहिरीतल्या पाण्यात योगासनं केली. 10 वर्षांपासून ते नदीत किंवा विहिरीत योगासनं करतात आणि मुलांनाही प्रशिक्षण देतात. आजचं जीवन हे धावपळी झाल्यामुळे मानव सतत मानसिक आणि शारीरिक तणावात असतो. त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होत आहे. यावर मात करण्यासाठी नियमितपणे योगा करणं आवश्यक आहे असं प्रतिपादन चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी केलं. जिल्हा क्रीडा संकुल इथं आंतरराष्ट्रीय योग दिनाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. विभागीय क्रीडा संकुल मोर्ची रोड इथं आयोजित मुख्य जिल्हास्तरीय कार्यक्रमात सुमारे 2000 अमरावतीकरांनी एकत्रित योगाभ्यास करून आरोग्याचा संदेश दिला. वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेशासाठी नीट फेरपरीक्षा 2026 आज देशातल्या 551 शहरांमध्ये आणि परदेशातल्या 14 केंद्रांवर सुरळीत पार पडली. परीक्षा गैरप्रकारमुक्त वातावरणात व्हावी यासाठी राष्ट्रीय परीक्षा यंत्रणा एनटीएनं प्रशासनाबरोबर समन्वयानं व्यापक उपाययोजना केल्या होत्या. अनेक ठिकाणी राज्य शासनातर्फे परीक्षार्थींना केंद्रावर जाण्यासाठी विनामूल्य वाहतूक सेवा उपलब्ध करून देण्यात आली. परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांच्या मदत आणि मार्गदर्शनासाठी तसंच सुरक्षिततेच्या दृष्टीनं आवश्यक कर्मचारी वर्ग तैनात करण्यात आला. पिण्याचं पाणी, प्रथमोपचार इत्यादी सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 10 जिल्ह्यातील 7 नगरपरिषदा आणि 7 नगरपंचायतींमधील 39 रिक्त जागांसाठी काल 20 जून रोजी मतदान घेण्यात आलं. त्याची मतमोजणी आज सुरू आहे. गडचिरोली जिल्ह्यातील नगरपरिषदेच्या 1 आणि नगरपंचायतींच्या 2 जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेस पक्षानं प्रत्येकी एका जागेवर विजय मिळवला. गडचिरोली नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक 9 अ मधून भाजपचे अंकुश नैताम विजयी झाले. अहेरी नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक 9 साठी झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या संजना हनुमंतू मडावी 10 मतांनी विजयी झाल्या. तर कुरखेडा नगरपंचायतीच्या अनुसूचित जमातीच्या महिलेसाठी राखीव असलेल्या प्रभाग क्रमांक 16 पोटनिवडणुकीत शिवसेना उबाठा समर्थित काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा उईके निवडून आल्या. त्याचप्रमाणे अकोला जिल्ह्यातील पातूर नगरपरिषदेच्या बहुचर्चित निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. नगराध्यक्षपदावर काँग्रेसनं विजय मिळवला आणि काँग्रेसचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार हिदायत खान यांनी विजय संपादन करत पातूरच्या राजकारणात काँग्रेसचं वर्चस्व सिद्ध केलं. तब्बल 10 वर्षांनंतर झालेल्या या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं होतं. नगराध्यक्षपदासाठी 5 उमेदवार तर 20 नगरसेवक पदांसाठी 69 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून मुंबईत सुरू होत आहे. आज अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनी दोन्ही सभागृहांचे गटनेते तसंच ज्येष्ठ सदस्यांना सह्याद्री अतिथीगृहात चहापान तसंच चर्चेसाठी निमंत्रित केलं आहे. राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीनं पावसाळी अधिवेशनादरम्यान संघटनेचे सरकार्यवाह तथा आमदार सुधाकर अडबाले आणि माजी आमदार व्ही यू डायगव्हाणे यांच्या नेतृत्वात गुरुवार दिनांक 25 जून रोजी दुपारी 3 ते 5 वाजेपर्यंत विभागीय शिक्षण उपसंचालक नागपूर आणि अमरावती कार्यालयासमोर तसंच विदर्भातील सर्व माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर धरणं आणि निदर्शनं आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती अडबाले यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या बंडखोर खासदारांपैकी 2 खासदार पक्षाच्या संपर्कात असल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. या खासदारांना त्यांच्या मतदारसंघातल्या जनतेच्या रोषाची भीती वाटत आहे. जर खासदारांना त्यांची चूक मान्य असेल तर त्यांच्याशी चर्चा होऊ शकते असंही राऊत म्हणाले. संजय दीना पाटील, संजय देशमुख, संजय जाधव, भाऊसाहेब वाघचौरे, नागेश पाटील आष्टीकर आणि ओमप्रकाश राजे निंबाळकर हे खासदार 17 जून रोजी दिल्लीत झालेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या बैठकीला गैरहजर राहिल्यानं पक्षांतर्गत मंडळीच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. आषाढी वारीनिमित्त लाखो वारकरी आणि भाविकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागानं व्यापक तयारी केली आहे. वारी मार्गावर दर 5 किलोमीटर अंतरावर प्रथमोपचार केंद्र, आवश्यक औषध औषध साठा आणि रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य सेवा आयुक्त संजय काटकर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. बैठकीत पुणे, सातारा, सोलापूर

आणि पंढरपूर परिसरात वारकऱ्यांसाठी उभारण्यात येणाऱ्या वैद्यकीय सुविधांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. दरम्यान पंढरपूर इथल्या आषाढी एकादशी यात्रेत सहभागी होण्यासाठी बुलडाणा जिल्ह्यातील संतनगरी शेगाव इथल्या श्री संत गजानन महाराज संस्थांची पालखी आज सकाळी 7 वाजता पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ झाली. यंदा पालखीचं 57वं वर्ष आहे. आगामी काही तासात नागपूर, अमरावती, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली इथं वादळी पर्जन्यमानाची शक्यता प्रादेशिक हवामान खात्यानं वर्तवली आहे. दरम्यान आज सकाळी मुंबईत पावसानं दखल दिली असून उद्यापासून मान्सून सक्रिय होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. योग ही मानवी चैतन्याची अभिव्यक्ती असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात प्रतिपादन. विदर्भासह राज्यभरात योग दिन उत्साहात साजरा. नगर परिषदांच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू. अकोला जिल्ह्यातील पातूर नगराध्यक्षपदी काँग्रेस उमेदवार हिदायत खान विजयी. आणि राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होणार. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचे हे नागपूर केंद्र आहे. सादर करीत आहोत कार्यक्रम मराठी चित्रपट संगीत. आजच्या या कार्यक्रमात केला इशारा जाता जाता या चित्रपटातलं सुलोचना चव्हाण यांनी गायलेलं गीत आपण ऐकणार आहोत. गीतरचना हे जगदीश खेबुळकर यांची आणि संगीत हे राम कदम यांचं.

श्रुती हो केला इशारा जाता जाता या चित्रपटातलं सुलोचना चव्हाण यांच्या स्वरातलं गीत आताच आपण ऐकलं आणि या गीताबरोबरच आजचा मराठी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आम्ही इथेच संपवित आहोत. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: नमस्ते बालमित्रांनो, आजच्या गम्मत जम्मत या कार्यक्रमात मी मदालसाताई तुमचं स्वागत करते. मित्रांनो, आजचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती आहे. बालमित्रांनो, आज आहे 21 जून आणि तुम्हाला माहितीये की 21 जून हा दिवस असतो आंतरराष्ट्रीय योग दिन. आणि याच योग दिनाचं औचित्य साधून आपण आज शालेय जीवनातील योग याविषयी तुमच्यासारख्या शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी योग कसा आणि किती महत्वाचा आहे यावर चर्चा करणार आहोत. आणि आज याविषयी तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत डॉक्टर आदित्य जोशी. डॉक्टर आदित्य जोशी हे आयुर्वेद तज्ज्ञ आहेत आणि त्याचबरोबर गेल्या 15 वर्षापासून योग तज्ज्ञ म्हणूनही कार्यरत आहेत. तर मग चला योगाविषयी आज त्यांच्याशी आपण संवाद साधूया.
1: धन्यवाद
0: सर. आत्ताच मी म्हटलं तसं की शालेय विद्यार्थ्यांसाठी योग हा आपला आजचा विषय आहे. तर योग म्हणजे नेमकं काय हे आधी आमच्या मित्रमैत्रिणींना सांगा.
1: योग हा प्रामुख्याने शरीर, मन आणि श्वास यांचा असणारा सुंदर समन्वय साधणारा असा एक प्राचीन जीवन पद्धती आहे. लहान मुलांसाठी योग हा केवळ एक व्यायाम हा प्रकार नाहीये, तर तो त्यांच्या असणाऱ्या शारीरिक आणि मानसिक आणि तसेच भावनिक विकासाला चालना देणारा अतिशय एक सुंदर असा उपक्रम, आनंदीदायी अशा पद्धतीचा आहे.
0: आता आपण म्हणतोय की मुलांनी योग केला पाहिजे किंवा योगासनं केली पाहिजेत, तर का केली पाहिजेत तेही आमच्या मित्रांना सांगा.
1: लहान
0: की योग करण्यामुळे काय फायदे त्यांना होणार आहेत.
1: पहा, अतिशय

0: सुंदर असा हा प्रश्न आहे. लहान मुलांसाठी योगाचे असणारे जे काही फायदे आहेत त्यामध्ये प्रामुख्याने लहान मुलांना शरीराची असणारी लवचिकता आणि त्यांच्या असणाऱ्या सांध्यांची ताकद वाढणे, लहान मुलांमध्ये एकाग्रता, स्मरणशक्ती सुधारणे, आत्मविश्वास वाढणे, त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा तणाव, भीती ही नाहीशी होणे, तसेच अनाठायी किंवा विनाकारण जी मुलांना चिडचिड होते ती देखील पूर्णपणे बंद होण्यासाठी आपल्याला योग हा प्रामुख्याने मदत करतो. आणि शरीराचे असणारे संतुलन, मनाचा असणारा समन्वय आणि मुख्यतः अभ्यासामध्ये त्यांचं असणारं लक्ष हे केंद्रित करण्यासाठी आपल्याला योगाची मदत या ठिकाणी आपल्याला होते.
1: सर, आपण म्हणतो की मुलांनी योग करायला हवा आणि त्यासाठी वेळ द्यायला हवा त्यांच्या शालेय जीवनामध्ये, त्याचं आकर्षण त्यांना वाटलं पाहिजे. त्यासाठी काय करायला हवं शासन स्तरावर, शालेय स्तरावर आणि कौटुंबिक स्तरावर सुद्धा?
0: अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. मुलांना योगाबद्दल जर आपल्याला आकर्षण निर्माण करायचे असेल तर योग हा प्रामुख्याने एक शिस्तीचा विषय न ठेवता तो आनंद, खेळ आणि अनुभवाचा असा विषय बनवणे अत्यावश्यक आहे. खेळाच्या स्वरूपामध्ये योग जर आपण मुलांना शिकवला, जसं की काही योगासने ही प्रामुख्याने प्राण्याच्या असणाऱ्या नावावरून किंवा वृक्षाच्या असणाऱ्या नावावरून किंवा निसर्गाच्या असणाऱ्या नावावरून आहेत, जसं वृक्षासन असो, तितली आसन असो, भुजंगासन असो, मार्जरी आसन असो, यासारखी आसने ही मुलांना आपण त्या स्वरूपात आकर्षणरित्या शिकवू शकतो. विशिष्ट ज्या काही आपल्या असणाऱ्या गोष्टी आहेत आणि योग यांचा एक प्रामुख्याने संबंध हा आपल्याला येतो. रामायण असो, महाभारत असो किंवा प्रेरणादायी विविध प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत त्या सांगत असताना त्या संबंधित असणे ही मुलांना शिकवावीत. कथा ऐकता ऐकता योग केल्याने मुलांची रुचीही अधिक प्रमाणात त्यामध्ये वाढते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, स्पर्धेपेक्षा सहभागाला मुलांच्या प्रोत्साहन देणं अत्यंत गरजेचं आहे की सर्वोत्कृष्ट योगी यापेक्षा सर्वात आनंद योगी ही जी संकल्पना आहे ती जर आपण राबवली तर विद्यार्थ्यांमध्ये अधिक प्रमाणामध्ये त्याबद्दल आकर्षण हे निर्माण होतं योगाबद्दल. योगासोबत आपण विविध प्रकारच्या संगीताचा देखील वापर करू शकतो की यामध्ये लहान मुलांसाठी हलके प्रेरणादायी संगीत वापरावं. तालबद्ध हालचालींमुळे मुलांचा असणारा सहभाग हा अधिक प्रमाणात वाढतो. आणि त्याच्या पुढचे अजून काही गोष्टी ज्या आहेत, पालकांचा असणारा सहभाग हा देखील महत्त्वाचा आहे की आई वडील मुलांसोबत योग करतील तर मुलांमध्ये उत्साह हा दुप्पट वाढतो, किंवा फॅमिली योग डे असा देखील आपल्याला आयोजित करता येईल. आणि योगाचे फायदे हे अनुभवातून आपल्याला त्यांना दाखवता येतील. एकाग्रता वाढलेली, अभ्यासामध्ये होणारी सुधारणा, चांगली झोप ही त्यांना मुलांना आपण उदाहरणं देणं आवश्यक आहेत. आणि त्याचसोबत योग दिन, योग महोत्सव अशा जर शालेय स्तरावर जर विविध गोष्टी आपण जर त्या आयोजित केल्या तर त्यामध्ये देखील विद्यार्थ्यांना त्याबद्दलचं आकर्षण वाढू शकतं. योग चित्रकला म्हणा, घोषवाक्य म्हणा, प्रश्नमंजुषा म्हणा, अशा विविध स्पर्धेंमधून देखील विद्यार्थ्यांना त्याबद्दल अजून आपल्याला आकर्षण वाढवता येतं. योगांवरील लघु व्हिडिओ, ॲनिमेशन, खेळांचा वापर, है ना, अशा पद्धतीने आकर्षित करण्यासाठी योग हा मुलांना खूप पद्धतीने मदत करू शकतो.
1: तुम्ही म्हणालात की मुलांनी योग करायला हवा आपण म्हणतो, तर कितव्या वर्षापासून योगासनं करायला मुलांनी सुरुवात करायला हरकत नाही?
0: जनरली मुलांसाठी जे काही माझ्या मनामध्ये आणि आपल्या अभ्यासाअंतर्गत ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये तिसऱ्या वर्षापासून ते पाचव्या वर्षापर्यंत जे काही वयोगट आहे त्यामध्ये मुलांना खेळाच्या असणाऱ्या स्वरूपामध्ये आपल्याला योग शिकवावा लागेल. प्राण्यांच्या असणाऱ्या नावांचे असणं, मांजर असो, ससा असो, फुलपाखरू असतो, वृक्ष असो, या पद्धतीने ती शिकवावी लागतील. नित्यनियम त्यांना 10 ते 15 मिनिटे 3 ते 5 वर्ष वयोगटातील मुलांसाठी योगा आपण घेऊ शकतो. त्याचपुढे 6 ते 10 वर्ष हा जो वयोगट आहे यामध्ये मुलांना आपण सोपी आसने, सूर्यनमस्कार, श्वसनाचे असणारे हलके व्यायाम, योगासोबत गोष्टी, गाणी आणि खेळांचा देखील आपण समावेश करू शकतो. साधारण त्याचाही कालावधी 15 ते 30 मिनिटे आपण घेऊ शकतो. आणि 11 ते 16 वर्ष हा जो वयोगट आहे यामध्ये नियमित योगाभ्यास, सूर्यनमस्कार, प्राणायाम, ध्यान याची सुरुवात करायला हवी. शरीराच्या वाढीसाठी आणि एकाग्रतेसाठी उपयुक्त असणाऱ्या आसनांची विविध प्रकारची जोड आपण त्याला लावायला सुरुवात करू शकतो.
1: तुम्ही सांगताय सर त्या पद्धतीने जर 1 ते 4, 5 ते 7, 8 ते 10 असे आपण 3 वयोगट जर काढले मुलांचे शाळेमध्ये शिकणाऱ्या, तर त्यांनी किती वेळ दररोज योगासनं करायला हरकत नाही?
0: 1 ते 4 हा जो वयोगट आहे त्या मुलांनी 10 ते 15 मिनिटे नित्यनियमाने रोज सकाळी उपाशीपोटी जर ही काही योगासने आणि याची प्रत्यक्ष

0: पदचिदका केली तर त्यांच्यासाठी ते लाभदायक असतील. इयत्ता 5वी ते 7वी या वयोगटांनी देखील 15 ते 20 मिनिटे कदाचित 5 ते 10 मिनिट एक्स्ट्रा देखील 5वी ते 7वीचे असणारे विद्यार्थी हे करू शकतात. आणि इयत्ता 8वी ते 10वी यामध्ये जे काही विद्यार्थी आहेत त्यांनी 20 ते 30 मिनिटे सुरुवातीला कमी वेळ करून हळूहळू त्यांचा असणारा वेळ हा वाढवून योगासने करू शकतात.
1: याची सुरुवात त्यांनी कुठल्या आसनांपासून करायला हवी, बेसिकली कुठली आसनं ते पहिल्यांदा करू शकतात?
0: पहा, तर याबद्दल आपण बोलत असताना प्रामुख्याने काही गोष्टींचा आपण विचार करायला हवा. एक की विद्यार्थ्यांनी उपाशीपोटी आसने करावं हे योग्य आहे, ज्यामुळे आणि थोडासा हलक्या प्रमाणात आहार देखील केला तरी ते चांगलं आहे. विशेषतः मुलांना योग प्रशिक्षकांच्या असणाऱ्या मार्गदर्शनाखालीच प्रारंभी काही आसने सुरुवात करावी, ज्यामध्ये ताडासन असेल, वृक्षासन असेल, वज्रासन असेल, भुजंगासन असेल, शलभासन असेल, जी की अत्यंत सोपी आहेत, किंवा तितली आसन आहे. ही जी छोटी छोटी अशी आसनं आहेत की जी मुलांमध्ये खूप आकर्षण निर्माण करतील आणि हळूहळू मुलांमध्ये आवड निर्माण होईल. आणि त्यानंतर मग आपण थोडेसे पुढे पवनमुक्तासन असो, सेतुबंधासन असो आणि सूर्यनमस्कार असो, या योगासनांच्या ज्या काही क्रिया आहेत त्या मुलांकडनं रोज करून घ्यायला, ज्यामुळे मुलांना त्यांच्या असणाऱ्या शरीराची योग्य वाढ होऊन स्नायूंची असणारी ताकद देखील वाढते आणि त्यांच्या असणाऱ्या शरीराचं योग्य असं संतुलन राखण्याकरता ती मदत होते.
1: योगासनं म्हटलं की ओघानेच प्राणायामही आलाच, तर मुलांसाठी कोणते प्राणायाम जास्त उपयुक्त आहेत आणि त्यांनी सुरुवातीला किंवा सुरुवात कुठल्या प्राणायामापासून केली पाहिजे?
0: योगी ग्रंथामध्ये प्राणायामाचा जो काही उल्लेख महर्षी पतंजली यांनी केलेला आहे तो असा आहे की तस्मिन सती श्वास प्रश्वास सयोर गती विच्छेद प्राणायाम. मग हा प्राणायाम जो आहे हा लहान मुलांसाठी कोणत्या पद्धतीने आणि कसा करावा? प्रामुख्याने लहान मुलांमध्ये सुरुवात ही नेहमी दीर्घश्वसन, ज्याला आपण डीप ब्रिदिंग म्हणतो, या पद्धतीने करणं आवश्यक आहे.
1: म्हणजे शांतपणे श्वास घेणं
0: आणि शांतपणे श्वास सोडणे. त्याच्यानंतर जेव्हा मुलांना ह्या गोष्टीची या प्राणायामाची सवय होते त्यानंतर आपण त्यांना अनुलोम विलोम प्राणायाम देखील शिकवू शकतो, ज्यामध्ये नाकपुड्यांद्वारे आपण आलटून पालटून श्वास घेत असतो. तोही प्राणायाम मुलांसाठी अतिशय महत्वाचा आहे. भ्रामरी प्राणायाम म्हणजे जो की मधमाशाच्या असणाऱ्या गुंजनासारखा आवाज ज्यामध्ये काढला जातो तो देखील प्राणायाम करणं गरजेचं आहे. उद्गीत नावाचा जो प्राणायाम आहे त्यामध्ये ओम या शब्दात असणारा दीर्घ उच्चारण हे देखील अतिशय उत्कृष्ट असा प्राणायाम आहे. मग विशेषतः हे जे सर्व प्राणायाम आहेत यामध्ये एकच महत्वाची गोष्ट आहे की योगतज्ञ, योग प्रशिक्षक याच्या असणाऱ्या उपस्थितीमध्येच हे सर्व प्राणायाम आपल्या असणाऱ्या लहान विद्यार्थ्यांनी शिकायला हवे, की जेणेकरून आपण प्राणायाम करत असताना कोणत्या प्रकारे श्वास घेत आहोत, कोणत्या प्रकारे श्वास सोडत आहोत याचा असणारा अभ्यास त्या मुलांना प्रथमतः होणं आवश्यक आहे. म्हणून योग प्रशिक्षकाच्या असणाऱ्या माध्यमामधूनच आपल्या असणाऱ्या मुलांना तो प्राणायाम हा शिकवणं आवश्यक आहे, जो की अतिशय महत्वाचा देखील आहे.
1: आता तुम्ही सांगितलं की कुठले प्राणायाम मुलांनी सुरुवातीला करायला हवे जेव्हा शिकायला सुरुवात करतात तेव्हा, पण एकदा शिकल्यानंतर कुठले प्राणायाम मुलांनी करू नयेत असे काही प्राणायाम आहेत का?
0: अशा प्रकारचे कोणतेही प्राणायाम मुलांनी करू नयेत अशा प्रकारे आपल्याला म्हणता येत नाही. फक्त काही प्राणायाम याला अतिशय महत्वाचा असं गुरुच्या किंवा योग प्रशिक्षकाच्या असणाऱ्या मार्गदर्शनाखालीच तो करावा लागतो, ज्याच्यामध्ये जसे की कपालभाती असते ती करत असताना जास्त वेगाने विद्यार्थ्यांना करता येणार नाही, किंवा भस्त्रिका आहे त्याच्यामध्ये देखील जोरदार विद्यार्थ्यांना श्वसन करता येणार नाही, सूर्यभेदन हा जो प्राणायाम आहे तो वारंवार आपल्याला करता येत नाही, किंवा कुंभक करत असताना तो जास्त दीर्घकाळ रोखून धरणे याचे जे काही प्रॅक्टिस आहे ते त्यांना आपल्याला विद्यार्थ्यांना ही योग प्रशिक्षकाच्या असणाऱ्या
1: उपस्थितीमध्येच
0: ते करणं आवश्यक आहे. त्याच्यामुळेच काय होतं की पुढे भविष्यामध्ये त्याच विद्यार्थ्यांना प्रगत योगाचं जे काही श्वसन तंत्र आहे ते अभ्यास करण्यासाठी त्यांना फायदेशीर राहील.
1: यासाठी खूप प्रॅक्टिसची गरज असते आणि त्यामुळेच हे करताना गुरु समोर असावा, प्रशिक्षक समोर असावा याची काळजी विद्यार्थ्यांनी, पालकांनी आणि शालेय शिक्षकांनी घेणं खूप गरजेचं आहे. सर, मुलांनी योग करावा पण योग करतानाही काही विशेष काळजी घ्यावी लागते, ती कोणती असते?
0: एक तर मी मघाई जसं आपल्याला सांगितलं की योग हा रिकाम्या पोटी करणं गरजेचं आहे, किंवा थोडासा हलका आहार घेतल्यानंतर देखील आपण योग हा करू शकतो. प्रामुख्याने योग करत असताना स्वच्छ आणि हवेशीर अशी जागा निवडायला हवी, योगा मॅटचा वापर करायलाच हवा. जबरदस्तीने कोणत्याही प्रकारचे आसनं विद्यार्थ्यांनी करू नयेत. दुखापत असेल किंवा काही आजार झालेला असेल तर आपल्या असणाऱ्या प्रशिक्षकांना त्याबाबतीत विद्यार्थ्यांनी सांगायला हवं आणि योगासाठी प्रामुख्याने आरामदायक असे कपडे घालावे.

0: आणि दरवेळी आपण योग करत असताना आपल्या असणाऱ्या प्रशिक्षकाच्याच उपस्थितीमध्ये तो करणं अतिशय महत्त्वाचं आहे.
1: सर, आजकाल आपण बघतो की स्क्रीन टाईम मुलांचा खूप वाढलेला आहे आणि मोबाईलमध्ये सारखं त्यांचं लक्ष असतं किंवा त्यांना आवडतंही ते सोशल मीडिया हाताळायला जास्त आवडतं. तर याचा योगाशी काय संबंध आहे आणि हे व्यसन जर कमी करायचं असेल मुलांनी तर काय करायला पाहिजे?
0: अतिशय नेहमी सर्वच असणाऱ्या पालकांकडनं विचारला जाणारा हा एक महत्त्वाचा असा प्रश्न आहे की मोबाईल आणि योग याचा जो काही एक कोऑर्डिनेशन म्हणता येईल किंवा संबंध जो आहे तो प्रामुख्याने कसा होतो की आजच्या काळांमध्ये जे सर्व एक मी डॉक्टर म्हणून देखील या गोष्ट सांगतो की मुलांमध्ये मोबाईलचं जे व्यसन आहे ते वाढत आहे, त्याच्यामुळं स्क्रीन टाईम हा अधिक मुलांचा वाढत आहे, त्याच्यामुळं डोळ्यांवर ताण येणे, झोप कमी होणे, चिडचिड वाढणे, अभ्यासात लक्ष न लागणे अशा गोष्टी आपल्याला विद्यार्थ्यांसोबत घडताना आढळून येतात. आणि मग याच ठिकाणी योग आणि प्राणायाम तसेच ध्यान हे जर आपण आपल्या असणाऱ्या विद्यार्थ्यांनी योग्य प्रकारे केलं तर मन शांत होतं, स्क्रीनवरील त्यांचं असणारं अवलंबित्व जे आहे ते कमी होण्यास त्यामुळे मदत होते.
1: सर, परीक्षा काळ हा विद्यार्थ्यांसाठी तसाही तणावाचा काळ असतो खूप आणि त्यावेळी असं वाटतं की थोडासाही वेळ वाया जायला नको.
0: बरोबर.
1: म्हणजे जी 10-15 मिनिटं जे काही मुलं योग करत असतील, योगासनं करत असतील घरी, ती पण वेळ वाया जायला नको असं विद्यार्थ्यांना वाटतं आणि ते साहजिक आहे. पण अशा वेळी पण परीक्षा काळामध्ये पण योग तुम्हाला कसं मदत करतो?
0: नक्कीच, योग हा प्रामुख्याने परीक्षा काळामध्ये अतिशय महत्त्वाचा असा आपल्याला मदत करतो की ज्यामध्ये आजचं असणारं हे जे स्पर्धेचं युग आहे त्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने विद्यार्थ्यांमध्ये मुळात परीक्षेच्या वेळेस असणारी जी एक अनावश्यक भीती निर्माण होते ती भीती कमी होते, विद्यार्थ्याचा असणारा आत्मविश्वास हा अधिक वृद्धिंगत होतो, विद्यार्थ्याची असणारी एकाग्रता ही अधिक प्रमाणात होते, झोप चांगली लागते, मानसिक ताण कमी होतो आणि जसं मी मागेही म्हटलं की अनुलोम विलोम किंवा भ्रामरी प्राणायाम हा परीक्षेपूर्वी जर 5-7 मिनिटे अगोदर जर केला किंवा 5-7 मिनिटे केला तर त्यांचं असणारं मन शांत राहून त्यांना त्यांच्या असणाऱ्या पेपरबद्दल किंवा एक्झामबद्दल किंवा परीक्षा काळात त्यांना अतिशय लाभ मिळतो.
1: सर, जे विद्यार्थी खेळामध्ये करिअर करू इच्छितात त्यांच्यासाठी योगाचं किती महत्त्व आहे आणि योग त्यांच्यासाठी किती उपयुक्त ठरू शकतो?
0: बरेच असे आपले विद्यार्थी असतात की जे खेळाडू आहेत किंवा विविध स्तरावर देखील ते खेळाडू म्हणून कार्य करतात, तर खेळाडू असणाऱ्या या मुलांसाठी योगाचं जे महत्त्व आहे तो प्रामुख्याने योग हा एक प्रथमता हे लक्षात घेणं गरजेचं आहे की व्यायाम नाहीये, तो एक आपल्याला शारीरिक क्षमता, मानसिक एकाग्रता आणि त्यांच्या असणारी जी काही ती खेळ करतात किंवा ज्या क्रीडा आहेत त्या क्रीडांमध्ये कौशल्य वाढवणारा प्रभावी आणि पूरक असा तो अभ्यास आहे. आणि आजच्या घडीला अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय जे खेळाडू आहेत त्या नेहमीच आपण पाहत आहोत की प्रशिक्षणामध्ये योगाचा असणारा समावेश जास्त प्रमाणात करत आहेत. मग याचा असणारा जो काही फायदा आहे की आपल्या असणाऱ्या खेळाडू विद्यार्थी यांनी जर योगाचा समावेश केला तर शरीराची असणारी लवचिकता ही अधिक प्रमाणात वाढते, स्नायू आणि सांधे अधिक लवचिक होतात, दुखापतींचा असणारा धोका कमी होतो, खेळातील हालचाली अधिक सहज आणि प्रभावी होतात. आणि प्रामुख्याने खेळामध्ये महत्वाचं काय आहे तर एकाग्रता, आणि एकाग्रता जर नक्कीच वाढली तर मन स्थिर राहतं आणि निर्णय क्षमता जी की खेळाडूसाठी अतिशय महत्वाची असते ती निर्णय क्षमता देखील त्याची सुधारते आणि त्याच्या असलेला जो काही स्पर्धेमधला तणाव आहे तो तणाव देखील कमी होतो, श्वसन क्षमता सुधारते, प्राणायामामुळे फुप्फुसांची असणारी कार्यक्षमता ही अधिक प्रमाणात होते आणि शरीराला अधिक ऑक्सिजन हा खेळाडूंना मिळतो. म्हणून संतुलन, समन्वय या पद्धतीनं की ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी करण्याकरता खेळाडूंसाठी योग हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. तसेच एखाद्या खेळाडूंमध्ये आपण नेहमी पाहतो की त्यांना विविध प्रकारच्या इंजुरीज किंवा दुखापती या होत असतात आणि दुखापती झाल्याच्या नंतर असं घडतं की त्यांना त्या दुखापतीमधून त्यांच्या असणाऱ्या स्नायूंचा जी पुनर्प्राप्ती व्हायला पाहिजे ती त्यांना अधिक प्रमाणात खेळाडूंना योगाच्या असणाऱ्या माध्यमामधून मिळते. त्याच्यामुळे आत्मविश्वास, मानसिक ताकद, स्पर्धेची भीती, दडपण या सर्व गोष्टी कमी होऊन एक सकारात्मक विचारसरणी ही विद्यार्थ्यांमध्ये वृद्धिंगत होते, ज्यामुळे जिंकणे आणि हरणे यामध्ये असणारा जो समतोल आहे तो स्वीकारण्याची क्षमता मुलांमध्ये अधिक वाढते.
1: थोडक्यात काय की मानसिक आरोग्य म्हणजे पण राखता येतं. एखाद्या वेळी जर एखाद्या खेळामध्ये अपयश आलं तर ते सुद्धा पचवण्याची ताकद हा योग आणि प्राणायाम तुम्हाला देत असतं. योग हा आपल्या देशाने म्हणजेच भारताने जगाला दिलेली एक महत्त्वाची देणगी आहे आणि म्हणूनच आपण दरवर्षी आंतरराष्ट्रीय योग दिन हा 21 जूनला साजरा करत असतो.

0: हा याच दिवशी का साजरा केला जातो?
1: संयुक्त राष्ट्रसंघाने 21 जून हा एक दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून घोषित केला आहे. जगभरातील लोकांना योगाचे असणारे महत्व हे अतिशय समजावे, निरोगी जीवनशैली स्वीकारावी आणि मानसिक शारीरिक आरोग्य सुधारावे हा त्यापागचा प्रामुख्याने उद्देश आहे. आणि 21 जून 2026 या दिवशी जो की आपलं घोषवाक्य आहे ते योगा फॉर द हेल्दी एजिंग या थीमचा अंतर्गत आपण हे घेत आहोत.
0: हा या थीमचा अर्थ काय आहे सर?
1: योगा फॉर द हेल्दी एजिंग म्हणजे काय की योगाच्या माध्यमामधून संपूर्ण आयुष्यभर निरोगी राहणे. योग हा केवळ वृद्धांसाठी नाही तर तो बालपणापासून आपल्या सर्वांसाठी आवश्यक आहे. आणि योगाची सवय लावल्यास शरीर मजबूत राहतं, मन प्रसन्न राहतं, आजारांचं प्रमाण वृद्धांमध्ये देखील कमी होतं.
0: जाता जाता आपल्या विद्यार्थी मित्रांना आणि त्यांच्या पालकांना तुम्ही काय संदेश द्याल?
1: विशेष असा संदेश म्हणजे की मुलांना योग शिकवण्यापेक्षा त्यांच्यासोबत आपण सर्वांनी योग करावा आणि कुटुंबातील प्रत्येक सदस्याने दिवसातील काही मिनिटे योगासाठी दिल्यास निरोगी आनंदी आणि तणावरहित असं आपलं कुटुंब हे नक्कीच घडू शकतं.
0: आज तुम्ही इथे आलात आणि शालेय विद्यार्थ्यांसाठीचा योग याविषयी अत्यंत महत्वपूर्ण माहिती आमच्या बालमित्र मैत्रिणींना तुम्ही आज दिलेली आहे आणि आपलं हे बोलणं ऐकून निश्चितच त्यांना योग करण्यासाठी प्रेरणा मिळेल अशी आशा मी व्यक्त करते. तुम्ही आज इथे आलात त्यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींच्या वतीने आणि आकाशवाणीच्या वतीने मी आपले खूप खूप आभार मानते. धन्यवाद.
1: धन्यवाद मॅडम.
0: मग काय मित्रांनो, आता रोज करणार ना योगासनं आणि प्राणायाम? मित्रांनो, 21 जून या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शालेय जीवनातील योग याविषयी योगतज्ञ डॉक्टर आदित्य जोशी यांच्याशी मदालसा कानडे यांनी साधलेला संवाद तुम्ही ऐकलात.

सुषमा श्रेष्ठ हिने गायलेलं शांता शेळके यांचं गीत तुम्ही ऐकलं. या गीताला संगीत दिलं होतं सी रामचंद्र यांनी. मित्रांनो, कसा वाटला आजचा कार्यक्रम आम्हाला जरूर कळवा. आजच्या कार्यक्रमात

चे सादर करते होते नयन पवार आणि ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती. बरे तर मित्रांनो, आज इथेच थांबते. पुन्हा आपण भेटणारच आहोत नवीन कार्यक्रमासह. तोपर्यंत मदालसा कानडेचा नमस्ते.

0: आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. योग ही केवळ शारीरिक कसरत नाही तर मानवी चैतन्याची अभिव्यक्ती आहे असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. देशभरात योग दिन उत्साहात साजरा. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारने बोलावलेल्या चहापानावर विरोधी पक्षांचा बहिष्कार. देशभरात नीट यूजी फेरपरीक्षा 2026 संपन्न. आणि FIH महिला हॉकी चषक स्पर्धेत न्यूझीलंडचा पराभव करत भारतीय संघ विजयी. 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस आज भारतासह जगभरात साजरा झाला. निरोगी वयोवृद्धीसाठी योग ही यंदाच्या योग दिनाची संकल्पना आहे. कोलकाता इथल्या रेड रोड इथं योग दिनाचा मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहभागी झाले होते. प्रधानमंत्र्यांनी योग शिक्षक बनून सोबतच्या हजारो नागरिकांना मार्गदर्शन केलं. योग ही केवळ शारीरिक कसरत नाही तर मानवी चैतन्याची अभिव्यक्ती आहे असं ते म्हणाले. योग हा आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग व्हायला हवा. योग सर्वांना जोडण्याचं काम करतो असं म्हणत प्रधानमंत्र्यांनी सर्वांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
1: भारत में हिमालय से लेकर हिंद महासागर तक पूर्वोत्तर और पूरब में बंगाल से लेकर पश्चिम में सौराष्ट्र तक पूरा देश योग की ऊर्जा से चैतन्य से भरा हुआ नजर आ रहा है. पूरा विश्व एक दूसरे से जुड़ा हुआ नजर आ रहा है और यही तो योग की ताकत है. योग सबको जोड़ता है. मैं इस अवसर पर पूरे विश्व को संपूर्ण मानव समुदाय को अंतर्राष्ट्रीय योग दिवस की बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं.
0: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मध्य प्रदेशात जबलपूर इथं गॅरिसन मैदानावर आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्या. योग ही शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक उन्नतीसाठीची साधना आहे असं उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी योग दिनानिमित्त दिलेल्या संदेशात म्हटलं आहे. नवी दिल्लीत संसद भवन परिसरात आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात लोकसभा सभापती ओम बिर्ला सहभागी झाले होते. परराष्ट्र व्यवहार मंत्री SJयशंकर नेहरू पार्क इथं आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले. यात भारतातल्या नॉर्वेच्या राजदूत मे एलिनस्टिनर याही सहभागी झाल्या होत्या. मुंबई आणि उपनगरात योग दिनानिमित्त अनेक कार्यक्रम झाले. त्यात विविध केंद्रीय मंत्र्यांनीही हजेरी लावली. ऐकूया एक वृत्तांत.
2: मुंबई इथं लोकभवनात भारतीय तटरक्षक दलानं आयोजित केलेल्या योग दिनाच्या कार्यक्रमात राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी सहभाग घेतला. तटरक्षक दलाचे अधिकारी, त्यांचे कुटुंबीय तसंच लोकभवनातले अधिकारी यात सहभागी झाले. राज्यातल्या सर्व विद्यापीठांनी योग साधनेचा प्रचार प्रसार करावा तसंच उत्तम योग शिक्षक आणि प्रशिक्षक घडवावेत असं आवाहन राज्यपालांनी यावेळी केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जुहू चौपाटीवर झालेल्या योग दिन कार्यक्रम

0: सहभागी झाले होते. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी बोरिवली इथं आयोजित योग सत्रात सहभाग घेतला. केंद्रीय बंदरे नौवहन आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी मुंबई बंदर प्राधिकरणानं मुंबईत गेटवे ऑफ इंडिया इथं आयोजित केलेल्या कार्यक्रमात योगाभ्यास केला. राज्यातल्या विविध विद्यापीठात आणि शैक्षणिक संस्थांमध्येही योग दिनानिमित्त योग साधनेचे कार्यक्रम झाले. नाशिकमध्ये महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात योग दिनानिमित्त योग वर्गाचं आयोजन करण्यात आलं होतं. याशिवाय आयआयटी बॉम्बे एनटीपीसीच्या पश्चिम विभाग मुख्यालयानं देखील योग दिन उत्साहात साजरा केला. ठाण्यात कोपरी इथं तसंच मध्यवर्ती कारागृहातही योग साधना करण्यात आली. कोल्हापूर इथल्या महासैनिक दरबार हॉलमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत योग दिन साजरा करण्यात आला. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या विविध संस्था शासकीय कार्यालय शाळा महाविद्यालयात योग दिवस साजरा झाला. महात्मा फुले कृषी विद्यापीठ साईबाबा संस्थान यांनीही योग दिवस साजरा केला. धाराशिव शहरात आणि जिल्ह्यातही योगाभ्यास कार्यक्रम झाले. परभणी शहरातल्या क्रीडा संकुलात योग प्रात्यक्षिक सादर करून योग दिवस साजरा झाला. बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातल्या मुख्य कार्यक्रमात राज्याच्या पर्यावरण आणि हवामान बदल मंत्री पंकजा मुंडे उपस्थित होत्या. लातूर शहरात यंदाही रांगोळीच्या माध्यमातून योगाचं महत्व जनतेपर्यंत पोहोचवण्याचा अनोखा उपक्रम राबवण्यात आला. राजा नारायण लाल लाहोटी इंग्लिश माध्यम शाळेच्या शिक्षकांनी आकर्षक रांगोळ्यांद्वारे योगामुळे होणारे आरोग्यदायी फायदे साकारले. गोंदिया शहरात आयोजित योग दिन कार्यक्रमात हजारो नागरिकांनी सहभाग घेऊन योग करा निरोगी रहा हा संदेश दिला. वाशिम जिल्ह्यात अनेक ठिकाणी सामूहिक योग साधना करण्यात आली. चंद्रपूर शहरात योग दिन कार्यक्रमात लोकप्रतिनिधी अधिकारी आणि नागरिकांनी योग साधना केली. यवतमाळ इथं आदिवासी विकास मंत्री प्राध्यापक डॉ अशोक उईके यांच्या उपस्थितीत योग साधना कार्यक्रम झाला.
1: जनतेच्या प्रश्नाबाबत सरकारने असंवेदनशीलता दाखवली आहे, हे सरकार सर्व बाजूंनी अपयशी ठरलं आहे असं म्हणत विरोधी पक्षांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारने बोलावलेल्या चहापानावर बहिष्कार टाकला. तसंच राज्यातल्या 13 कोटी जनतेचे प्रश्न उद्यापासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात आक्रमकपणे मांडणार असल्याचं विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सांगितलं. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद घेत सरकारवर जोरदार टीका केली. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असून महिलांवरच्या अत्याचारात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी केली. विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरं देण्याऐवजी सरकार टिंगलटवाळी करत आहे असा आरोपही त्यांनी केला. राज्यातल्या कंत्राटदारांना आमदार मंत्र्यांना लाच द्यावी लागते असं कंत्राटदारांनी अधिवेशन घेऊन सांगितलं, त्यामुळे हे सरकार 56% कमिशनचं सरकार आहे अशी टीका काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी केली. तर पेरण्या लांबल्यानं सरकारने दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी केली. राज्यातल्या 14 जिल्ह्यातल्या 8 नगरपरिषदा आणि 14 नगरपंचायतीमधल्या 47 जागांसाठीच्या पोटनिवडणुकीसाठीची मतमोजणी आज झाली. गडचिरोली जिल्ह्यात नगरपरिषदेच्या 1 आणि नगरपंचायतीच्या 2 जागांपैकी भाजपा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं प्रत्येकी 1 जागेवर विजय मिळवला आहे. 47 जागांपैकी 8 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत, तर 1 जागेवर एकाही उमेदवारानं अर्ज दाखल केल्यानं ती जागा रिक्त राहिली आहे, त्यामुळे काल 37 जागांसाठी मतदान झालं. 49,869 मतदारांनी या निवडणुकीत मतदान केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेशासाठी नीट UG फेरपरीक्षा 2026 आज देशातल्या 551 शहरांमध्ये आणि परदेशातल्या 14 केंद्रांवर कडक बंदोबस्तात झाली. 22,79,000 जास्त विद्यार्थी परीक्षेला बसले होते. दुपारी 2 ते 5 या वेळात इंग्रजी आणि 12 भारतीय भाषांमध्ये ही परीक्षा झाली. गैरप्रकारमुक्त वातावरणात परीक्षा व्हावी यासाठी राष्ट्रीय परीक्षा यंत्रणा NTA प्रशासनाबरोबर समन्वयानं व्यापक उपाययोजना केल्या होत्या. पोलीस प्रशासन आणि इतर मिळून 2,00,000 कर्मचारी परीक्षेसाठी कर्तव्यावर होते. जॅमर्स, CCTV कॅमेरे, बायोमेट्रिक ओळख तपासणी अशा तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. समाज माध्यमांवर अफवा पसरू नयेत याकरता NTA बारीक लक्ष ठेवलं होतं. परीक्षेच्या प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका आणि इतर साहित्य पोलीस बंदोबस्तात नेण्यात आलं.

नाशिक जिल्ह्यातल्या 19 केंद्रांवर आज नीट यूजी फेरपरीक्षा सुरळीतपणे पार पडली. 11,162 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली तर 1,133 विद्यार्थी गैरहजर होते. गैरप्रकार टाळण्यासाठी जिल्ह्यात भरारी पथकही तैनात करण्यात आली होती. लातूर जिल्ह्यात 26 केंद्रांवर नीट यूजी फेरपरीक्षा झाली. परीक्षा सुरळीत पार पडावी यासाठी सर्व केंद्रांवर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. FIH महिलांच्या हॉकी चषकाच्या अंतिम सामन्यात आज भारतीय महिला हॉकी संघानं न्यूझीलंडचा 2-0 असा पराभव करत विजेतेपद मिळवलं आहे. सामन्यात नवनीत कौरनं पहिला गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली होती. त्यानंतर सुनेलिता टोप्पोनं दुसरा गोल केला. त्यानंतर भारतानं शानदार बचावात्मक

सर्व केंद्रांवर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. FIH महिलांच्या हॉकी चषकाच्या अंतिम सामन्यात आज भारतीय महिला हॉकी संघानं न्यूझीलंडचा 2-0 असा पराभव करत विजेतेपद मिळवलं आहे. सामन्यात नवनीत कौरनं पहिला गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली होती. त्यानंतर सुनेलिता टोप्पोनं दुसरा गोल केला. त्यानंतर भारतानं शानदार बचावात्मक खेळाचं प्रदर्शन करत आपली आघाडी कायम राखत हा विजय मिळवला. या विजयामुळे भारतानं पुढे होणाऱ्या प्रो लीगमध्येही प्रवेश मिळवला आहे. लालरे मियासामी सामनावीर ठरली तर दीपिकानं सर्वाधिक गोल करण्याचा पुरस्कार अमेरिकेच्या एश्ले सेसा हिच्याबरोबर संयुक्तपणे पटकावला. दोघींनीही या स्पर्धेत 6 गोल केले आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विजेत्या संघांचं अभिनंदन केलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. योग ही केवळ शारीरिक कसरत नाही तर मानवी चैतन्याची अभिव्यक्ती आहे असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. देशभरात योग दिन उत्साहात साजरा. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारने बोलावलेल्या चहापानावर विरोधी पक्षांचा बहिष्कार. देशभरात नीट UG फेरपरीक्षा 2026 संपन्न. आणि FIH महिला हॉकी चषक स्पर्धेत न्यूझीलंडचा पराभव करत भारतीय संघ विजयी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. श्रोतेहो आपण ऐकत आहात. श्रोतेहो, अस्मिता वाहिनीवर 558 किलोहर्ट्स अर्थात 537.6 मीटर्सवर T20 महिला क्रिकेट सामना सुरू आहे. त्याचं प्रत्यक्ष वर्णन आपण ऐकत आहात आणि आमच्या न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर आमचे दैनंदिन कार्यक्रम सुरू आहेत. आता वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आज 12वा आंतरराष्ट्रीय योग दिन भारतासह संपूर्ण जगभरात मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरा झाला. पश्चिम बंगालमधल्या कोलकाता इथं आयोजित सोहळ्यात प्रधानमंत्र्यांनी केलेल्या भाषणातील काही निवडक मुद्दे तसंच आज दैनंदिन जीवनमानातला ताणतणाव कमी करण्यासाठी आणि सुदृढ आयुष्यासाठी प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात योग्य विद्येचं असलेलं स्थान तसंच आंतरराष्ट्रीय स्तरावर योग्य विद्येचं वाढलेलं महत्व याविषयी तज्ज्ञ व्यक्तींनी केलेलं विवेचन आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहात. श्रोतेहो, योगसाधना ही एक प्राचीन कला असून त्याकडे आपला सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारसा म्हणूनही पाहिलं जातं. कार्यकुशलता, मनाच्या भावनांवर अंकुश राखणं आणि सत्याची प्राप्ती याचं साधन असलेल्या योग्य विद्येला मानवी जीवनात आज अत्यंत महत्वाचं स्थान प्राप्त झालं आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त कोलकाता इथं आयोजित कार्यक्रमात देशवासियांना उद्देशून केलेल्या भाषणात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी योगसाधनेचं मानवी जीवनातलं वाढतं महत्व यावर प्रकाश टाकला. आज योग केवळ आपल्या वैयक्तिक जीवनशैलीसाठीच नव्हे तर जगाच्या उज्ज्वल भविष्यासाठीही अत्यंत आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं.
1: 21 जून का ये दिन पृथ्वी के कुछ भूभाग पर साल में सबसे लंबी अवधि का दिन होता है और अंतर्राष्ट्रीय योग दिवस के कारण 21 जून का ये दिन विश्व के सबसे बड़े सामूहिक उत्सव का दिन भी बन गया है. विश्व के अलग अलग हिस्सों से योग की एक से एक अद्भुत तस्वीरें आ रही है. भारत में हिमालय से लेकर हिंद महासागर तक, पूर्वोत्तर और पूरब में बंगाल से लेकर पश्चिम में सौराष्ट्र तक, पूरा देश योग की ऊर्जा से, चैतन्य से भरा हुआ नजर आ रहा है. पूरा देश, पूरा विश्व एक दूसरे से जुड़ा हुआ नजर आ रहा है और यही तो योग की ताकत है. योग सब

0: जीवनात होणारे सकारात्मक बदल आणि भारतीय पारंपरिक योग साधनेचे वैविध्यरित्या होणारे लाभ याविषयी आकाशवाणीशी बोलताना नाशिक येथील योग विद्याधाम संस्थेचे प्रमुख योगाचार्य डॉक्टर विश्वास मंडलिक यांनी अधिक माहिती दिली. ते म्हणाले,
1: योगाभ्यास केल्यानंतर आपली जी शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि खरं म्हणजे आत्मिक सुद्धा क्षमता वाढते. त्यामुळे सक्षम जगणं हे फार महत्वाचं आहे. ते इतर कुठल्याही उपचाराने होत नाही. त्याच्याकरता योग साधना करणं हाच एक मार्ग आहे. जीवनात जगत असताना आपलं स्वास्थ्य तर सांभाळायचंच, पण जगातल्या इतरांचंही स्वास्थ्य सांभाळण्याकरता आपण काहीतरी करणं, थोडक्यात म्हणजे समाजसेवा थोडीशी करणं हे आरोग्याचं लक्षण आहे असं जागतिक आरोग्य संघटना म्हणते. आणि तिथे योगाचा निश्चितपणे संपर्क आहे. आता योग साधनेमध्ये आम्ही सुद्धा नेहमी योग शिकवतो, आसन, प्राणायाम, शुद्धिक्रिया, ध्यान, ओंकार वगैरे सगळं शिकवतो. पण त्याच्यावर आम्ही लोकांना योग शिक्षक व्हायला पण शिकवतो की तुम्ही शिका योग, तुमचं स्वास्थ्य चांगलं ठेवा, पण तुम्ही दुसऱ्यांनाही योग शिकवा आणि त्यांचंही स्वास्थ्य चांगलं ठेवा. हे खरं आरोग्य आहे. आणि याच्यातनं अनेक कार्यकर्ते हे लक्षात घेतात आणि आपल्या जीवनामध्ये त्याचं प्रत्यंतर पण येतं की कुठलाही विकार होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय हे देखील योगाचं एक वैशिष्ट्य आहे. आजार झाल्यानंतर योगोपचार करून तो बरा होतो ते जगजाहीर आहे, पण आजार होऊ नये म्हणून काय करायचं? इतर कुठलेही उपचार नाही आहेत. आजार होऊ नये म्हणून कुठली औषधं उपलब्ध नाही आहेत. काय आहे उपलब्ध? तर योग साधन आहे. तुम्ही नियमित योगाभ्यास केला, काही आसनं, प्राणायाम, शुद्धिक्रिया, ध्यान हा सगळा एकदा तज्ञाकडे समजून घेऊन आपण नियमित योगाभ्यास केला तर मग कुठल्याही आजारामधून मुक्त राहू शकतो. त्यामुळे हा सुद्धा एक योगाचा महत्वाचा भाग आहे. ज्या ठिकाणी इतर कुठली फारशी शास्त्र उपयोगी पडत नाहीये, आपल्या क्षमता संवर्धन हा सुद्धा महत्वाचा विषय आहे. योगात नसत नुसतं तुम्ही निरोगी राहिला, तुमच्या आहे तेवढ्या क्षमता त्याचा वापर करतात, पण या क्षमता हळूहळू कमी होत जातात. ज्यात एजिंग असं म्हटलेलं आहे. मग क्षमता कमी होईल की आपण काही करू शकत नाही. या क्षमता सांभाळून ठेवणं आणि खरं म्हणजे त्याची वृद्धी करणं हे योगातनं शक्य आहे. म्हणजे योग साधना करतात ते अनुभवतात की कार्यक्षमता वाढते, मध्ये शारीरिक पातळीवरती वाढते, मानसिक पातळीवरती वाढते, भावनिक पातळीवरती वाढते, बौद्धिक पातळीवरती वाढते आणि खरं म्हणजे शेवटी आध्यात्मिक पातळीवर सुद्धा वाढते. आणि म्हणून मानवी जीवनाचं उद्दिष्ट ह्या योगाने सांगितलेलं आहे, जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्ती आणि परमेश्वर स्वरूप होणं. इथपर्यंत प्रगती योग साधनेमध्ये होऊ शकते. योग एक तर योग्य पद्धतीने केला पाहिजे आणि योग्य पद्धत म्हणजे पारंपरिक ग्रंथांमध्ये वर्णन केलेली सगळी पद्धत. मग ते रामायणकालीन योग वासिष्ठामध्ये सांगितलेलं आहे, महाभारतकालीन भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे, नंतर पतंजलींनी सांगितलेलं आहे आणि हठयोगात सांगितलेलं आहे. हे सगळे ग्रंथ उपलब्ध आहेत. त्या सगळ्या ग्रंथांच्या आधारे योग साधना करणं म्हणजे मग मी सांगितलेले सगळे फायदे मिळतील. आज त्याच्यामध्ये खूप बदल केले जातात. हॉट योगा, विन्यास योगा, हास्य योगा, बिअर योगा, आणखी काय काय करतात. या सगळ्याचा काही असा फायदा मिळणार नाही. त्याचा तात्पुरता एखाद्या वेळेस मिळू शकेल छोटासा फायदा, पण खरा फायदा पाहिजे असेल तर पारंपरिक योगाची साधना करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे.
0: श्रोते हो, यंदाच्या 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची संकल्पना निरोगी वृद्धत्वासाठी योग ही आहे. योग ही भारतानं जगाला दिलेली एक देणगी आहे. त्यामागचं कारण म्हणजे निरोगी जीवन प्राप्तीचा मार्ग असलेल्या या योग साधनेला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळवून देण्यात भारतानं घेतलेला पुढाकार होय. त्याचं फलित म्हणजे आज आंतरराष्ट्रीय स्तरावर त्या साधनेचा पूर्णपणे स्वीकार झाल्याचं दिसून आलं आहे. चला तर मग आजच्या 12व्या योग दिनी दररोज योग साधना करण्याचा पण करूया आणि विरोधी आणि आनंदी जीवन जगूया. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य निकिता लाड, लेखन आणि समन्वय रवींद्र लोखंडे आणि निवेदन राजेश शर्भाते.

वृत्तविशेष हा कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकलात. आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून न्यूज ऑन एअर या ऍपवर श्रोतेहो अस्मिता वाहिनी आपण ऐकता आहात. माझा वार माझा शिवार कार्यक्रम.

नमस्कार मंडळी, आज शनिवार, आज रविवार भारतीय सौर दिनांक. एकतीस ज्येष्ठ शके 1948 अर्थात 21 जून 2026. सुरुवातीला हवामानाचा अंदाज. राज्यात सर्वत्र आकाश ढगळलेलं राहील, काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी येतील. हा होता हवामानाचा अंदाज आणि आजच्या कार्यक्रमात निसर्ग आणि शेती या आख्यानविषयावरती अरुण उमावणे यांचं कीर्तन.

निसर्ग आणि शेती या विषयावरती निरूपण करण्यासाठी आज आपण या ठिकाणी संत तुकाराम महाराजांचा वृक्षवल्ली आमा सोयरी वनचर्य हा अभंग घेतलेला आहे. अभंग मूळ सहा चरणाचा आहे, परंतु यामधील दोनच चरण आपण पाहणार आहोत. या संत तुकाराम महाराजांचं वर्णन करताना वामन पंडित म्हणतात,

वेदांताचा अर्थ अगदी साध्या सोप्या आणि सरळ भाषेमध्ये सर्वसामान्यांना पटवून देणारे संत संत तुकाराम महाराज आणि यांची तुलना वामन पंडित साक्षात परब्रह्माशी करताय. संत तुकाराम महाराज या अभंगात म्हणतात, वृक्षवल्ली आमा सोयरी वनचरे. वेदांतानुसार जर पाहायला गेलं तर या निसर्गालाच वेदांतामध्ये दैवत्व पाहण्याची एक वेदांतांनी आम्हाला सांगितलेलं आहे. म्हणून तुम्ही आम्ही वटपौर्णिमा, वसुबारस, तुलसीविवाह, बैलपोळा यांसारखे निसर्गाची उपासना करणारे असे सण साजरे करत असतो. आणि याच कारणाने का होईना भगवान गोपालकृष्णांनी गोकुळातील लोकांना इंद्रपूजेची जी परंपरा होती ती मोडून गोवर्धन पूजा करण्यासाठी प्रवृत्त केलं आणि ती परंपरा त्यांना घालून दिली. म्हणून आपल्या धर्माने, आपल्या शास्त्राने आपल्याला नेहमीच निसर्गाची पूजा करायला शिकवली आहे. नवे नवे आर्यकार सांगतात की ईश्वराचं वास्तव्य जर कुठे असेल

आर्यकर म्हणतात की या पंच महाभूतांमध्ये ईश्वर व्याप्त आहे, नवे नवे सूर्य चंद्रामध्ये तो व्याप्त आहे आणि या सर्व चराचरामध्ये व्याप्त असून तो परब्रह्मा, तो परमात्मा या हृदयामध्ये दश अंगुले म्हणजे मुखापासून तर आपल्या छातीपर्यंत हृदयापर्यंत अंतर 10 अंगुले इथपर्यंत तो सर्व चराचर व्यापून शिल्लक राहिलेला आहे. म्हणून तुकाराम महाराज देखील अनेक ठिकाणी म्हणतात की विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला. किंवा माऊलींच्या भाषेत जर म्हणायला गेलं तर ऐसा हृदया माझी रामू सर्व सुखाचा आरामू परिभ्रांताची कामू विषयावरी. म्हणजेच काय तर सर्वांनी आपल्याला हिंदू संस्कृतीमध्ये वेदांच्या आधारानुसार भक्ती माध्यमातून ईश्वराची जागा सांगितली, ती म्हणजे आपल्या हृदयात आणि तीच जागा या चराचरामध्ये देखील आहे. म्हणून तो ईश्वर या चराचराला व्यापून आपल्या हृदयात देखील स्थिर झालेला आहे. आणि म्हणून तुकाराम महाराज त्या वृक्षवेलीमध्ये वसलेल्या त्या ईश्वराचं आपल्या या हृदयातील ईश्वराशी नातं जोडून असं म्हणतात की वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. या वृक्षांना, या वेलींना

केवळ सगळे सोयरे म्हटलेलं नाही तर एक शेतकरी संत या वृक्षवेलींची एखाद्या भक्ताने आपल्या भगवंताची मूर्ती पूजा करावी याप्रमाणे शेताला पंढरपूर समजून आणि त्या शेतातील प्रत्येक वृक्षवेलीला आपलं ईश्वर समजून पांडुरंग परमात्मा समजून त्याची पूजा केली ते संत सावरकर.

कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी ऊस गाजर रताळू अवघा झाला से गोपाळू. याप्रमाणे ईश्वराला या चराचरामध्ये या निसर्गामध्ये पाहून या शेतामध्ये पाहून एक सर्वसामान्य शेतकऱ्याने आपल्या जीवनाचा उद्धार करून घेतला. म्हणूनच काही संत तुकाराम महाराज म्हणतात की वृक्षवल्ली आम्हा सोयरे बनेच. पुढे तुकाराम महाराज म्हणतात आकाश मंडप पृथ्वी आसन रमे तेथे मन क्रीडा करे. हे विश्वची माझे घर माऊली म्हणतात या पूर्ण ब्रह्मांडाला नवे नवे या सर्व चराचराला आपलं घर समजून हे विश्वची माझे घर यामध्ये स्थिरावण्यासाठी या निसर्गाची जोपासना आपण केली तरच या घरामध्ये आपण सुखाने नांदू शकतो. आणि म्हणून प्रदूषण आदी करता अनेक ठिकाणी रस्ता रुंदीकरण अशा कार्यासाठी आपण वृक्षतोड करतो, निसर्गाची नाना प्रकारे हानी करतो आणि त्याच्यामुळे आपल्या जीवनाचा ऱ्हास होतो. म्हणून या आपल्या घराला ज्याप्रमाणे आपण स्वच्छ ठेवतो त्याप्रमाणे या निसर्गाला जर आपण स्वच्छ ठेवलं, सुंदर ठेवलं तर या विश्वाचं घर काय होईल, फुलून जाईल आणि या विश्वामध्ये आपण काय होऊ, रममान होऊ. म्हणून रमे तेथे मन क्रीडा करी. पुढे तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे होय मनाची संवाद आपुलाची वाद आपण असी. काय झालं, सध्याच्या काळात जर पाहायला गेलं तर सर्वांची मनस्थिती बिघडलेली आहे. मनशांतीसाठी आपण नाना ठिकाणी जातो मनशांती केंद्रांमध्ये, परंतु मनाला काही शांती लाभत नाही. या मनाची शांती जर हवी असेल तर ती केवळ आणि केवळ निसर्गाच्या सान्निध्यात आहे. आणि ते सान्निध्य जर आपल्याला प्राप्त करून घ्यायचं असेल तर सर्वात आधी आपल्याला निसर्गाचं संवर्धन केलं पाहिजे. आणि निसर्गाचं जर संवर्धन आपण केलं तरच निसर्ग आपलं काय करणार आहे, संगोपन करणार आहे. म्हणून काय करावं, तर या वृक्षवेलींना आपले सगळे सोयरे समजून आपण त्यांचं संवर्धन करावं आणि आपल्या जीवनाचा उद्धार करावा, एवढंच तुकाराम महाराजांना या ठिकाणी सांगू इच्छितात असं मला वाटतं. म्हणून पूर्वरंग पद्धत तुकार

या चराचराला आपलं सगळं सोयरे समजावं, या वृक्षवेलीनं आपले सगळे सोयरे समजावे आणि त्यांचं संवर्धन करावं, हा विचार तुकाराम महाराजांनी दिला. आणि या विचारावरती आपलं जीवनचरितार्थ चालवून संतांच्या चरणाचं

2019 पद्मश्री पुरस्काराचा सोहळा आणि या सोहळ्याचं वितरण राष्ट्रपती भवनामध्ये दिल्लीला सुरू होतं. राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार दिला जातो आणि अनेक क्षेत्रातील पुरस्कार वितरण झाल्यानंतर समाजसेवेतील पद्मश्री पुरस्काराचा घोषणा करण्यात आली आणि सभा मंडपामध्ये एकच टाळ्यांचा कडकडाट झाला. पुरस्कार घेण्यासाठी एक अतिशय सामान्य हिरवगार असं लुगडं नेसलेली आपल्या भाळी त्रिपुंड धारण करणारी सनातन धर्माची निशाणी दर्शवणारी अशी एक 105 वर्षाची एक महिला पुरस्कार घेण्यासाठी राष्ट्रपतींकडे सरसावली. आणि पुरस्कार घेत असताना आपसुकच त्या महिलेचा हात आपल्या राष्ट्रपतींच्या मस्तकावरती गेला. तसं पाहिलं तर पुरस्कार घेणाऱ्यांनी राष्ट्रपतींच्या मस्तकावरती हात ठेवायचा नसतो, परंतु या माऊलीचं वय पाहता तिच्याकडून आपसुकपणे मातृत्व जागं झालं आणि आपल्या राष्ट्रपतींना देखील आशीर्वाद देण्याचा मोह तिला आवरला नाही. ही कोण होती, कशा साठी तिला हा पुरस्कार मिळाला होता, तर ही महिला होती

कर्नाटक प्रांतात जन्माला आलेली चित्तरंगया आणि विजयाम्मा यांच्या पोटी हे कन्यारत्न जन्माला आलेलं होतं. या कुटुंबाची परिस्थिती फारशी काही उत्तम नव्हती. गरिबीतच आपले दिवस काढत होते आणि शेती मजुरी करून आपलं उदरनिर्वाह करत होते. या कन्येला लहानपणापासूनच वृक्ष वेलींची आवड होती. शेती करत असताना त्या निसर्गावरती जीवापाड प्रेम त्या कन्येचं जडलं आणि ही थिमक्का काळानुसार मोठी होत गेली. योग्य वयात आल्यानंतर आईबापांनी या थिमक्काचं लग्न बेकल चिकैया यांच्याशी करून दिला आणि अर्थातच यांची परिस्थिती जशी गरीब होती तशीच तिच्या पतीची परिस्थिती देखील गरीबच होती. लग्नानंतर फारशी काही परिस्थिती बदलली नाही. पुन्हा थिमक्काने आणि तिच्या पतीने मिळून आपला संसाराचा गाडा ओढायला सुरुवात केली. मिळेल ते काम करावं, थोडीफार जी शेती होती ती शेती करत आपलं संसार चालवावा आणि असं करत करत अनेक वर्ष त्यांच्या त्या संसार वेलीला झाली. परंतु या संसार वेलीवरती मात्र काही फूल उमले ना, त्यांना कोणत्याही प्रकारचं आपत्य होईना. निसर्गाच्या उदरात किंवा त्या भगवंताच्या मनात काय कोरलंय त्या भगवंतालाच ठाऊक. आणि अनेक वर्ष गेल्यानंतर देखील आपत्य नसल्यामुळे काहीशी दुःखी कष्टी असणारी थिमक्का स्वतःच्या मनाशीच विचार करते आणि भगवंताला सांगते की हे परमेश्वरा, माझ्या हातून काय असा अपराध घडला की मज अभागीला असं निपुत्रिक ठेवलंस तू. आणि भगवंतापर्यंत याचना करत असताना तिची ही याचना बेकल चिकैया तिचे पती यांनी ऐकली. आपल्या पत्नीची परिस्थिती ठाऊक होती, त्यांच्यावरही तो प्रसंग होता. आपल्या परिसरातील आपल्या शेजारपाजारचे लोक आपल्याला नावं ठेवतात आणि हे सहन करणं खूप कठीण असतं. परंतु आपल्या पतीला ती समजवत होती, पती तिला

समजत होते, परंतु शेवटी अपत्य नसल्यामुळे महिलेला होणारा त्रास शेवटी भगवंताकडे याचना करते, आणि ती याचना ऐकत असताना मात्र बेकलची कैया यांच्या मनामध्ये एक विचार येतो, आणि ते आपल्या पत्नीला सावतामाळ्यांच्या भाषेमध्ये सांगतात की हा निसर्गच आपलं पुत्र आहे, हा निसर्गच आपलं जीवन आहे, म्हणून आपण काय करू

या वेली ही वृक्ष हे शेत ही कावड हे सगळे काय आहेत विठ्ठला समान आहेत आणि आपण आपलं जीवन यापुढे यांना आपलं पुत्र समजूनच आपलं जीवन पुढचं जीवन व्यतीत करूया म्हणजे आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही आणि हे बेकल चिके यांचं म्हणणं थिमक्काना पटतं आणि दुसऱ्या दिवशी काय करतात दोघेही मिळून वनामध्ये जातात आणि अनेक ठिकाणी शोधून वडाची रोपं शोधतात आणि ती आणून रस्त्याच्या दुतर्फा लावायला सुरुवात करतात असा नित्यनियम चालू करतात आणि केवळ रोपं लावत नाही तर त्यांचं संगोपन करतात त्यांना वेळच्यावेळी पाणी घालणं त्यांचं इतर प्राण्यांपासून रक्षण करणं यासाठी त्यांना कंपाऊंड करणं अशी अनेक कामं ते दोघे मिळून करतात आणि त्यांचं संगोपन करत राहतात आणि अशी वृक्ष लावता लावता लावता जवळजवळ 8000 वडाची झाडं ते दोघेही मिळून लावतात आणि 45 एकर इतक्या परिसरामध्ये या दोघांनी मिळून एक मोठं वनच उभं केलं म्हणून या थिमक्काना वनमाता म्हणून देखील संबोधलं जातं रांगेमध्ये वडाची झाडं लावली म्हणून त्यांना सालूमर्दा ही पदवी देखील कर्नाटक सरकारतर्फे प्राप्त झालेली आहे आणि एवढंच नाही तर सरकारी कामामध्ये रस्ता वगैरे रुंदीकरण अशी कामं होत असताना ज्या ज्यावेळी ती वृक्षतोड होण्याची वेळ आली त्या त्यावेळी त्या वृक्षांच्या संवर्धनासाठी ती थिमक्का जातीने त्या ठिकाणी उभी राहिली आणि त्यांना त्या रोपट्यांना त्या वडांना जगून ठेवलं त्यांचं संरक्षण शेवटपर्यंत केलं आज या माऊलीचं वय 112 वर्ष इतकं आहे आणि या वयात देखील आपले पती त्यांना सोडून गेलेत तरी देखील आपलं कार्य त्या माऊलीने अविरत असं चालू ठेवले जगामध्ये निपुत्रिक असताना हताश होणारी अनेक लोक आपण पाहिली परंतु आपलं जीवन खऱ्या अर्थाने तुकाराम महाराजांच्या वचनाप्रमाणे वर्तून या वृक्षवेलीनं आपले सगळे सोयरे नव्हे तर आपलं पुत्र समजून त्यांचं संगोपन केलं त्यांचं संवर्धन केलं आणि म्हणून त्या माऊलीचं वय आज 112 वर्ष आहे कारण जो या निसर्गाचं संवर्धन करतो त्याचंच निसर्ग संगोपन करतो आणि ही थिमक्का आजही आपल्या देशाची जणू काही या वनसेवेतून सेवाच करते आहे म्हणून तुकाराम महाराजांच्या वचनावरती खऱ्या अर्थाने विश्वास ठेवून आपलं जीवन उत्तम रीतीने पार पाडलं ज्या महिलेने ती म्हणजे ही थिमक्का या थिमक्काला वारंवार वंदन असो आणि म्हणून तुकाराम महाराज पूर्वरंग पद्यामध्ये म्हणतात

संत तुकाराम महाराजांची ही रचना होती लता मंगेशकर यांनी गायलेली. आणि श्रोते हो, याबरोबरच माझा वार माझा शिवार कार्यक्रम संपला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव यांच्यासह मी सुलभा सौमित्र आपला निरोप घेते आहे. भेटूया पुन्हा उद्या सकाळी 6:40 कृषीवाणी कार्यक्रमात. नमस्कार.

0: श्रोत्यांनो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.

0: आकाशवाणी मुंबई। भक्ति सावंत राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। योग ही केवळ शारीरिक कसरत नाही तर मानवी चैतन्याची अभिव्यक्ती आहे असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन। देशभरात योग दिन उत्साहात साजरा। देशभरात नीट यूजी फेरपरीक्षा 2024 संपन्न। महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंधीला सरकारने बोलवलेल्या चहापानावर विरोधी पक्षांचा बहिष्कार। आणि तामिळनाडूमध्ये समुद्री खाद्यपदार्थ निर्यात करणाऱ्या कंपनीत अमोनियाची गळती झाल्यानं 7 जणांचा मृत्यू, 70 पेक्षा जास्त जण बाधित। 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस आज भारतासह जगभरात साजरा झाला। निरोगी वयोवृद्धीसाठी योग ही यंदाच्या योग दिनाची संकल्पना आहे। कोलकाता इथल्या रेड रोड इथं योग दिनाचा मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला। यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहभागी झाले होते। प्रधानमंत्र्यांनी योग शिक्षक बनून सोबतच्या हजारो नागरिकांना मार्गदर्शन केलं। योग ही केवळ शारीरिक कसरत नाही तर मानवी चैतन्याची अभिव्यक्ती आहे असं ते म्हणाले। योग हा आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग व्हायला हवा। योग सर्वांना जोडण्याचं काम करतो असं म्हणत प्रधानमंत्र्यांनी सर्वांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या।
1: भारत में हिमालय से लेकर हिंद महासागर तक, पूर्वोत्तर और पूरब में बंगाल से लेकर पश्चिम में सौराष्ट्र तक पूरा देश योग की ऊर्जा से, चैतन्य से भरा हुआ नजर आ रहा है। पूरा विश्व एक दूसरे से जुड़ा हुआ नजर आ रहा है और यही तो योग की ताकत है। योग सबको जोड़ता है। मैं इस अवसर पर पूरे विश्व को, संपूर्ण मानव समुदाय को अंतर्राष्ट्रीय योग दिवस की बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं।
0: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मध्य प्रदेशात जबलपूर इथं गॅरिसन मैदानावर आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्या। योग ही शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक उन्नतीसाठीची साधन आहे असं उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी योग दिनानिमित्त दिलेल्या संदेशात म्हटलं आहे। नवी दिल्लीत संसद भवन परिसरात आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात लोकसभा सभापती ओम बिर्ला सहभागी झाले होते। परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर नेहरू पार्क इथं आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले। यात भारतातल्या नॉर्वेच्या राजदूत मे एलिन स्टीनर याही सहभागी झाल्या होत्या। खादी आणि ग्रामोद्योग आयोगानं नवी दिल्लीत योग दिन साजरा केला। यावेळी आयोगाचे अध्यक्ष मनोज गोयल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। मुंबई आणि उपनगरात योग दिनानिमित्त अनेक कार्यक्रम झाले। यात विविध केंद्रीय मंत्र्यांनीही हजेरी लावली। ऐकूया एक वृत्तांत।
2: मुंबई इथं लोकभवनात भारतीय तटरक्षक दलानं आयोजित केलेल्या योगदिनाच्या कार्यक्रमात राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी सहभाग घेतला। तटरक्षक दलाचे अधिकारी, त्यांचे कुटुंबीय तसंच लोकभवनातले अधिकारी यात सहभागी झाले। राज्यातल्या सर्व विद्यापीठांनी योग साधनेचा प्रचार प्रसार करावा तसंच उत्तम योग शिक्षक आणि प्रशिक्षक घडवावेत असं आवाहन राज्यपालांनी यावेळी केलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जुहू चौपाटीवर झालेल्या योगदिन कार्यक्रमात सहभागी झाले होते। केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी बोरिवली इथं आयोजित योग सत्रात सहभाग घेतला। केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी मुंबई बंदर प्राधिकरणानं मुंबईत गेटवे ऑफ इंडिया इथं आयोजित केलेल्या कार्यक्रमात योगाभ्यास केला। राज्यातल्या विविध विद्यापीठात

अनेक शैक्षणिक संस्थांमध्येही योग दिनानिमित्त योग साधनेचे कार्यक्रम झाले. नाशिकमध्ये महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात योग दिनानिमित्त योग वर्गाचं आयोजन करण्यात आलं होतं. याशिवाय IIT बॉम्बे NTPCच्या पश्चिम विभाग मुख्यालयानं देखील योग दिन उत्साहात साजरा केला. ठाण्यात कोपरी इथं तसंच मध्यवर्ती कारागृहातही योग साधना करण्यात आली. कोल्हापूर इथल्या महासैनिक दरबार हॉलमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत योग दिन साजरा करण्यात आला. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या विविध संस्था, शासकीय कार्यालय, शाळा, महाविद्यालयात योग दिवस साजरा झाला. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, साईबाबा संस्थान यांनीही योग दिवस साजरा केला. धाराशिव शहरात आणि जिल्ह्यातही योगाभ्यास कार्यक्रम झाले. परभणी शहरातल्या क्रीडा संकुलात योग प्रात्यक्षिक सादर करून योग दिवस साजरा झाला. बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

0: अनेक ठिकाणी योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातल्या मुख्य कार्यक्रमात राज्याच्या पर्यावरण आणि हवामान बदल मंत्री पंकजा मुंडे उपस्थित होत्या. लातूर शहरात यंदाही रांगोळीच्या माध्यमातून योगाचं महत्व जनतेपर्यंत पोहोचवण्याचा अनोखा उपक्रम राबवण्यात आला. राजा नारायणलाल लाहोटी इंग्लिश माध्यम शाळेच्या शिक्षकांनी आकर्षक रांगोळ्यांद्वारे योगामुळे होणारे आरोग्यदायी फायदे साकारले. गोंदिया शहरात आयोजित योग दिन कार्यक्रमात हजारो नागरिकांनी सहभाग घेऊन योग करा निरोगी रहा हा संदेश दिला. वाशिम जिल्ह्यात अनेक ठिकाणी सामूहिक योग साधना करण्यात आली. चंद्रपूर शहरात योग दिन कार्यक्रमात लोकप्रतिनिधी अधिकारी आणि नागरिकांनी योग साधना केली. यवतमाळ इथं आदिवासी विकास मंत्री प्राध्यापक डॉ अशोक उईके यांच्या उपस्थितीत योग साधना कार्यक्रम झाला.
1: वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेशासाठी नीट यूजी फेरपरीक्षा 2026 आज देशातल्या 551 शहरांमध्ये आणि परदेशातल्या 14 केंद्रांवर कडक बंदोबस्तात झाली. 22,79,000 जास्त विद्यार्थी परीक्षेला बसले होते. दुपारी 2 ते संध्याकाळी 5:15 या वेळात इंग्रजीत आणि 12 भारतीय भाषांमध्ये ही परीक्षा झाली. गैरप्रकारमुक्त वातावरणात परीक्षा व्हावी यासाठी राष्ट्रीय परीक्षा यंत्रणा एनटीएनं प्रशासनासोबत समन्वयानं व्यापक उपाययोजना केल्या होत्या. पोलीस प्रशासन आणि इतर मिळून 2,00,000 कर्मचारी परीक्षेसाठी कर्तव्यावर होते. जॅमर्स, सीसीटीव्ही कॅमेरे, बायोमेट्रिक ओळख तपासणी अशा तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. समाज माध्यमांवर अफवा पसरू नयेत याकरता एनटीएनं बारीक लक्ष ठेवलं होतं. परीक्षेच्या प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका आणि इतर साहित्य पोलीस बंदोबस्तात नेण्यात आलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जनतेच्या प्रश्नांबाबत सरकारने असंवेदनशीलता दाखवली आहे, हे सरकार सर्व बाजूंनी अपयशी ठरलं आहे असं म्हणत विरोधी पक्षांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारने बोलावलेल्या चहापानावर बहिष्कार टाकला. तसंच राज्यातल्या 13 कोटी जनतेचे प्रश्न उद्यापासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात आक्रमकपणे मांडणार असल्याचं विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सांगितलं. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद घेत सरकारवर जोरदार टीका केली. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असून महिलांवरल्या अत्याचारात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी केली. विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरं देण्याऐवजी सरकार टिंगलटवाळी करत आहे असा आरोपही त्यांनी केला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार ओम प्रकाश राजे निंबाळकर यांनी आपण शिवसेनेत जाणार असल्याचा निर्णय जाहीर केला आहे. आता आपण एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. आज धाराशिव इथल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपला हा निर्णय जाहीर केला. तामिळनाडूमध्ये पेरियापालम इथल्या समुद्री खाद्यपदार्थ निर्यात करणाऱ्या एका कंपनीत अमोनिया वाळूची गळती झाल्यामुळे 7 जणांचा मृत्यू झाला तर 70 पेक्षा जास्त जण बाधित झाले आहेत. एनडीआरएफ आणि रासायनिक जैविक आणि आण्विक आपत्कालीन परिस्थिती हाताळणाऱ्या विशेष पथकांनी त्वरित बचाव आणि मदत कार्य सुरू केलं असून वायुगळती थांबवली आहे. उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांनी या दुर्घटनेविषयी शोक व्यक्त केला असून बाधितांना लवकर बरं वाटावं अशी कामना केली आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी जोसेफ विजय यांनी दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 2,00,000 रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. तसंच या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले असून एका 3 सदस्यीय समितीची स्थापना केली आहे. या समितीनं 24 तासात अहवाल सादर करण्याचे आदेशही मुख्यमंत्री विजय यांनी दिले आहेत. एफआयएच महिलांच्या हॉकी चषकाच्या अंतिम सामन्यात आज भारतीय महिला हॉकी संघानं न्यूझीलंडचा 2-0 असा पराभव करत विजेतेपद मिळवलं आहे. या विजयामुळे भारतानं पुढे होणाऱ्या प्रो लीगमध्येही प्रवेश मिळवला आहे. लाल रिमियासामी सामनावीर ठरली तर दीपिकानं सर्वाधिक गोल करण्याचा पुरस्कार अमेरिकेच्या एशले सेसा हिच्याबरोबर संयुक्तपणे पटकावला. दोघींनीही या स्पर्धेत 6 गोल केले आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विजेत्या संघाचं अभिनंदन केलं आहे. हा विजय हॉकी खेळणाऱ्या अनेक तरुण खेळाडूंसाठी प्रेरणादायी असल्याचं त्यांनी समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे. आणि आता शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. योग ही केवळ शारीरिक कसरत नाही तर मानवी चैतन्याची अभिव्यक्ती आहे असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. देशभरात योग दिन उत्साहात साजरा. देशभरात नीट यूजी फेरपरीक्षा 2026 संपन्न. महाराष्ट्र विधिमंडळाच्या

पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारने बोलावलेल्या चहापानावर विरोधी पक्षांचा बहिष्कार आणि तामिळनाडूमध्ये समुद्री खाद्यपदार्थ निर्यात करणाऱ्या कंपनीत अमोनियाची गळती झाल्यानं 7 जणांचा मृत्यू, 70 पेक्षा जास्त जण बाधित. आणि याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

रोणेश्वराचं दर्शन घेऊन महाराज पुण्याला परत निघाले होते. आणि पुण्याला परत येत असताना महाराजांना एका दरीतून आवाज आला, राजे थांबा. राजांची मान वळली. त्या दरीकडे लक्ष गेलं तर एक माणूस पळत येत होता. तो पळता पळता पंडा गेला, पुन्हा ओरडला, राजे थांबा. राजांनी आपल्या घोड्याच्या मानेवर धाप टाकली आणि घोड्याचा वेग कमी केला. पाठीमागचं अश्वपदक थांबलं गेलं आणि तो आलेला माणूस दोन वेळ पंडा. राजे पाय उतार झाले होते, राजांच्या पायाला

राजाच्या पाटलानं माझ्या मुलीला भ्रष्ट केलं, राजा भ्रष्ट केलं। हे साजी रांझा जानी पाटलाला घेऊन या। तातडीनं येसाजी गेला, तातडीनं येसाजी गेला, बोलला पाटलाला निरोप राजाचा। पटेल, राजानी तुम्हाला बोलवलेलाय, राजांच्याकडे काहीतरी तक्रार आहे। अरे जाऊन सांग तुझ्या राजाला, अजून तुझी नाळ वळली नाही म्हणाव। मी गावचा पाटील आहे, पाटलानं करील ते गावानं सहन केलं पाहिजे। मी नामधारी पाटील नाही, वतनाचा पाटील आहे, तू नामधारी राजा आहेस म्हणाव। आणि ऐकताच येसाजी तसाच परत आला। राजानी विचारलं, काय म्हणाला पाटील? राजे पाटील मग्रूर आहे। हो, राजानं म्हणाला अजून नाळ वळली नाही। तुझ्या हातात तलवार नव्हती का? तानाजी बोलून गेला। राजानी हातानं खुणवलं आणि विचारलं, काय नाव आपलं? रामजी, पुण्याला याल? हो।

पुण्याला आणि महाराजांचा विचार चाललेला आहे. अजून नाळ वळली नाही. निगावचा पाटील आहे. या पाटलाचं काय करायचं? आणि घोड्याच्या टपाचे आवाज सुरू झालेले आहेत. राजे दौडायला लागलेले आहेत. राजे पुण्यात येऊन पोचले आणि राजे

लाल महालाकडे न जाता राजे घोड्याच्या पागेकडे वळले. महाराजांना पाहताच पारेकरी उठून वेरायले, राजांना मुजरे केले आणि मुजरे करताच राजे वळले आणि म्हणाले, साजी 40 वडे स्वार घ्या, रांजाला जा, पाटलाच्या मुसक्या बांधा आणि पाटील आमच्या समोर हजर करा. एसाजीचे बहुस्पुर

पुण्याला, पुण्यामध्ये काय घडलेलं आहे? राजे दरवाजात प्रवेश करतात, सई दुधाचा ग्लास घेऊन उभी होती. राजे काही बोलले नाही, आपल्या महाली गेले, दरवाजे बंद केले. जगदंबे, या देशातली सुलतानी बंद करायची आहे. मुली बाळीची इज्जत लुटणाऱ्या सैतानांना नाहीसा करायचंय. तुझी शक्ती मजा असो, आदि शक्ती तुळजा भवानी, आम्हाला आम्हाला मार्गदर्शन करा. उद्या आम्ही काय करायचं? आणि राजे सकाळी उठलेले आहे, सचल स्नान केलेलं आहे, सर्व पोशाख केलेला आहे, गळ्यामध्ये कवड्याची माळ, मोत्याचा घंटा आहे, मात्याला जिरे टोप घातला आणि महासाहेबांना प्रणाम केला. प्रणाम महासाहेब. राजे सणासुदीचे कपडे घातले. नामधारी राजा काय म्हणालात? अजून आमची नाळ वाढली नाही. राजे तुम्ही असं का बोलता? महासाहेब कळेल आपणाला, चला आमच्या बरोबर बैठकीवर. आणि राजे बैठकीवर आलेले आहेत, वीर आसन घालून राजे बसलेले आहेत. माझा राजा होता कसा?

काय बोललान जकडून पाटील आणलेला जकडून पाटील आणलेला राजे दादूजीकडे वळले मानेनं दादूजीला मुजरा केला मासाहेबांच्याकडे मान वळली मानेनंच मासाहेबांना मुजरा केला आणि राजे म्हणाले साजी हाजी पाटील आमच्या समोर हजर करा सर्वांचं लक्ष समोरच्या दरवाज्याकडे वेधलं गेलं आणि मगर मस पाटील जखडलेला होता एसाजी तानाजी त्याला त्या दरवाज्यातून घेऊन येत होते पुढे ढकलताच पाटलांनी दोन्ही हात जोडलेले आहे चेहरा किविलवाणी केलेला आहे आल्या आल्या म्हणत आहे प्रणाम शिवाजी राजे प्रणाम मा साहेब प्रणाम दादोजी राजांची भवई चढली गेली नामधारी शिवाजी म्हणणाऱ्या पाटील मग्रूर होता पण आज एवढा कसा लावला गेला काय रामजी हाच का तो पाटील हाच तो यांनीच माझ्या मुलीला भ्रष्ट केलं यांनीच माझ्या मुलीला भ्रष्ट केलं पाणवत्यावर पाणी आणायला गेली असताना यांनीच आणि तिला उचलून नेलं तिला जीवनात भ्रष्ट केली या जगातून गेली हो या जगातून गेली काय पाटील आम्ही ऐकतो ते खरं आहे का

गोमुखात न्याय द्या. पाटील तुम्हाला न्याय मिळेल. पण ज्या मुलीवर तुम्ही अन्याय केलेला आहे, ज्या मुलीला तुम्ही तिच्या जीवनात उद्ध्वस्त केलेला आहे, तिला या जगातून संपवलेलं आहे, तिचं काय करायचं? ती इथं जर तुमच्या बरोबर बोलायला असेल, ग्वाही देत असेल, तर आम्ही तुम्हाला गोमुखात न्याय देऊ. नाही बाळासाहेब, माझ्या हातून चुकलेलं आहे, मला क्षमा असावी. दादोजी मला क्षमा असावी. पाटील ही मुलगी त्यावेळेला तुम्हाला अशीच म्हटली असेल, तुम्ही आमच्या वडिलांसारख्या. नका हो मला छेडू, माझं सील भ्रष्ट करू नका. पण ज्या हाताने तू तिला छेडलीस, ज्या भाऊबलाच्या पाशात तिला तू कवटाळलीस, हे तुझे हात कलम केले जातील. हे साजी पाटलाला घेऊन जा, त्याच्या हात पाय तोडा, गाढवावर बसवा, अन पाटील रांझाला पाठवा. मा साहेब दादोजी, मा साहेब दादोजी पाटील. एसाजी हुकमाची अंमलबजावणी झाली पाहिजे, घेऊन जा. अंतावर दिशी महाराज उठले गेले. आज काय झालं शिवबाला? मा साहेबांच्या मुखातून शब्द निघाले, दादूजी म्हणत आहेत, मा साहेब आपला शिवबा खरा राजा शोभला, खरा राजा शोभला. न्याय मिळवून दिला. थोरले महाराज असते तर नाचले असते. मा साहेब आम्ही गणपतीला जातो, अष्टातल्या गणपतीला साष्टांग दंडवत घालतो आणि सांगतो, श्री गजानना माझ्या बालराजाच्या पाठीशी सदैव राहा, बालराजाच्या पाठीशी सदैव राहा. गजानना गजानना. राजे उठून गेलेले आहेत, इकडे पाटलाला बाहेर काढलेला आहे. पाटलाला बाहेर काढल्यानंतर काय घडलेलं आहे?

0: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी न्यूज ऑन एअर या ॲपवर. 9:30 वाजलेले आहेत. आता नाटकांच्या अखिल भारतीय कार्यक्रमामध्ये आज आधार हे नभोनाट्य
1: सादर करत आहोत. आधार

0: Nandini speaking. Yes. Last year. Hello. मीच बोलते. फोनची वाटच पाहत होती तुझ्या. कुठून बोलतोयस? म्हणजे तू न्यूयॉर्क मधून बोलत नाहीयेस? अरे हा, मग आहेस तरी कुठे? हा हा हा. अरे अरे, पण ऐक तरी माझ. काय म्हणतोयस? निर्णय माझा? अरे तो तर मी तुला कधीच सांगितलाय. हा हा हा. तरी पण थोडा वेळ हवाय मला. अरे अरे, पण हे सगळं मी नताशाला कसं सांगू? नो नो, नेवर. अरे मला नताशाला थोडी मेंटली प्रिपेअर तरी करू दे. अरे ट्राय टू अंडरस्टँड मी दास. हो हो हो दास डिअर, मला कळते रे तुझी डिफिकल्टी. तरी पण हां हो, नाही आहे ती नताशा, नाही आहे इथे. सकाळीच पिकनिकला गेली ती. काय काय? नो नो नो, तू तिला फोन बिलकुल करू नकोस. नाही रे, गैरसमज वगैरे काही नाही. बरं बुवा, मी आजच रात्री बोलेन तिच्याशी. हो हो हो, सांगेन सारं काही तिला. हो हो, मला माहीत आहे का तुला घाई आहे ती. दास डिअर, अरे ऐक तरी. हे पहा, मी माझा निर्णय बदलणार नाही आहे. तू कशाला चिंता करतोस? अरे पण नताशाची नीट समजूत नको का काढायला? मी त्याच्याशिवाय पुढे नाही जाऊ शकणार रे. प्लीज गिव्ह मी लिटल टाईम दास. ओके ओके हो. तरी पण आय ॲश्युअर यू, तुझ्या प्लॅनमध्ये काही बदल होणार नाही. हो हो, अगदी नक्की. ओके हां, मी नाही अपसेट झाले रे. यू डोंट वरी दास. नाही. ओके हो हो. ओके, गुड नाईट.
1: ओ मॉम मॉम, आय हॅड अ वंडरफुल डे. इट वॉज फॅन्टॅस्टिक. काय मज्जा आली मॉम. मॉम मॉम, आर यू नॉट वेल? बोलत का नाहीस? ए मॉम, विचार ना मला पिकनिक कशी झाली ती.
0: हो हो हो, कशी झाली ना आता पिकनिक तुझी? डिड यू एन्जॉय? मजा आली ना?
1: येस, रिअली वंडरफुल. खूप खूप एन्जॉय केलं मॉम. अगं तो टोनी ना, तो टोनी तो टोनी ना मॉम, ही इज रिअली वंडरफुल. इतका गमते आहे तो टोनी. ए फनी, चार्मिंग मॅन.
0: चार्मिंग मॅन? काय म्हणालीस? अगं तो तर तुझ्या एवढाच आहे. मॅन कसला? बरं, त्या टोनीचं काय सांगत होतीस?
1: ओ मॉम, अगं ना, काय एक एक जोक सांगत होता तो, आणि गाणी तर काय छान म्हणत होता. मॉम, आय एम अगेन जॉइनिंग देम नेक्स्ट सॅटरडे फॉर अ पिकनिक.
0: काय? पुन्हा नेक्स्ट सॅटरडे?
1: मॉम, दे हॅव अ क्लब अँड टोनी इज द सेक्रेटरी ऑफ द क्लब. यु नो मॉम, त्यानं मला. ओ मॉम, ही आस्क मी टू जॉईन हिज क्लब.
0: काय? क्लबची मेंबर व्हायचंय? नो नो नताशा, तू त्या क्लबची मेंबर नाही व्हायचंस. अगं तू या अमेरिकन मुलांमध्ये एवढं मिसळायचं नाहीस, कळलं?
1: मॉम, बट व्हाय? व्हॉट्स रॉंग इन इट मॉम? मॉम, व्हॉट्स रॉंग विथ यू मॉम? तुला बरं नाही का वाटत?
0: नाही नता, तसं काही नाही. आय एम ऑल राईट. पण तू अशा क्लबची मेंबर नाही व्हायचंस, समजलं? नाही ना होणार बेटा अशा क्लबची मेंबर.
1: ओ मॉम, हाऊ डेअर आय डू इट? तुला विचारल्याशिवाय, तुझ्या परमिशन शिवाय मी कशी होईन मेंबर?

0: नता नता पोरी मला भीती वाटते ग.
1: माझी भीती वाटते तुला? पण मॉम, ऑल माय फ्रेंड्स आर गोइंग फॉर अ पिकनिक नेक्स्ट सॅटरडे. आय डोंट थिंक त्यांच्या मॉमना अशीच भीती वाटते ना.
0: पण पण नता, तू नाही जायचंस.
1: मॉम,
0: मी तुला जाऊ देणार नाही.
1: मॉम, दास अंकल आले होते का ग?
0: नाही.
1: पण पण मॉम, आज तुझी अपॉइंटमेंट होती ना अंकल बरोबर? देन व्हॉट्स रॉंग? एनी मेसेज?
0: फोन होता त्यांचा. पण नता, तू त्या क्लबच्या मुलांबरोबर नाही ना जाणार? नाही ना जाणार माझ्या सोनूल्या?
1: मॉम, दास अंकल काय म्हणाले ग फोनवर? नाही सांगायचं. ओके मॉम. ए मॉम, तुझ्या इंडियातल्या स्टोरीज सांग ना.
0: नता, माय लिटिल बेबी, अगं भीती वाटते ग मला.
1: मॉम, तुला झालंय तरी काय? कसली भीती? कुणाची भीती? खात्या इंडियातल्या घोषची तर नाही ना?
0: नाही ग.
1: मग
0: भूताची नाही, मला तुझी तुझी भीती वाटते ग पोरी मला.
1: माझी? ओ मॉम, माझी भीती? हाऊ फनी, हाऊ फनी मॉम. का ग? मी आता काही लहान आहे.
0: अगं म्हणूनच काळजी वाटते ग मला नता.
1: ओ मॉम, उगाच काळजी करतेस तू.
0: नता.
1: काय मॉम?
0: नता, तू तू इंडियात जाशील आजीकडे?
1: ओ हाऊ नाईस, माझ्या ग्रँडमाकडे जायचं. मॉम, आपण दोघी जाऊया इंडियात ग्रँडमाकडे. खूप खूप मजा येईल.
0: जाशील नता? खरंच जाशील इंडियात? अगदी अगदी कायमच राहशील आजीकडे?
1: व्हॉट, कायम? डिड यू रिअली से इट मॉम? ग्रँडमाकडे जायचं आणि कायम?
0: तसं नाही ग नता, तसं नाही.
1: मॉम, व्हॉट्स द प्रॉब्लेम मॉम? तुला म्हणायचंय तरी काय? यू नेव्हर आस्क मी एनी क्वेश्चन लाईक दिस बिफोर. का का जा म्हणतेस मला इंडियात? माझी टोनी बरोबरची फ्रेंडशिप आवडत नाही का तुला? व्हॉट्स रॉंग इन इट मॉम? सुजा, जेनी, सोफिया या सगळ्यांचे बॉयफ्रेंड्स आहेतच ना मॉम?
0: नता नता, कसं सांगू तुला, ह्या वयात देखील मी निर्णय घ्यायला कचरते ते तू असे पटकन घेतेस नता. ऐक नता, नता मला एकटीला आता हे सारं असह्य झालंय.
1: ओ आय एम सॉरी मॉम, आय डू अंडरस्टँड इट. मॉम, दास अंकल काही बोलले का ग?
0: नाही.
1: मग माझ्याबद्दल काही बोलले का? सांग ना मॉम, सांग ना.
0: नता, दास अंकल प्रपोज मी.
1: व्हॉट?
0: त्यानं मला लग्नासाठी विचारलंय.
1: कॉंग्रेट्स मॉम, कॉंग्रेट्स. तू होय म्हणाली होतीस ना त्यानं? ओ मॉम, मॉम आय विल गिव्ह अ रिंग टू दास अंकल. आय हॅव टू कॉन्ग्रॅच्युलेट हिम. हो हो, मला त्यांना फोन करायलाच हवा.
0: नको नता, थांब, मला पुरतं सांगू तरी दे. दास अंकल आपली मुलं इंडियात पाठवतोय कायमचीच.
1: ओ आय सी. मॉम, मी जाईन इंडियात. मी आजीकडे जाईन.
0: नता नता, मी तुला खूप खूप पैसे पाठवीन. अगं तुला तुला इंडियन डान्स आवडतो ना? तू तिथं डान्स शिक. हं, तुला इंडियन डिशेस आवडतात ना? त्या तुला तुझी ग्रँडमा.
1: मॉम, ग्रँडमाला फोन करतेस ना? गिव्ह अ रिंग टू ग्रँडमा इन इंडिया.

हेलो हेलो, आई मी बोलते है, आई मी बोलते है, न्यूयॉर्क हूँ। हो ठीक आहोत, तू काळजी करू नकोस, तू कशी आहेस? हाँ, आणि भाई वहिनी? हाँ ठीक आहेत ना। ए कुणाल

चालतो का गा आता काय एवढा मोठा झाला हां अगं मी ना हां मी फोन अशासाठी करते की अगं नताशा इंडियात येते तुझ्याकडे हो कधी म्हणजे अगं कदाचित उद्याच रात्रीच्या फ्लाईटने येते अगं आई ती निघताच मी तुला फोन करेन फ्लाईट नंबर आणि टाईमही कळवीन नाही मुळीच काळजी करू नकोस हां काय म्हणालीस हे ना म्हणजे अवी हां हां हां अवी

0: काय बाई, अजूनही कशी आली नाही? ड्रायव्हरची चुकामुक्त झाली नसेल ना? तरी बरं तिचा फोटो देऊन पाठवलाय म्हणून. तीही नवीन आणि खूप वर्षांनी येते.
1: मी आले ग्रँडमा, मी आले ग्रँडमा. हे ग्रँडमा, तू कशी आहेस?
0: अय्या आलीस सुद्धा माझी बछडी. हा आज जाऊ नकोस, इथं दारातच थांब. अगो हजारो कोसावरून आलीस प्रवास करून, पायावर पाणी तरी हलू दे मला.
1: हे आजी, माझ्या मॉमला पण तू असंच करायचीस का ग? सांग ना, मॉमला असंच करायचीस? सांग ना आजी.
0: अगो हो हो, अगदी मी असंच करायची. अगदी तुझ्यासारखीच होती ती.
1: ए आजी, अगं मामा मामी कुठे दिसत नाहीत ती?
0: मामा मामी ना गेले दक्षिण भारताच्या टूरवर. अगं सुट्टी आहे ना आता, तिथूनच तुझ्या मामीच्या भावाचं लग्न आहे, जातील तिथे.
1: लग्नाला? म्हणजे मॅरेजला?
0: हो. अगं तुला भूक लागली असेल ना, पण कपडे बदल, चल गरम गरम वरण भात नि पोळ्या देते, जेव बघू आधी.
1: लग्न, मॅरेज, दास अंकल प्रपोज माय मॉम, दे आर मॅरिंग. पण मला नाही जाता येणार त्यांच्या लग्नाला.
0: हे काय ना तशा, अजून इथेच तू? चल पाहू जेवायला.
1: मला वरण भात नकोय ग्रँडमा, ब्रेड ने एक देशील.
0: काय भात नाही खाणार? ब्रेडवरच भागवणार आहेस की काय?

0: या हवेला भात हवा सोने
1: जेवीन गमी सावकाश ठीक है भातच खाईन झालं
0: आजी ए आजी
1: सांग ना मला तुझ्या त्या स्टोरीज
0: सोन्या स्टोरीज ऐकायला लहान का आहेस केवढी मोठी झाली गो माझी छकुली हे बघ उद्या आत्याबाईच्या घरी एका लग्नाला जायचंय आपल्याला तेव्हा तू साडी नेसायचीस बर का नेशील ना
1: येस
0: छान तुझी आई ग होती तुझ्या एवढीच तेव्हा असंच शेजारी या देसाईंच्या घरी गेलो होतो एकदा लग्नाला तुझ्या आईनं कशी छान सुरेख साडी नेसली होती आणि काय मज्जा सांगू अगो त्यांच्याकडे आलेल्या दामल्यानी म्हणजे तुझ्या बाबानी ग चक्क मागणी घातली की ग तिला झालं झटपट लग्नही झालं आणि गेली दोघं अमेरिकेत आली 2 वर्षांनी सुट्टीवर आणि तीच ही छकुली बर का
1: थांबलीस का ग्रँडमा सांग ना माझ्या मॉमच्या गोष्टी
0: हा गोष्टी सांगू हा मग चल चल बघू चल कपडे बदल हातपाय धू देवाला नमस्कार कर आत्ता येईलच बघ तुझ्या आईचा किंवा बाबांचा फोन
1: काय बाबांचा डॅडचा
0: का ग
1: काही नाही काही नाही पण डॅडचा फोन येईलच कसा कारण डॅड आणि मॉम तर कधीच सेपरेट झालेत

0: ग्रैंड माँ, ए आजी, ए आजी, आजी, आजी, आजी, आजी, बोल ना, रागाव लीस, मी काय करू ग्रैंड माँ, सांग ना, मामा आपल्या कामात, मामी फारशी माझ्याशी बोलत ही नाही.
1: खरं आहे का तुझं? जा बरं, जाऊन ये हा माझ्या पोरी, पण लवकर ये हा, काळजी वाटते ग मला. जा जा हं.
0: जाऊ ग्रैंड माँ, खरंच जाऊ? हाऊ नाईस, ओके.
1: पण हे बघ, 7 च्या आत घरात ये हा.
0: बरं.
1: खरंच काय करावं या पोरीनं तरी? 4 दिवसासाठी आली आहे, तरी सहन होत नाही यांना. सूनबाईला तर तिचं काही करावं लागत नाही, एवढी गोड पोर, तिच्याशी बोलावं तरी. पण नाही, वाकडंच बोलायचं, ताकडंच पाहायचं. आणि हा तरी काय, तुझी भाचीच ना ती, नेशील की नाही तिला कधी बाहेर, पण तोही तसलाच. काय करणार, आपलेच दात आणि आपलेच ओठ.

0: ते किती वेळ झाला, अजूनही आली कशी नाही?
1: ग्रँडमा, ग्रँडमा मी आले, ग्रँडमा मी आले.
0: आलीस का? कोणाबरोबर बोलवतीस ग? कोण होता तो?
1: असाच कुणीतरी लायब्ररीत भेटला, झाली ओळख, दिली त्यानं लिफ्ट एक पर्यंत.
0: अगो कोण, कुठला, आणि चक्क आलीस त्याच्या स्कूटरवर बसून?
1: ओ ग्रँडमा, उगाच काळजी करतेस. डोंट यू वरी ग्रँडमा, मी का तर लहान आहे.
0: अगो म्हणूनच जपावं लागतं पोरी. नताशा, तुला येऊन महिना झाला ना ग?
1: हो का ग?
0: अग तुझ्या आईचा फोन, पत्र, काहीच कसं नाही. तू इथं आल्यावर एकदा फोन आला होता तेवढाच.
1: आजी, ए आजी, मी किती आता डान्स शिकणार आहे.
0: डान्स? होळी गो बाई. अगं असं महिना दोन

0: महिन्यात थोडाच शिकता येतो का डान्स?
1: का मी थोडीच इथून जाणार आहे. अग मी आता तुझ्या बरोबरच राहणार. अगदी कायमची.
0: काय नताशा, अगं तुझी आई काय म्हणेल, बाबा काय म्हणतील?
1: आई काय म्हणेल, बाबा काय म्हणतील? कुठले बाबा, कुणाचे बाबा? मॉम आणि डॅड, डॅड आणि मॉम, जस्ट अ ड्रीम. आय विल नेव्हर हॅव इट अगेन.
0: अगं स्वतःचीच अशी काय बडबडतीयस नताशा? सोन्या, आजच मी फोन लावते हा तुझ्या आईला. अगं तिची काही अडचण आहे का विचारूया तिला?
1: नको ग्रँडमा, नको. माझीच अडचण आहे तिला, तिला आणि तिच्या दास.
0: काय म्हणालीस? अगं तिला विचारून तुझ्या जाण्याचा दिवस नक्की नको का करायला?
1: ग्रँडमा, आर यू बोर्ड ऑफ मी? तुला माझा कंटाळा आलाय का ग?
0: कंटाळा नाही ग राजा. अगं झाडावरलं फूल झाडावरच असायला हवं. सोन्या, तुझ्या वयाची मी असताना दोन मुलं होती मला, पण तुझ्या आजोबांचा धीर होता मला, म्हणूनच तर त्या वयात देखील मी सारी जबाबदारी पेलू शकले. तुझी आई साता समुद्रापार कशी मस्त उभी आहे तुझ्या बाबांच्या बरोबर, झाडाला लपेटलेल्या वेलीगत. अगं ज्याचा त्याचा आधार, त्यानं सोडून कसं चालेल? नता, सोन्या, आपण बोलू बरं तुझ्या आईशी फोनवर. मी आता स्वयंपाकाचं बघते हां.
1: म्हणे म्हणे अमेरिकेत आईकडे जा. मॉम म्हणते इंडियात आजीकडे जा. ग्रँड मला त्यावेळी आजोबा होते, आता तिला तिचं हे घर आहे, मामा आहे. मॉम डॅडपासून सेपरेट झाली तरी तिला तिचे दास अंकल आहेत, आणि त्यासाठी माझी इंडियात रवानगी. ग्रँड मला माझी काळजी म्हणून माझी परत अमेरिकेत रवानगी. म्हणजे नताशा, नताशा तुला कोणी नाही का? कोणी नाही तुला. ते ब्लड रिलेशन सांगणारे हे लोकसुद्धा तुझे कोणी नाही, आणि ते मात्र ते या वयात देखील सपोर्टसाठी धडपडतात, आणि मी मात्र मॉमसाठी इंडियात तर ग्रँडमासाठी परत अमेरिके. हो, वेअर शुड आय गो? सांग नताशा, कुठं जाशील तू, कुठं जाशील? हो डॅड, ओ डॅड, ओ डॅड. नो नो नो नो, आय विल नेव्हर गो टू मॉम ग्रँडमा. आय विल नेव्हर गो टू मॉम, नेव्हर गो. आणि ग्रँडमा, ग्रँडमा तुलाही आता यापुढे माझा त्रास होणार नाही. आय विल डू इट अलोन, ऑल अलोन. आय विल स्टँड माय सेल्फ, आय विल स्टँड बाय माय सेल्फ, बाय माय सेल्फ. आजी, आजी, मी स्वतःच्या पायावर उभी राहीन आजी. मला आता तुमच्या कोणाच्याही आधाराची गरज पडणार नाही. तुमचं कोणाचाच आधार आता मला नकोय, कोणाचाही नकोय, कोणाचाही नको.

0: नभोनाट्य सादर झालं आधार. लेखक पद्मा फातर्पेकर. सादर करते होते गोविंद मुकाशी. यामधील भूमिका आणि कलाकार: आई नीता जोशी, आजी सुधा घाणेकर, नताशा उज्ज्वला कवठेकर. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.
1: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून श्रोते हो आपण ऐकलात न्यूज ऑन एअर या ॲपवर.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी न्यूज ऑन एअर या ॲपवर. श्रोतेहो, रात्रीचे 10 वाजलेले आहेत. यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. नादब्रह्म या कार्यक्रम

क्रमात आज चिंतन कट्टी यांचं सतार वादन आपल्याला ऐकवत आहोत. सतारीवर राग झिंझोटी ऐकणार आहोत. विलंबित आणि द्रुतगत तीन तालात निबद्ध आहे. त्यांना तबल्याची साथ स्वप्नील भिसे यांनी केलेली आहे. ऐकूया चिंतन कट्टी यांनी सतारीवर वाजवलेला राग झिंझोटी.

0: नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आताच आपण चिंतन कट्टी यांचं सतार वादन ऐकलं. राग होता झिंझोटी, तबला साथ केली होती स्वप्नील भिसे यांनी.
1: श्रोते हो, मंगळवार दिनांक 23 जून रोजी सायंकाळी ठीक 6:30 ऐकायला विसरू नका
2: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला कार्यक्रम
1: अमृत कलश.
2: या कार्यक्रमात आपण दुर्गम भागातील कामगिरी अंगणवाडीची या विषयावर
1: अंजली अनिल जक्कनवार
2: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत.
3: खुद आपण ज्येष्ठ नागरिक म्हटलं की आपण जुन्याच गोष्टी सांगत असतो, आम्ही असं केलं आम्ही तसं केलं. तसं न म्हणता मला वाटतं की परिवर्तन ही काळाची गरज आहे. आपण पण बदललं पाहिजे आणि आजकाल सांगणाऱ्यांपेक्षा ऐकणारे जास्त महत्वाचे आहेत. आपण ऐकून पण घेतलं पाहिजे. त्याचप्रमाणे जगायचं कसं सगळे सांगतात पण वागायचं कसं कोणी सांगत नाही. आपण ते आपलं आपण शिकलं पाहिजे वागायचं कसं असं मला वाटतं.
1: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
2: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील.
1: तेव्हा ऐकायला विसरू नका
2: आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
1: अमृत कलश.